3.5 मीटर्स अर्थात 963 किलोहर्ट्सवर 102.1 FM मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 9 आषाढ 1948 म्हणजेच 30 जून 2026. सकाळचे 5:57 होत आहेत. आमच्या पहिल्या सभेला मंगलवाद्यांना सुरुवात करीत आहोत.

0: त्याचा फायदा निश्चितपणे विद्यार्थ्यांना मिळतो, कारण त्याने केलेल्या मार्गदर्शनानुसार श्रद्धेने अभ्यास केल्यास त्याला वेगाने अभ्यास विषयात प्रभुत्व मिळवता येतं. राजकारणी व्यक्तीने लोकांची सेवा श्रद्धायुक्त अंतःकरणाने केल्यास त्याला लोकमान्यता मिळण्यास फार काळ लागत नाही. श्रद्धा ही आपल्याला आपल्या ध्येयाकडे झपाट्याने घेऊन जाते. सुबुद्ध श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात मात्र आपण फरक केलाच पाहिजे. अंधश्रद्धेत विचाराकडे संपूर्ण डोळेझाक होते, विशिष्ट कर्म का करायचे याचा विवेक होत नाही. केवळ सूचना ग्रहणानं किंवा रूढीनं वैचारिक क्रिया वर्ज करून कर्मेंद्रियांकडून कार्य घडवलं जातं. अंधश्रद्धा यामुळेच धोकादायक ठरते. सुबुद्ध श्रद्धेनं काम केल्यानं असं घडत नाही. आपल्या ध्येयाच्या बाबतीत विचारांत ध्येयाकडे जाणारे जे मार्ग निश्चित होतात त्यानुसार श्रद्धायुक्त अंतःकरणानं त्या मार्गावरून वाटचाल केली जाते. मूल्यमापन करणं, योग्य योग्यता ठरवणं, सारासार विचार करणं, युक्तिवाद करणं, कार्यकारण संबंध ओळखणं, विश्लेषण विमर्शन करणं या सर्व गोष्टी सुबुद्ध श्रद्धेच्या बाबतीत प्रथम घडतात आणि नंतर त्याला श्रद्धा बलाची जोड देण्यात येते. यामुळेच सुबुद्ध श्रद्धेतच ध्येयसिद्धीचं रहस्य साठवलंय.
1: विचारपुष्प आपण ऐकलेत लेखिका सुलेखा जोशी, वाचक स्वर उषा शर्मा यांचा होता. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 6:10 होत आहेत. आराधना हा भक्तिसंगीतांचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला लता मंगेशकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत

प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. आराधना हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं गीत, रचना अरविंद आगाशे यांची.

संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकलात. गायक कलाकार पंडित भीमसेन जोशी. आराधना हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर शोभा जोशी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हिंदी भजन.

मोहम्मद रफी, बिरबल आणि सहकारी यांनी गायलेल्या साहिर यांच्या देशभक्तीपर गीताबरोबरच आजचा आराधना हा भक्तीसंगीताचा कार्यक्रम संपला. कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:35 झाली आहेत. कार्यक्रमांची रूपरेषा, या रूपरेषेनंतर 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात ह्युमिक ॲसिड याविषयीची माहिती आपण ऐकणार आहात. वाचक स्वर सोनिका मुजुमदार यांचा. कार्यक्रमाचे सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे. 6:45 आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात बाळंतपणात घ्यावयाची काळजी या विषयाच्या माहितीचा भाग तिसरा, तज्ज्ञ डॉक्टर सिमीन बावडेकर. परिसर कार्यक्रम 6:50 यात पर्यावरण संवर्धन सहभाग डॉक्टर जय सामंत यांचा. हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. अवतीभोवती 7:00 7:25 दिलखुलास हा महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. 7:40 डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, सुमधुर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम.

लखलख चंदेरी कार्यक्रम सकाळी 8:40 सकाळी 9:30 लेण्या संस्कृतीचं या कार्यक्रमात बळीराम गणपत वाडीले आणि सहकाऱ्यांनी गायलेली काही लोकगीतं आपण ऐकू शकाल. त्यानंतर 9:45 लोकसंगीताचा कार्यक्रम, 9:55 प्रायोजित कार्यक्रम दागिना सोन्याचा असो वा हिऱ्याचा, दागिना म्हणजे पू ना गाडगिळ अँड सन्स. आपली

तर सकाळी 10:05 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम श्रोतेहो दुपारी 12 आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे विविध कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. यात सुरुवातीला 12 वनिता मंडळ या कार्यक्रमात आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका लेखिका स्मिता जोगळेकर. त्यानंतर आरोग्य दर्पण या सदरात तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे यांची मुलाखत, विषय उदरभरणा नव्हे. हे दोनही कार्यक्रम वनिता मंडळ

0: यस हजरत। तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे यांची मुलाखत, विषय उदरभरणा नव्हे। हे दोनही कार्यक्रम वनिता मंडळ या कार्यक्रमात दुपारी 1:05 आणि संध्याकाळी 6:10 गीतबहार, दरम्यान 1:40 सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र, 1:45 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आणि ऐसी अक्षर रसिके हा कार्यक्रम 1:55, दुपारी 2:30 आणि संध्याकाळी 5:02 नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल। सायंकालीन सभेत 5:30 युवा दोस्तांसाठी कार्यक्रम युववाणी। श्रोते हो, आज संध्याकाळी 6:30 ICC वुमन्स T20 वर्ल्ड कप 2026 अंतर्गत ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज या महिला क्रिकेट संघादरम्यान ओव्हल लंडन इथं खेळल्या जाणाऱ्या T20 सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन आम्ही आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत। त्याच्या वेळा याप्रमाणे, संध्याकाळी 6:30 6:55 7:10 8:00 रात्री 8:15 8:45 आणि रात्री 9:15 सामना संपेपर्यंत कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत। मध्यम लहरींवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राचं प्रसारण। सकाळचे 6:40 होत आहेत। कृषीवाणी या कार्यक्रमात ह्युमिक ॲसिड याविषयीची माहिती आपण ऐकणार आहात वाचक स्वर सोनिका मुजुमदार यांचा। कार्यक्रमाचे सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे।
1: ह्युमिक ॲसिड, शेतकरी बंधूंनो, ह्युमिक ॲसिड हे केवळ एक खत नसून ते जमिनीचं आरोग्य सुधारणारं एक अत्यंत शक्तिशाली असं माध्यम आहे। हे निसर्गत लिओनार्डाइट अशा कोळशाच्या खाणीमधून मिळवलं जातं, जे लाखो वर्षापासून गाडल्या गेलेल्या सेंद्रिय पदार्थांच्या विघटनातून तयार झालेलं असतं। जेव्हा आपण हे शेतात वापरतो तेव्हा त्याचं कार्य हे प्रामुख्याने 3 स्तरावर चालतं, भौतिक, रासायनिक आणि जैविक। भौतिकदृष्ट्या ह्युमिक ॲसिड जे आहे हे मातीचे कण एकमेकांना बांधून ठेवण्यास मदत करतं, ज्यामुळे मातीची रचना जी आहे ती सुधारते। चिकण माती असेल तर ती भुसभुशीत होते आणि वाळू मिश्रित जमीन जर असेल तर तिची पाणी धरून ठेवण्याची क्षमता जी आहे ती वाढते। यामुळे पिकांच्या मुळांना जमिनीत खोलवर जाण्यासाठी कमी संघर्ष करावा लागतो आणि झाडाची पकड जी आहे ती मजबूत होते। रासायनिक स्तरावर हे ॲसिड जे आहे ते चिलेशन नावाची प्रक्रिया करतं। आपल्या मातीमध्ये लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम हे पिकांना थेट घेता येत नाही कारण ते मातीत स्थिर असतात। ह्युमिक ॲसिड काय करतं, या घटकांना स्वतःभोवती वेढून घेतं आणि मुळांपर्यंत पोहोचतं, ज्यामुळे तुम्ही दिलेल्या खतांचा 100% उपयोग होतो। जैविक दृष्टिकोनातून विचार केला तर ह्युमिक ॲसिड हे जमिनीतील उपयुक्त सूक्ष्मजीवांसाठी ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे। हे वापरल्यामुळे जमिनीत जीवाणूंची संख्या जी आहे ती झपाट्याने वाढते, ज्यामुळे नैसर्गिकरित्या खत तयार होण्याची प्रक्रिया जी आहे ती वेगाने होते। अतिवृष्टी, दुष्काळ किंवा कडक ऊन जेव्हा असतं तेव्हा पिकांवर जास्त ताण येतो। अशा वेळी ह्युमिक ॲसिड जे आहे ते पिकाची प्रतिकार शक्ती जी आहे ती टिकवून ठेवतं। ह्युमिक ॲसिड पानामधील हरितद्रव्य, ज्याला आपण क्लोरोफिल म्हणतो, ते वाढवतं, ज्यामुळे प्रकाश संश्लेषण प्रक्रिया जी आहे ती वेगाने होऊन पीक जे आहे ते नेहमी टवटवीत आणि हिरवंगार दिसतं। बाजारात हे द्रव, पावडर आणि दाणेदार अशा तिन्ही स्वरूपात मिळतं। ठिबक सिंचन जर करत असाल तर द्रव किंवा विद्राव्य पावडर जी आहे ती उत्तम ठरते, तर कोरडवाहू शेतीसाठी खतात मिसळून दाणेदार ह्युमिक ॲसिड जे आहे ते देणं सोयीचं असतं। विशेषतः फळबागांमध्ये आणि पालेभाज्यांमध्ये याचा नियमित वापर केल्यास फळांची चकाकी, त्यांचा आकार आणि चव यामध्ये लक्षणीय सुधारणा दिसून येते।

0: अपर त्यांना फक्त एक काळजी घ्यायची, ती म्हणजे हे खूप जास्त प्रमाणात वापरू नये, कारण याचा योग्य प्रमाणातील वापरच पिकाला योग्य चालना देतं.
1: ह्युमिक ॲसिड याविषयीची माहिती आपण ऐकलीत आजच्या कृषीवाणी या कार्यक्रमात. वाचक स्वर सोनेका मुजुमदार यांचा, कार्यक्रमाचे सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे.
2: आकाशवाणीवर युवावाणीच्या स्वर चाचणीसाठीचे निवेदन. आकाशवाणी जळगावच्या युवावाणी विभागात नैमित्तिक सहाय्यक कंपेअरच्या स्वर चाचणीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या संदर्भातील अटी पुढील प्रमाणे आहेत. उमेदवार जळगाव महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असावा. उमेदवाराचं वय 5 जून 2026 रोजी 18 ते 30 वर्षाच्या आत असावं. उमेदवार 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवाराला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवाराची स्वर चाचणी झाल्यावर पात्र उमेदवारांना आवश्यकतेनुसार नैमित्तिक करारावर ड्युटीवर बोलवण्यात येईल. ही स्थायी स्वरूपाची सरकारी किंवा निम सरकारी नोकरी नाही याची नोंद घ्यावी. अर्ज करण्यासाठी ₹100 NEFT मार्फत शुल्क रूपात देणं आवश्यक आहे. उमेदवार शासकीय कर्मचारी नसावा. अर्ज प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती करता आकाशवाणी जळगावच्या युववाणी विभागाशी कार्यालयीन वेळेत दिनांक 5 जून 2026 पासून प्रत्यक्ष संपर्क साधावा. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 30 जून 2026 आहे. त्यानंतर येणारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत याची दखल घ्यावी.
1: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 6:45 होत आहेत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा, त्यानंतर 6:50 परिसर, हे दोनही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. त्यानंतर 6:55 संस्कृतमधून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण बाळ बाळंतिणीची काळजी कशी घ्यायची याविषयी माहिती पाहिली. बाळाचं संपूर्ण अन्न हे पहिल्या 6 महिन्यामध्ये त्याच्या आईचं दूध हेच असतं. त्यामुळे आईने आहारात कसे बदल करावे किंवा काय आहार घ्यावा याविषयीची माहिती आपण बघितलीच. यासोबतच मुलांमध्ये बाळगुटीसुद्धा सुरू करणं गरजेचं आहे. बाळगुटी सुरू करताना मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व त्याविषयीचे जे नियम आहेत ते डॉक्टरांना विचारून घेऊन मग सुरू करावे. सध्या समाजामध्ये काही गैरसमज आहेत की गुटी घेतल्यामुळे पोटाचे विकार वाढतात, तर तसं काही नाही आहे. गुटी उगाळल्यानंतर त्याची जी द्रव्ये आहेत ती व्यवस्थित स्वच्छ पुसून ड्राय करून जर ठेवली तर त्यावर बुरशी धरत नाही. ती जर तशीच ठेवली गेली गडबडीत तर दुसऱ्या दिवशी त्यावर बुरशी धरते व ती द्रव्य तशीच वापरल्यामुळे पोटाचे आजार होतात. म्हणूनच डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य प्रमाणामध्ये व योग्य स्वरूपामध्ये बाळगुटी द्यावी. याने लहान मुलांची शारीरिक बौद्धिक वाढ चांगली होते, रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राहते, वरचेवर होणारे किरकोळ आजार म्हणजे सर्दी खोकला व इतर अनेक तक्रारींसाठी वेगवेगळी औषधं घ्यावी लागत नाहीत व किरकोळ तक्रारी आपोआपच कमी होऊन जातात. याबरोबरच सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आईचं दूध. बाळाच्या पोषणासाठी आईचं दूध हे सर्वात आदर्श आहार आहे. सनपानाचा उपयोग केवळ बाळालाच नाही तर आईच्या प्रकृतीसाठी सुद्धा क्रमप्राप्त ठरतो. बाळाच्या जन्मानंतर 30 ते 40 मिनिटातच स्तनपान सुरू होणं आवश्यक आहे. पहिल्या 3 दिवसांमध्ये जो स्राव असतो त्याला कोलोस्ट्रम म्हणतात. स्तनपान करताना बाळाचं संपूर्ण शरीर व चेहरा हा आईच्या दिशेने असायला हवा. बाळाला मांडीवर घेऊन हाताने कमरेखालून आधार दिलेला असावा. बाळाचं नाक दबलं जाणार नाही ह्याची काळजी घ्यायला हवी. कोलोस्ट्रम जे आपण पाहिलं ते खूप शक्तिवर्धक, रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारं, या दुधामध्ये खूप ल्युकोसाइट्स आणि इम्युनोग्लोबुलिन्स असतात. यामुळे बाळ वारंवार आजारी पडत नाही आणि भविष्यात होणाऱ्या वेगवेगळ्या आजारांपासून देखील त्याचं संरक्षण होतं, कारण यामध्ये भरपूर मिनरल्स, प्रोटीन्स, फॅट्स, मायक्रोन्युट्रियंट्स आहेत. आईचं दूध हे बाळासाठी पूर्णान्न असतं, तसंच ते पचायलाही सोपं असतं. आईच्या

0: बाळाला फूड रिलेटेड ॲलर्जीज टाळायला मदत होते. बाळाचं डायजेशन स्ट्रॉंग होते. आईचं दूध हे शरीराच्या तापमानानुसार एनी टाईम अवेलेबल असतं, त्यामुळे ते कधीही बाळाला मिळू शकतं. पहिले 6 महिने आईने फक्त आपले दूधच बाळाला द्यावे. ब्रेस्टमधून मिल्क सिक्रिशनसाठी ऑक्सिरोसिन नावाचं हॉर्मोन मदत करत असतं. यामुळे गर्भाशयसुद्धा कॉन्ट्रॅक्ट व्हायला मदत होते. म्हणूनच आईच्या दुधाला हे पूर्ण अन्न म्हटलंय आणि ते बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी मदत करत असतं. आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.
1: डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पर्यावरण संवर्धनासाठी आपण काय करू शकतो याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती.
1: झाडं लावली की आपलं काम संपलं असं म्हणून झाडं किती लावली जातात हाही वादाचा मुद्दा आहे. त्यातली 90% जगत नाही हे आपल्या सगळ्यांनी डोळ्यासमोर दिसत असत. झाडं लावण्या एवढं सोपं काही नाही. त्यांना पाणी घालणं, त्यांची मशागत करणं आणि त्यांना जगवणं हे फार महत्वाचं. दुसरं, निसर्गात मानवानं झाडे लावली नाहीत हे मानवानं कबूल केलं पाहिजे. झाडं, पक्षी, कीटक यांनी लावलेली आहेत. जर मोठी झाडं आपण तोडली तर किती पक्ष्यांची घरटी आपण नुसतं केली. म्हणजे आपण रस्त्यावर जाताना बघतो की वडाचं झाड मोठं तोडलं, ते जवळजवळ 5,000 नवीन सॅपलिंग नवीन पाहिजे एवढा ऑक्सिजन निर्माण करत होतं. आता आपण लावलेली 1,000 झाडं जगणार केव्हा, मोठी केव्हा होणार आणि तेव्हा ती आपल्याला उपयोगाला केव्हा येणार ऑक्सिजन देण्यासाठी. मोठं झाडे राखलीच पाहिजेत सगळीकडची, हे आपण पूर्ण विसरून गेलेलो. रोड वाइंडिंग मध्ये हजारो मोठी झाड तोडली आहेत. पूर्वीचे लोक लावायचे वडाची, त्यासाठी लावायची, तिथे सावली होईल, जाणारा तो प्रवासी बसेल काय तरी त्यालाही सावली मिळेल आणि त्या झाडावर पक्षी येऊन राहतील, घरटी करतील. आणि खरी झाडं निसर्गात सगळीकडे ते लावतात तेवढे आपण लावू शकत नाही. ती साखळी टिकली तर आपण टिकू शकतो. झाडं लावण्याचं दुसरं कसं आहे, डोळ्याला दिसतं लावलेलं झाड. बाकीच्या अनेक गोष्टी अशा आहेत की तुम्हाला गटार साफ करायची आहेत, तलाव साफ करायचा आहे, तर काय दिसण्याजो काय नाही, काढून गेले की पुन्हा पाणी आहे तिथं. तर झाडं लावण्याएवढंच महत्वाचं आहे की पाणथळ जागा परिसरातल्या सगळ्या स्वच्छ केल्या पाहिजेत, टिकवल्या पाहिजेत. एक म्हणजे पाणी आहे ते वापरासाठी वगैरे आलं. दुसरं, जे भूगर्भातलं पाणी आहे ते इथूनच झिरपत असतं. पावसाळ्यात पडलेलं पाणी त्याच्यात साठून राहत असतं आणि भूगर्भात जाणारं पाणी ते जमिनीतून तेवढ्या गेल्या ते फिल्टर होऊन जातं, स्वच्छ होऊन बाहेर पडतं. आणि शेतीला वगैरे खाली ज्या हे लोकांना वापरतात जे, त्यांना ते पाणी शुद्ध मिळतं. आपण ते दुर्लक्षात, त्या डोंगर उताराची झाडी आपण तोडतो तेव्हा तिथले ओढे, नाले, झरे लुप्त होतात हे आपण विसरतो. दुसरा, ती झाडी गेली की जमीन उघडी पडली की वरून ज्यावेळी पाऊस येतो, प्रत्येक पावसाचा थेंब 4,000, 5,000, 10,000 फुटावरून येतो. तो बंदूच्या गोळीसारखा येतो आणि तिथली माती ठिसूळ करतो. बघा, पाण्याचे थेंब पडले पटकन एक लहानसा एक खड्डा पडतो. अशा खड्ड्याने वरची सुपीक जमीन सगळी वाहून जाते. आता जमीन म्हणजे काय, सुपीक म्हणजे, पर्यावरणाचे जे प्रश्न आहेत जे आपण नुसतीच हवामध्ये बघायचे नाही. पर्यावरण म्हणजे जमीन ही जिवंत आहे, मृत जमीन असत नाही. जमीन कसदार का होते, त्यात असलेल्या जीवाणूमुळे. आणि ते जीवाणू तिथलं सगळे खाऊन याला काय म्हणतो आपण, कुस्त, पुन्हा ते घटक फॉस्फेट नायट्रेट काय असेल ते देतात.

0: आणि ही सुपीक जमीन आता पश्चिम घाटात जास्तीत जास्त 6 इंच जमीन व्हायला शेकडो वर्ष जावी लागतात. जर झाडं असतील तर, झाडं नसतील तर काय होणारच नाही. पालापाचोळा कुजायला पालापाचोळाच नाही, मुळच नाहीत कुठे झाडं. तर ते मोठ्या पावसात झाडं असले तर ते पाणी तटून राहतं आणि झिरपतं जमिनीत आणि ते खाली बारामाही ओढ्यांना किंवा ते गेल्यानंतर आमचे धबधबे पाऊस संपल्या थांबतात. कारण वरून सगळे ते गाळ तो माती सुपीक एवढ्या 200-400 वर्षाची सुपीक माती घेऊन जातात आणि कुठेतरी गाळ होतो आणि इथली जमीन नापीक होते, उघडी पडते. हे आपल्या संपूर्ण पश्चिम घाटात प्रकर्षाने दिसतं आणि त्यामुळे ती कमी झाली तिथं. तर तिथं हिरवळ कमी झाली, तिथले लोक काही शेतकरी पिकवत असेल ते कमी झालं आणि खाली गेल्यानंतर तो गाळ झाला. त्यामुळे तलाव असेल, धरणं असतील, पाणी साठवणं कमी झालं आणि हा सुपीक गाळ तळाला जातो ना पाण्याच्या प्रेशरमुळे तो घट्ट होतो, कॉम्पॅक्ट होतो आणि तो इंजिनिअर उपयोगी होतो. हे महत्वाचं. दुसरं आपला संदर्भ पर्यावरणाचा देताना, माणूस ज्या अनावश्यक वस्तू वापरतो आणि ते क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये, हे अतिशय भ्रष्ट असं अनुकरण आहे. आणि सगळं झाले, मग खाण्याचे प्रकार आले, निकृष्ट आहे ते सगळं. पेपर सांगतोय, टीव्ही सांगतोय, तरी आमच्यात अजूनही ते आम्ही उडवायचं, आमचं सकनाने खात नाही. त्यामुळे पर्यावरणाचा आहे तो शारीरिक क्षमता आपली किती आहे ह्यावर सुद्धा तो पर्यावरणाचाच परिणाम आहे. हिंदीत म्हणताना आपण म्हणतो जल, जमीन आणि जंगल. हे तीन पूर्वीची अतिशय घट्ट साखळ्या होत्या समाजाला जगवायच्या, त्याच आता आपण विस्कळीत करून टाकलेले.
1: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण पर्यावरण संवर्धनासाठी आपण काय करू शकतो याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

श्रोता, हे उशिराने आलेल्या पावसानं जिल्ह्यात पुन्हा आगमन केलं आहे. दरम्यान हवामान विभागाकडून जिल्ह्यात 3 दिवस म्हणजे 2 जुलैपर्यंत पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी 3 दिवस पाऊस येणार असल्यानं शेतकरी सुखावला आहे.

श्रोते हो, काळानुरूप सणोत्सवाचं स्वरूप बदलत असलं तरी वटपौर्णिमेचं धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व अबाधित आहे. अनेकांनी नोकरी व्यापारामुळे वेळ मिळत नसल्याने त्यातून वेळ काढतही महिलांनी वटवृक्षाचं कुंडीतील रोपांचं पुरोहितांच्या मंत्रोच्चाराद्वारे विधिवत पूजन केलं. रविवारी आणि सोमवारी वटपौर्णिमेच्या दिवशी 2 दिवसात वडाच्या 100 रोपांची विक्री झाली. शहरात वटवृक्षांची संख्या कमी असल्यानं अनेक भागात महिलांनी ज्या रोपांची पूजा केली त्याच रोपांचं

श्रोतेहो, राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे 26 जून ते 3 जुलै दरम्यान वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. यात 12वी विज्ञान शाखेतील सर्व प्रवेशित विद्यार्थी CET, NET, GATE आणि इतर तत्सम पात्रता परीक्षांसाठी नोंदणीकृत असलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज केल्यानंतर तात्काळ प्रमाणपत्र उपलब्ध करून दिलं जात आहे. मोहिमेला गती देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी ज्यांच्या अर्जात त्रुटी आहेत त्यांच्यासाठी जिल्हा जात पडताळणी कार्यालयस्तरावर 30 जून ते 2 जुलै दरम्यान विशेष त्रुटी पूर्तता मोहीम राबवली जाईल. समान संधी केंद्राच्या माध्यमातून जमा झालेल्या सर्व अर्जांवर समितीमार्फत तात्काळ त्रुटींनी करून वैधता प्रमाणपत्र देण्याचं चोख नियोजन केलं जाणार आहे.

श्रोते हो, जन्म मृत्यू नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता आणि अचूकता वाढवण्यासाठी राज्य शासनानं एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नव्या नियमावलीनुसार आता जन्माच्या किंवा मृत्यूच्या नोंदीबाबत कमालीची शिस्त पाळली जाणार आहे. जर बाळाच्या जन्मानंतर 30 दिवसात नोंदणी झाली नाही तर पुढील प्रक्रियेसाठी थेट जिल्हा परिषदेला संपर्क साधावा लागणार आहे.

वाहतूक नियमांचं उल्लंघन झाल्यास स्वतःसह इतर वाहनधारकांनाही धोका निर्माण होतो. वाहतूक नियमाचं पालन करण्यावर कर्मचारी दंडात्मक कारवाई तर करतातच, शिवाय CCTV कॅमेऱ्याद्वारे अशी वाहने टिपली जाऊन त्यांना दंडही होतो. त्यामुळं वाहतुकीचे नियम मोडणं महागात पडणार आहे. वाहतूक नियम तोडला म्हणून दंड केल्यानंतर तो 45 दिवसात भरला नाही तर वाहन काळ्या यादीत टाकलं जाणार आहे, याची नोंद घ्यावी.

बरायदा श्रोते हो, अवतीभोवती कार्यक्रमात इथंच थांबूयात. नमस्कार. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: एक जुलैच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत.
1: दळण सरल सरल म्हणू कशी, हळदी कुंकवाच्या भरल्या दोन्ही राशी.
0: ओव्यांचं सौंदर्य हा माधवी गोखले लिखित कार्यक्रम. ओवी गायन केलं आहे नेहा वैशंपायन यांनी. याशिवाय राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिवसानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत.
2: पोस्टमन हा आमच्या पोस्टल डिपार्टमेंटचा बॅकबोन आहे की डाक सेवा जनसेवा.
0: स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे आपल्याला HPV लसीबद्दल माहिती सांगणार आहेत.
3: ह्युमन पॅपिलोमा व्हायरस फक्त ह्युमन्स म्हणजे माणसांमध्ये

0: असतं, म्हणून ह्याचं नाव HPV असं पडले आहे.
1: तेव्हा मैत्रिणींनो जरूर ऐका, बुधवारी अर्थात 1 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून, आणि हाच कार्यक्रम 2 जुलैला पुणे विविध भारती 101 FM वरून तुम्ही पुन्हा ऐकू शकाल दुपारी 12 वाजता. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी,
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
4: मातृत्व आणि मातेला विश्वासाचा आधार देण्यासाठी पुण्यात कोथरूड मध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मोठ्या जिव्हाळ्यानं सखी सुखदा ही संस्था उभारली. या संस्थेच्या संचालिका स्मिता पाटील यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत, दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
5: लढण्याची जिंकण्याची आरंभाची अंताची टाकलेल्या पावलांची.
6: गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 3 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
7: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
2: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
0: आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील दोषीला फाशीची शिक्षा. TET पेपरफुटी प्रकरणी शिक्षण मंत्र्यांचं विधिमंडळात निवेदन. दोषींना मोकोका लावण्याबाबत पडताळणी. 50 लाख शेतकऱ्यांना गटशेतीत आणण्याचा संकल्प असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात. आता सविस्तर बातम्या. पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयानं काल फाशीची शिक्षा सुनावली. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश SR साळुंखे यांनी हा निर्णय दिला. या प्रकरणात आरोपीने केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगानं पूर्ण करून अवघ्या 15 दिवसात सुमारे 1200 पानांचं दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं होतं. विशेष न्यायालयात या खटल्याची दैनंदिन सुनावणी घेण्यात आली. 50 हून अधिक साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरणाचा जलद तपास करून निकाल दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालय, पोलीस आणि वकिलांचे आभार मानले आहेत. विधानसभेत त्यांनी यासंदर्भात निवेदन केलं. वेगात काम करायचं ठरवलं तर 2 महिन्यांच्या आत शिक्षा सुनावता येते हे यामधून दिसून आलं. यापुढेही अशाच पद्धतीनं वेगवान काम करण्याचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्री म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निकालावर समाधान व्यक्त केलं आहे, तसंच न्यायालयाचे आभार मानले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही या निकालाचं स्वागत केलं आहे.
8: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका निष्पाप चिमुरडीवर अत्याचार अत्यंत निर्घृणपणे हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळेला आज फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि अवघ्या 2 महिन्यात खटल्याची सुनावणी घेऊन सर्वात जलद गतीने निकाली लागलेला हा मला वाटतं पहिलाच खटला ठरणार आहे. न्यायालयाच्या आजच्या या निर्णयामुळे पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला खरोखरच न्याय मिळाला असं मला वाटतं. हा निर्णय न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करणारा आहे.
0: केंद्रीय राज्यमंत्री पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनीही या निकालाचं स्वागत केलं. ते म्हणाले,
9: फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला वेगाने चालवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी विशेष प्रयत्न केले. शिवाय पुणे ग्रामीण पोलिसांनी सुद्धा खूप

0: चांगल्या प्रकारे वेगवान तपास केला आणि भक्कम पुरावे कोर्टामध्ये सादर केले. केवळ 16 दिवसांमध्ये त्यांनी आरोपपत्र दाखल केलं आणि 60 दिवसांमध्ये माननीय न्यायालयाने या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. त्या निष्पाप चिमुकलीला आज न्याय मिळाला, त्या पीडित कुटुंबाला न्याय मिळाला.
1: महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानंही या निकालाचं स्वागत केलं आहे. नवी दिल्ली इथं राष्ट्रपती भवनात झालेल्या संरक्षण सेवा पुरस्कार वितरण सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल सैन्य दलातील कर्तबगार अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अन्य केंद्रीय मंत्री आणि सुरक्षा दलांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. राज्यात पुढच्या वर्षीपासून शिक्षक पात्रता परीक्षेसह इतर परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याकरता आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल अशी घोषणा शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी काल विधान परिषदेत केली. त्यांनी TET पेपर फुटी प्रकरणी काल सभागृहात निवेदन दिलं. या प्रकरणातल्या सर्व आरोपींवर मकोका लावण्यासाठी कायद्यात आवश्यक बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे असंही भुसे म्हणाले. याचा तपास विशेष तपास पथकाकडे वर्ग करण्यात आला असून आणखी चौकशी करण्यासाठी बिहारला 2 पथकं तर हरियाणा आणि दिल्लीला प्रत्येकी 1 पथक रवाना झालं आहे. TET फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणतंही परीक्षा शुल्क आकारलं जाणार नाही असं भुसे यांनी सांगितलं. तत्पूर्वी विरोधकांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात काल शिक्षक पात्रता परीक्षेच्या पेपर फुटीचा मुद्दा लावून धरला. या प्रकरणी स्थगन प्रस्ताव मांडण्याची मागणी विरोधकांनी केली. विरोधकांचा हा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता 1 ते 10 मराठी भाषा शिकवणं बंधनकारक आहे असं शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी काल विधानसभेत सांगितलं. मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर 1 लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येईल. त्यानंतरही नियमांचं पालन न झाल्यास संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्यात येईल असं भुसे म्हणाले. राज्य शासनानं पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी काल विधानसभेत एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली. यापूर्वी राज्यात मासेमारी नौकांना 1 जून ते 31 जुलै या कालावधीत बंदी लागू होती. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक उद्या 1 जुलै रोजी होणार आहे. सभापती राम शिंदे यांनी काल ही घोषणा केली. यासाठी इच्छुक सदस्यांना आज दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येतील. अर्जाची छाननीही आजच दुपारी 1 वाजता होईल असं सभापतींनी सांगितलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात होणार आहे. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच BLO मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1 लाखांहून अधिक BLO नियुक्त करण्यात आले आहेत. सत्यमेव जयते फार्मर कप या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास हेच त्याचं सर्वात मोठं यश आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं. पाणी फाउंडेशनच्या सहकार्यानं आयोजित फार्मर कप 2026 स्पर्धेचा प्रारंभ करताना ते काल मुंबईत बोलत होते. यामध्ये सध्या सहभागी असलेले 18,000 शेतकरी गट पुढील काळात 50 लाख शेतकऱ्यांना एकत्र आणतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी स्मार्ट शेती ऍपचं लोकार्पण करण्यात आलं. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, पाणी फाउंडेशनचे संस्थापक अभिनेते आमिर खान यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. राज्यातील शेतकरी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले होते. जून महिना संपला मात्र शेतीत पेरणीलायक पुरेसा पाऊस राज्यात झालेला नाही. हवामानातील हे बदल आता नवीन नाहीत, पण या बदलांवरील उपाय आपल्या पारंपरिक शाश्वत शेती पद्धतीतच आहेत. अनेक शेतकरी या पद्धतीचा अंगीकार करू लागले आहेत. प्रत्येक शेतकऱ्यानंच ती जाणीवपूर्वक अंगीकारली पाहिजे. वर्तमान पाऊसमानाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत सेंद्रिय शेती पद्धतीचा पुनरुच्चार करणारा हा वृत्तांत.
2: जमिनीतील सेंद्रिय कर्बाचं प्रमाण, तापमान, भूगर्भातील पाण्याची पातळी, जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता खतं, कीडनाशकं यांचा अतिवापर आणि त्यांचे अवशेष

0: अन्नसाखळीतून आपल्या आहारात शिरणं या सार्वत्रिक समस्यांचं निराकरण सेंद्रिय पद्धतीनं करणं शक्य आहे. शाश्वत शेती, शाश्वत विकास आणि संयमित वापर हे या समस्यांवर उत्तर आहे. सूर्याच्या शक्तीचं रूपांतर अन्नामध्ये करणाऱ्या वनस्पती या सजीवांचा एकमेव आधार आहे. जंगलातील वनस्पती सूर्यप्रकाशाचा अधिकाधिक वापर करतात. शेतीसुद्धा लांबी रुंदी उंचीमध्ये केली तर सजीव सृष्टी आणि मानवी गरजा जास्तीत जास्त पूर्ण होऊ शकतील. मूलस्थानी जलसंधारण म्हणजे पावसाचा थेंब पडतो तिथंच तो जिरला पाहिजे. नांगरण्याऐवजी वनस्पतींचे अवशेष जमिनीतच कुजले तर जीवाणूंची संपूर्ण परिसंस्था जिवंत राहून मातीच्या आरोग्याची काळजी घेते. ही शेती पद्धती जगा आणि जगू द्या या सिद्धांतावर असल्यामुळं परिसंस्था चांगली राहून निसर्ग आणि पर्यावरण दोन्हींचं रक्षण करणं शक्य आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मनोज क्षीरसागर, पुणे.
1: आषाढी वारीसाठी त्र्यंबकेश्वर इथून संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी काल पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. विठू नामाचा जयघोष करत संत निवृत्तीनाथ महाराजांचा चांदीचा रथ बाहेर काढण्यात आला. लातूर जिल्ह्यात काल पावसानं पुन्हा दमदार हजेरी लावली. सांगली शहरासह जिल्ह्यातही अनेक ठिकाणी काल पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. हवामान. राज्याच्या सर्वच विभागात आज पाऊस पडण्याचा अंदाज आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील दोषीला फाशीची शिक्षा. टीईटी पेपर फुटी प्रकरणी शिक्षण मंत्र्यांचं विधिमंडळात निवेदन. दोषींना मोकोका लावण्याबाबत पडताळणी. 50 लाख शेतकऱ्यांना गटशेतीत आणण्याचा संकल्प असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतःजवळ ठेवा.
3: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळच्या 7:21 होत आहेत.
4: सण समारंभ असो किंवा तुमचा व्यवसाय, सगळ्यांची शान वाढवण्यासाठी तुमची आपल्या आवडत्या आकाशवाणी जाहिरात द्या ना.
5: जाहिरातींसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली आकाशवाणी.
4: तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात द्यायची असेल तर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला भेट द्या
6: किंवा संपर्क करा 86 00 20 21 21. आकाशवाणीवर युवावाणीच्या स्वर चाचणीसाठीचे निवेदन. आकाशवाणी जळगावच्या युवावाणी विभागात नैमित्तिक सहाय्यक कंपेअररच्या स्वर चाचणीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या संदर्भातील अटी पुढील प्रमाणे आहेत. उमेदवार जळगाव महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असावा. उमेदवाराचं वय 5 जून 2026 रोजी 18 ते 30 वर्षाच्या आत असावं. उमेदवार 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवाराला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवाराची स्वर चाचणी झाल्यावर पात्र उमेदवारांना आवश्यकतेनुसार नैमित्तिक करारावर ड्युटीवर बोलवण्यात येईल. ही स्थायी स्वरूपाची सरकारी किंवा निम सरकारी नोकरी नाही याची नोंद घ्यावी. अर्ज करण्यासाठी ₹100 NEFT मार्फत शुल्क रूपात देणं आवश्यक आहे. उमेदवार शासकीय कर्मचारी नसावा. अर्ज प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती करता आकाशवाणी जळगावच्या युववाणी विभागाशी कार्यालयीन वेळेत दिनांक 5 जून 2026 पासून प्रत्यक्ष संपर्क साधावा. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 30 जून 2026 आहे. त्यानंतर येणारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत याची दखल घ्यावी.
7: पुस्तक जीवनाला आकार देतात.
8: पुस्तक जीवनाचं सार सांगतात.
7: पुस्तक इतिहासाची भविष्याशी सांगड घालतात.
8: पुस्तक जीवन समृद्ध करतात.
7: पुस्तक एक सच्चा सोबती, खरा मित्र असतात.
8: पुस्तक आचार, विचार आणि संस्कार समृद्ध करतात. म्हणून सांगतो, मोबाईलच्या जंजाळातून बाहेर पडूया आणि पुस्तक वाचूया.
7: कारण वाचाल तर वाचाल. हॅलो आकाशवाणी. फोन इन कार्यक्रम दर बुधवारी आणि दर शुक्रवारी सकाळी 10 वाजता. या कार्यक्रमात सहभागी होऊन आपलं मनपसंत गीत कळवायचंय मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत. यासाठी

आमचे फोन नंबर्स आहेत 0257-222-4570 आणि 222-4571। अवश्य फोन करा आणि आपलं आवडतं गीत कळवा। फोन नंबर्स पुन्हा एकदा सांगते, 0257-222-4570 आणि 222-4571। हॅलो आकाशवाणी।

आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. दिलखुलास हा महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, महाराष्ट्राला निसर्ग, इतिहास, संस्कृती, अध्यात्म आणि साहस पर्यटनाचा असा एक समृद्ध वारसा लाभलाय. राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि महाराष्ट्राला जागतिक पर्यटन नकाशावर अधिक ठळक स्थान मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात MTDC गेली 5 दशकं सातत्याने कार्यरत आहे. यंदा MTDC आपल्या यशस्वी वाटचालीचा सुवर्ण महोत्सवी टप्पा साजरा करत आहे. या 50 वर्षांच्या प्रवासात पर्यटन, पायाभूत सुविधांची उभारणी, नवीन पर्यटन स्थळांचा विकास, ग्रामीण व पर्यावरणपूर्वक पर्यटनाला प्रोत्साहन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यटन क्षेत्राला नवी दिशा देण्याचं एक महत्वपूर्ण असं कार्य महामंडळाने केलं आहे. त्या अनुषंगाने आजच्या भागात आपण MTDCच्या स्थापनेपासूनच्या प्रवासाचा आढावा घेणार आहोत. तसेच महाराष्ट्राच्या पर्यटन विकासात महामंडळाने बजावलेली भूमिका, विविध उपक्रम आणि पर्यटन क्षेत्रात घडवून आणलेले परिवर्तन या सगळ्यांविषयी दिलखुलास कार्यक्रमातून सविस्तर जाणून घेणार आहोत. यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री निलेश गटने सर. नमस्कार सर.
1: नमस्ते.
0: कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.

0: धन्यवाद
1: सर. खरंतर हा 50 वर्षांचा हा मोठा इतिहास आहे, ही एवढी मोठी यशस्वी वाटचाल, त्या सगळा आढावा आपल्याला जाणून घ्यायचा आहे. कारण सगळ्यात महत्त्वाचं आहे की ही 50 वर्षाची वाटचाल, आणि त्याहूनही महत्त्वाचं आहे की लोकांचा विश्वास हा जो आत्तापर्यंत संपादन करून ठेवलेला आहे. सर, मागे वळून बघताना काय वाटतं की कुठले यशस्वी टप्पे तुम्ही बघितलेले आहेत?
0: पर्यटन विभागाचे हे जे प्रयत्न आहेत त्याचं खरं म्हणजे मूर्त स्वरूप 20 जानेवारी 1975 रोजी आलं. त्या दिवशी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची स्थापना झाली आणि ह्या महामंडळाने सुरुवातीला तत्कालीन लोकांना कदाचित कल्पना असेल मालती तांबे वैद्य ह्या पहिल्या व्यवस्थापकीय संचालिका होत्या आणि त्यांनी खास करून कोकणामधले आणि विदर्भामधले जे अत्यंत पर्यटनक्षम स्थळं आहेत समुद्राच्या किनाऱ्याची किंवा नदीच्या तलावाच्या किनाऱ्याची अशी स्थळं निवडली आणि स्वतः जागेवरती जाऊन त्यांनी अतिशय मोक्याच्या जागा अशा शासकीय जागा नाममात्र दरामध्ये महामंडळाच्या साठी मिळवल्या आणि त्या जागांवरती शासनाच्या प्रयत्नातून निरनिराळे पर्यटक निवास किंवा ज्याला आपण रिसॉर्ट म्हणतो असे रिसॉर्ट उभारले आणि त्या निमित्ताने त्या त्या पर्यटन क्षेत्रांचा विकास झाला आणि महामंडळ हे अशा विकासामध्ये अप्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या खूप चांगल्या प्रकारे सहभागी होऊ शकलं. तर जर टप्पे आपण म्हणू तर पहिला जो टप्पा होता तो 1995 सालापर्यंतचा टप्पा होता की त्या काळात जास्तीत जास्त जागा ताब्यात मिळवणं हा भाग होता आणि मग नंतरच्या टप्प्यामध्ये त्या पर्यटन स्थळांचा आणि त्या रिसॉर्टचा श्रेणीवाढ किंवा त्याच्या अपग्रेडेशनचा भाग होता आणि आता सद्यस्थितीमध्ये जिथं जिथे पर्यटन स्थळं विकसित झालेली आहेत तर त्या ठिकाणी ज्या खाजगी उद्योजकांनी ज्या स्तरावरच्या सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत त्या सुविधांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना अजून जास्त चांगल्या प्रकारे करणे हा सध्या आमचा टप्पा सुरू आहे.
1: नक्कीच सर, तसं बघायला गेलं तर पर्यटन क्षेत्र हे खूप व्यापक असं क्षेत्र आहे. कारण आपली संस्कृती आपण जपत असतो, निरनिराळ्या लोकांना त्यातून रोजगार मिळत असतो आणि आज 50 वर्षांचा हा जो कालावधी आहे तो खूप मोठा असा कालावधी आहे. खरं तर आता हे सुवर्ण महोत्सवी जे वर्ष येत आहे तर आमच्या सगळ्यांकडून खरं तर खूप शुभेच्छा आहेतच, पण स्थापनेपासून आतापर्यंत जर सगळा कालावधी बघितला तर कुठल्या अशा आव्हानांना सामोरं जावं लागलं आहे किंवा कुठले असे बदल झालेले आहेत आतापर्यंत?
0: आव्हानांचा जर भाग म्हणाल तर सर्वात प्रथम पर्यटन विभाग हा जो विकसित झालेला आहे त्यामध्ये जो कर्मचारी वृंद आहे तो कर्मचारी वृंद खऱ्या अर्थाने पर्यटनाचं शिक्षण घेतलेला किंवा ज्याला केटरिंगचं शिक्षण आपण म्हणू अशा प्रकारचाच असा नियुक्त झालेला नाही आणि त्यामुळं जे तांत्रिक शिक्षण किंवा ज्याला तांत्रिक अनुभव म्हणतो त्यामध्ये थोडा अंशी आपण त्रुटी राहिली आहे असं म्हणू शकतो आणि पर्यटन विकास महामंडळाचा जो रोल आहे तो रोल खरं म्हणजे पायाभूत सुविधांचा विकास करणं, म्हणजे एखादं अनएक्सप्लोर्ड लोकेशन जे आहे ते नव्याने विकसित करणं किंवा जे विकसित झालेलं ठिकाण आहे त्या ठिकाणच्या नागरी सुविधा अजून चांगल्या प्रकारे करणं. आपल्याला सगळ्यांना कल्पनाच आहे की अजिंठा वेरूळ आणि घारापुरी एलिफंटा ही तीन पर्यटन स्थळं ही सर्वप्रथम भारतामध्ये जागतिक वारसा स्थळं म्हणून घोषित झालेली स्थळं आहेत आणि मग जपान गव्हर्नमेंटच्या मदतीने जायकाच्या मदतीने आपण त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचा विकास करू शकलो आणि त्यांच्या फंडिंगच्या आधारे आपण ती पर्यटन स्थळं खूप चांगली विकसित करू शकलो. तर त्यामुळे आपण जर म्हणाल की MTDC नेमकं काय करते किंवा MTDC काय करायला पाहिजे यापेक्षा अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण करणं आणि त्या सुविधा नंतर खाजगी उद्योजकांमार्फत कार्यान्वित करणं हे खरं म्हणजे जास्त उपयुक्त आणि योग्य पाऊल आपलं ठरलं असू शकतं. पण आजपर्यंत मात्र महामंडळामार्फतच ह्या सुविधांचं परिचलन करण्याचा आग्रह धरण्यात आला किंवा तशा प्रकारे परिचलन करण्यात आलं आणि मग स्थानिक बाजाराशी किंवा खाजगी उद्योजकांच्या दर्जाशी आम्ही तितकंसं स्पर्धा करू शकलो नाही आणि त्यामुळे त्याचे जे छोटे छोटे विषय असतात अपग्रेडेशनचे विषय असतात अपकीपिंगचे विषय असतात मेंटेनन्सचे विषय असतात त्या विषयांमध्ये MTDC म्हणजे एक विश्वासाचं वातावरण की समजा मुलं आणि स्त्रिया ह्या सुद्धा एकट्याने त्या ठिकाणी जाऊ शकतील आणि अगदी सुरक्षितपणे राहू शकतील.

0: असतील, ह्या प्रकारचा विश्वास मात्र आम्ही नक्कीच निर्माण करू शकलो आहे. आणि आता गेल्या काही दिवसांमधल्या चर्चेअंती आणि आम्हाला जे नवीन मार्गदर्शन मिळतं आहे त्या अनुषंगाने आता खाजगीकरणाच्या तत्वावर ह्या सर्व पर्यटक निवासांचा विकास करणे आणि त्यांचं परिचलन करणे हा आता परवलीचा शब्द झालेला आहे आणि तो योग्यसुद्धा आहे. म्हणजे आपण जसं बघितलं असेल की MIDC नी खाजगी जागा संपादित केल्या आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नागरी सुविधा निर्माण केल्या, म्हणजे वीज व्यवस्था असेल, पाणी व्यवस्था असेल, रस्ते असतील. त्याचप्रमाणे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने सुद्धा तसंच काम करणं अपेक्षित आहे. आम्ही जागा विकसित करणं, जागा संपादित करणं, शासकीय जागा मिळवणं आणि त्या ठिकाणी काही कालावधीसाठी रिसॉर्ट बांधून ते चालून मग त्यानंतर खाजगी उद्योजकांना देणं हा आमच्यासाठी आता महत्त्वाचा टप्पा ठरलेला आहे.
1: नक्की सर, आता तुम्ही खूप छान सांगितलं की MTDC जेव्हा आपण म्हणतो की 50 वर्षांचा हा जो प्रदीर्घ प्रवास आहे त्याच्यामध्ये दुसरं नाव विश्वासार्हता आहे. जसं आता तुम्ही सांगितलं की कुठलीही स्त्री असो किंवा फॅमिली असो किंवा कोणीही असो की MTDC जिथे आम्ही पर्यटन करत आहोत तिथे विश्वासाने आम्ही सुरक्षित आहोत, सगळ्या सुविधा आम्हाला मिळत आहेत, ही ती खूप महत्वाची गोष्ट आहे. सर, या ह्याच्यामध्ये आता खरं तर कुठल्या प्रमुख योजना किंवा अशा आखल्या जात आहेत का?
0: आता आपल्याला मला सांगायला आवडेल की केंद्र सरकारने स्वदेश दर्शन ही एक मोठी योजना जाहीर केलेली होती. त्यामध्ये आपण सॅसी प्रोजेक्ट सुद्धा आहे, तर त्या अंतर्गत त्र्यंबकेश्वरला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील तारकर्ली मालवण या ठिकाणी आपले प्रोजेक्ट मंजूर झाले. राज्य शासनाची प्रादेशिक पर्यटन विकास आराखड्याची योजना आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय पर्यटन मंत्री महोदय आणि आमचे अपर मुख्य सचिव पर्यटन या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ह्या निरनिराळ्या योजनांचा लाभ घेतो आणि जे कॅपिटल वर्क्स ज्याला म्हणतो आपण, भांडवली स्वरूपाची जी कामं आहेत ही अशी शासनाच्या निधीतून मुख्यत्वे करण्यात येतात. किंवा आपण जसं मगाशी बोललो तर अजिंठा वेरूळ सारख्या ठिकाणी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी आहे, त्यांच्याकडनं 0% व्याजदराने आपल्याला कर्ज मिळू शकलं आणि त्यांनी त्या परिसराचा विकास केला. तर महामंडळ हे अशा निरनिराळ्या निधीच्या स्रोतांमधून आपले पर्यटन ग्रह विकसित करतं आणि आता आमचा असा आग्रह आहे की ही पर्यटन ग्रह आमच्या स्वनिधीमधूनच त्याचं मेंटेनन्सचं काम, ऑपरेशन आणि मेंटेनन्सचं काम आम्ही पार पाडावं.
1: पर्यटन व्यवसाय किंवा पर्यटन क्षेत्र आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ग्रामीण भाग हाही तितकाच महत्वपूर्ण भाग आहे, तर ग्रामीण भागातील या इको टुरिझमला MTDC कसं प्रोत्साहन देत आहे?
0: मला आता एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना अजून स्पष्ट करायची आहे की 2019 साली पर्यटन संचालनालय स्वतंत्रपणे स्थापन करण्यात आलं. एकेकाळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळा अंतर्गतच तो भाग होता, पण आता प्रोत्साहन आणि निरनिराळ्या प्रकारच्या ग्रामीण किंवा साहसी पर्यटन या सर्व संबंधित योजना ह्या त्या संचालनालयाकडे वर्ग झालेल्या आहेत. पण ह्यामध्ये नक्कीच आमचा समन्वय असतो आणि त्यामध्ये आम्ही एकत्रितपणे काम पार पाडतो. तर ग्रामीण पर्यटन हे लोकांना शहरी धकाधकीच्या जीवनात राहून कंटाळा आलेला असतो, तर लोकांना हा अनुभव पाहिजे. आता अनुभूतीचं क्षेत्र आहे, म्हणजे लोकांना खूप मोठं 5-स्टार हॉटेलमध्ये जाऊन आपण राहू आणि त्या सगळ्या चकचकीत वातावरणात राहू अशा प्रकारची आता पर्यटनाची अपेक्षा राहिलेली नाही. आता जी नवीन पिढी आलेली आहे किंवा जुन्याही पिढीतल्या लोकांना की शहरी धकाधकीच्या जीवनातून मला 4-5 महिन्यानंतर एक थोडासा ब्रेक पाहिजे अशा प्रकारची मानसिकता आलेली आहे. आपण जर बघाल 80-90 च्या दशकापर्यंत फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपल्या मामाच्या गावी जाणं किंवा एखाद्या तीर्थक्षेत्राच्या गावी जाणं एवढ्याच आपल्या पर्यटनाच्या संकल्पना होत्या. पण आता मात्र पर्यटनाची संकल्पनाच बदलत चाललेली आहे. लोकांना अनुभूती पाहिजे, म्हणजे एक्सपिरियन्स टुरिझम असं आपण ज्याला म्हणतो ते हवंय. लोकांना शेतात जायचं आहे, शेतात काम करायचं आहे, लोकांना काही साहसी खेळ शिकायचे आहेत, काही जे ग्रामीण खेळ आहेत विट्टीदांडूसारखे असे खेळ, बैलगाडीतला प्रवास अशा प्रकारची सुविधा पाहिजे. त्यामुळं लोकांच्या जसजशा गरजा बदलत जात आहेत तस तशा त्या सुविधा निर्माण करणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं हे आमचं कामकाज आहे.
1: नक्कीच खूप छान सांगितलं सर आता तुम्ही, कारण आपण परत आपल्या मुळाकडे परत जातोय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण की जी शांतता किंवा जे एक आपलं मूळ होतं ग्रामीण भाग किंवा एक शांतता आज पर्यटन म्हणजे

0: आता जसं तुम्ही सांगितलं की फक्त उन्हाळ्याच्या सुट्ट्या राहिलेल्या नाही आहेत, तर स्वतःचा शोध घेण्यासाठी सुद्धा आता पर्यटनला जाण्यासाठी लोक अवलंब करू लागले आहेत.
1: सर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वाटचालीबाबत तसेच पर्यटन क्षेत्रात गेल्या 5 दशकात झालेल्या परिवर्तनाविषयी आपण अत्यंत उपयुक्त अशी माहिती दिली आहे, त्याबद्दल खरंच आपले मनपूर्वक आभार. श्रोतेय, आजच्या भागात आपण एमटीडीसीच्या कार्याचा गौरवशाली प्रवास जाणून घेतला, परंतु विषयाची व्याप्ती पाहता पुढील भागात आपण पर्यटन क्षेत्रातील वर्तमान उपक्रम, भविष्यातील संधी, शाश्वत पर्यटन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: 300° 5 मीटर्स अर्थात 963 किलो हर्ट्सवर 102.1 FM मेगा हर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळच्या 7:40 झाली आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: कार्यक्रमात सुरुवातीला लता मंगेशकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघेदुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
2: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. सुमधुर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. यानंतर गोविंद पवळे यांनी गायलेलं गीत

आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित भेगडे गीतांजली, सुमधुर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम. यानंतर आपली माणसं या चित्रपटातलं गीत, गायक कलाकार उषा मंगेशकर आणि महेंद्र कपूर.
0: आपण

0: आपली माणसं या चित्रपटातलं गीत आपण ऐकलंत. गायक कलाकार उषा मंगेशकर आणि महेंद्र कपूर, रचना शांता शेळके यांची, संगीतकार राम लक्ष्मणा.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, सुमधुर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम. यानंतर अरुण दाते यांनी गायलेलं भावगीत

0: Bengal passes preventive detention legal curbs bill, notes the Hindu. Prime Minister to skip Khamenei's state funeral leads the Asian Age. And finally, Delhi mandates all two new-wheelers to be electric from 2028 to fight pollution, reports the Indian Express. And with that, it's back to you, Abhishek.
1: Thank you, Pramod. And now, before we end the bulletin, the headlines once again. Center to withdraw temporary restrictions on sale and distribution of petrol and diesel from the 1st of July. West Bengal government to implement uniform civil code in the state, says Chief Minister Shubhendu Adhikari. Information and Broadcasting Minister announces major decisions to boost Indian film industry. Delhi government clears electric vehicles policy, cars under 30 lakh rupees to be exempted from road tax and registration fees. India strongly condemns Pakistan airstrikes in residential areas of Afghanistan that killed 36 civilians and injured 163 others. US and Iran to hold talks in Qatar's capital Doha today to resolve the dispute over Strait of Hormuz. And in football, Brazil enter round of 16. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 वाजलेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
3: आकाशवाणी मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावरचे तारपुरते निर्बंध उद्यापासून मागे. पश्चिम बंगालमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. चित्रपट उद्योगाच्या वाढीसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून उच्चस्तरीय अभ्यास गटाची स्थापना. चित्रपटविषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी आदर्श नियमावलीही तयार. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथल्या बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा. आणि फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत ब्राझील आणि पॅराग्वेचे विजय. आता सविस्तर बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावरच्या तात्पुरत्या नियामक उपाययोजना मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. उद्या म्हणजे 1 जुलैपासून सार्वजनिक तेल कंपन्यांच्या विक्री केंद्रांवर आधीचे निर्बंध लागू होणार नाहीत असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे जाहीर केलं आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे सर्वसामान्य नागरिकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या कच्च्या तेलाच्या वाढत्या भावांपासून वाचवण्यासाठी वितरण विषयक निर्बंध लागू करण्यात आले होते. या महिन्याच्या 12 तारखेपासून पेट्रोल आणि उच्च क्षमतेच्या डिझेल खरेदीसाठी प्रतिव्यक्ती 200 लिटरपर्यंतची मर्यादा लागू करण्यात आली होती. इंधनाचा काळा बाजार होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं होतं. मात्र आता इंधन साठ्याच्या पुरवठ्याचा आढावा घेतल्यानंतर हे निर्बंध सरकारनं हटवले आहेत. या निर्बंधांमुळे देशभरात पेट्रोल आणि डिझेलची पुरेशी उपलब्धता होऊ शकली आणि सर्वसामान्य ग्राहकांच्या हिताचं रक्षण झालं असं पेट्रोलियम मंत्रालयानं म्हटलं आहे. पश्चिम बंगाल सरकारनं राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी काल विधानसभेत ही घोषणा केली. 2 जुलैला होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विधेयकाचा मसुदा सादर करण्यात येईल असं ते म्हणाले. या कायद्याची रूपरेषा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती विवाह, घटस्फोट, दत्तक विधान यासारख्या 9 बाबींचा विचार करून अहवाल सादर करेल. मात्र अनुसूचित जमातीतील आदिवासी, कुर्मी आणि प्राचीन मूळ निवासी समुदायांना या कायद्याच्या कक्षेतून बाहेर ठेवलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. चित्रपट उद्योगाच्या वाढीसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं 2 महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. मंत्रालयानं एक उच्चस्तरीय अभ्यास गटाची स्थापना केली असून चित्रपटविषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी आदर्श नियमावलीही तयार करण्यात आली आहे. नवी दिल्लीत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत काल हे निर्णय घेण्यात आले. उच्चस्तरीय अभ्यास गटाचे अध्यक्ष प्रसार भारतीचे अध्यक्ष प्रसून जोशी असतील. या गटात उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भागीदार यांचाही समावेश असेल. हा गट चित्रपट उद्योगासमोरील संधी आणि आव्हानांचा अभ्यास करेल तसंच या क्षेत्राला बळकटी देण्याचे उपायही सुचवणार आहे. 3 महिन्यांच्या आत मंत्रालयाला अहवाल सादर करण्यात येणार आहे. चित्रपट विषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी मंत्रालयानं आदर्श नियमावलीही तयार केली आहे. हे आदर्श राज्य चित्रपट नियम सर्व

राज्य सरकारांकडे पाठवण्यात आले आहेत. राज्यांना हे नियम स्वीकारण्याची विनंती करण्यात आली आहे. येत्या 3 जुलैपासून अमरनाथ यात्रेला प्रारंभ होत आहे. भाविकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी यात्रेच्या मार्गावरील पंजाब ते जम्मू काश्मीर पर्यंत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. लांब पल्ल्यापर्यंत नजर ठेवू शकणारे अत्याधुनिक कॅमेरे बसवण्यात आले असून जम्मू पोलिसांची थर्ड आय ही पाळत ठेवण्यासाठीची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. आणीबाणीच्या काळात काय उपाययोजना कराव्यात यासाठी सुरक्षा दलांनी काल सराव केला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयानं काल फाशीची शिक्षा सुनावली. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस आर साळुंखे यांनी हा निर्णय दिला. या प्रकरणात आरोपीनं केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगानं पूर्ण करून अवघ्या 15 दिवसांमध्ये 1200 पानांचं दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं होतं. गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळं हा महाराष्ट्रातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 2 दिवसांच्या आंध्र प्रदेश दौऱ्यावर आहेत. आज राष्ट्रपती विजयनगरम इथल्या केंद्रीय आदिवासी विद्यापीठाच्या पहिल्या पदवी प्रदान सोहळ्यासाठी उपस्थित राहतील. उद्या राष्ट्रपती अनंतपुरमू इथल्या केंद्रीय विद्यापीठाच्याही पहिल्या पदवी प्रदान सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. नवी दिल्ली इथं राष्ट्रपती भवनात संरक्षण सेवा पुरस्कार वितरण सोहळ्याच्या 2र्या टप्प्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल सैन्य दलातील कर्तबगार अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. तिन्ही सैन्य दलं, केंद्रीय पोलीस दलांसह अन्य संरक्षण संस्थांमध्ये सेवा बजावताना धाडसी कामगिरी करून शौर्याचं दर्शन घडवणाऱ्या कर्मचाऱ्यांना हे पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अन्य केंद्रीय मंत्री आणि सुरक्षा दलांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यांचा भारतानं तीव्र निषेध नोंदवला आहे. या हल्ल्यात महिला आणि लहान मुलांसह अनेक सर्वसामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्ताननं केलेले हे हल्ले म्हणजे अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वावर हल्ला असून या भागातली शांतता आणि स्थैर्य यांना थेट धोका असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. पाकिस्तानचं सातत्यपूर्ण बेपर्वा वागणं यातून दिसतं आणि आपलं अंतर्गत अपयश झाकण्यासाठी आपल्या सीमांपलीकडे हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न दिसतो असंही भारतानं स्पष्टपणे म्हटलं आहे. अफगाणिस्तानची सार्वभौमिकता आणि प्रादेशिक अखंडता यांना आपला पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार भारतानं केला आहे. दरम्यान चीनच्या लष्करानं अरुणाचल प्रदेशमध्ये अतिक्रमण करून आपले तळ उभारल्याच्या वृत्ताचं भारतीय लष्करानं खंडन केलं आहे. याबाबतच्या बातम्या चुकीच्या आहेत आणि त्यांना कोणताही आधार नसल्याचं स्पष्टीकरण लष्करानं दिलं आहे. अमेरिका आणि इराणमध्ये आज हॉर्मुझच्या समुद्रधुनीबाबतच्या वादासंदर्भात कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार आहे. या समुद्रधुनीच्या माध्यमातून जगातील 20% कच्च्या तेलाची वाहतूक होते. मात्र गुरुवारपासून दोन्ही बाजूंकडून सुरू असलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे वाहतुकीला पुन्हा खीळ बसली आहे. काल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ले वाढवण्याची धमकी दिल्यानंतर अमेरिका आणि इराणी अधिकाऱ्यांनी तात्पुरता संघर्ष विराम करण्यास सहमती दाखवली आहे. सेनेगलच्या संसदेनं आपले अधिकार वाढवण्याची आणि अध्यक्षांचे अधिकार कमी करण्याची वादग्रस्त घटनात्मक सुधारणा मंजूर केली आहे. मात्र सरकारनं याबाबत सार्वमत घेतलं जाईल अशी भूमिका घेतली आहे. बडतर्फ करण्यात आलेले माजी पंतप्रधान औस्माने सोंको हे गेल्या महिन्यात संसदेचे प्रमुख झाल्यानंतर अध्यक्ष बासिराव दिओमाय आणि सोंको यांच्यात राजकीय मतभेद वाढले आहेत. सोंको राजकीय सूड उगवत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. दिल्ली सरकारनं दिल्ली इलेक्ट्रिक वाहन धोरण मंजूर केलं आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी 15,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 31 मार्च 2030 पर्यंत राजधानी उत्सर्जन मुक्त करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे अशी माहिती दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी काल दिली. पुढच्या 4 वर्षांमध्ये टप्प्याटप्प्यानं ही योजना राबवण्यात येणार आहे. त्यासाठी 8,000 कोटी रुपये खर्चून इलेक्ट्रिक वाहन पायाभूत सुविधा तयार करण्यात येणार आहेत आणि या वाहनांना विविध करांमधून सवलती देण्यात येणार आहेत असं रेखा गुप्ता यांनी स्पष्ट केलं.
भारताच्या दिशेने बेकायदा अंमली पदार्थ

0: येऊन जाणारं एक ड्रोन पाकिस्तानमधील पंजाब प्रांताजवळ शनिवारी कोसळलं. भारत पाकिस्तान सीमेपासून 8 किलोमीटर अंतरावरील नारंग मंडी भागात ही घटना घडल्याचं पाकिस्तानच्या पोलिसांनी म्हटलं आहे. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत काल अमेरिकेतील टेक्सासमध्ये झालेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात ब्राझीलनं जपानवर 2-1 असा विजय मिळवला. दुसऱ्या एका सामन्यात पॅराग्वेनं जर्मनीवर 4-3 असा विजय मिळवला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावरचे तात्पुरते निर्बंध उद्यापासून मागे. पश्चिम बंगालमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. चित्रपट उद्योगाच्या वाढीसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून उच्चस्तरीय अभ्यास गटाची स्थापना. चित्रपटविषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी आदर्श नियमावलीही तयार. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथल्या बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा आणि फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत ब्राझील आणि पॅराग्वेचे विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार. जर्मनीवर 4-3 असा विजय मिळवला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावरचे तात्पुरते निर्बंध उद्यापासून मागे. पश्चिम बंगालमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. चित्रपट उद्योगाच्या वाढीसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून उच्चस्तरीय अभ्यास गटाची स्थापना. चित्रपटविषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी आदर्श नियमावलीही तयार. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथल्या बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा आणि फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत ब्राझील आणि पॅराग्वेचे विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळची 8:40 झाली आहेत. लखलख चंदेरी कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला पारसमणी या चित्रपटातलं गीत गायक कलाकार लता मंगेशकर आणि कमल, गीतरचना असद भोपाली यांचे संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल

आपकी परछाइयाँ या चित्रपटातलं गीत आपण ऐकलेत. गायक कलाकार मोहम्मद रफी, गीतरचना राजा मेहंदी अली खान यांची, संगीतकार मदन मोहन. लखलख चंदरी कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. यानंतर 20 साल बाद या चित्रपटातलं गीत, गायक कलाकार आणि संगीतकार हेमंत कुमार, रचना शकील बदायूनी यांची.

ऊंचे लोग या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गायक कलाकार मोहम्मद रफी, गीतरचना मजरूह यांची, संगीतकार चित्रगुप्त. चित्रगंगा कार्यक्रम, लख लख चंदेरी कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर चायना टाऊन या चित्रपटातलं गीत, गायक कलाकार मोहम्मद रफी, रचना मजरूह यांची, संगीतकार रवी.

0: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
1: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
0: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
1: सर, हे एनपीएस संचय काय?
0: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार एनपीएस संचय सोबत.

ममता या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या स्वरात. गीतरचना मजरूह यांची, संगीतकार रोशन. लखलख चंदेरी कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. यानंतर नींद हमारी ख्वाब तुम्हारे या चित्रपटातलं गीत, गायक कलाकार मोहम्मद रफी आणि आशा भोसले.

0: रफी आणि आशा भोसले, गीतरचना राजेंद्र कृष्ण यांची, संगीतकार मदन मोहन. चित्रगंगा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून.
1: दिल खुलास महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम सोमवार ते शनिवार सकाळी 7:25

लाट साब या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गायक कलाकार मोहम्मद रफी आणि आशा भोसले, गीतरचना शैलेंद्र यांची, संगीतकार शंकर जयकिशन. लखलख चंद्री कार्यक्रम आपण ऐकता आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. यानंतर पगला कहीं का या चित्रपटातलं गीत गायक

0: पुलिस?
1: मिस सीमा?
0: हाँ बोलते हैं।
1: लगेज पुलिस स्टेशन लाया। थांबा, नाहीतर घरी येऊ हा?
0: पण का मी
1: एकट्या दुसऱ्या खोलीत जा। तुमचा मुलगा आमच्या कस्टडी मध्ये आहे आणि तुम्हाला

0: डिजिटल अरेस्ट केलं आहे.
1: डिजिटल अरेस्ट?
0: 1,00,000 द्या, वाचाल.
1: इतके पैसे?
0: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
1: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय. डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका, पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
2: हॅलो मम्मा.
1: हाय.
3: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.

ब्रह्मचारी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गायक कलाकार मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर, गीतरचना हसरत जयपुरी यांची, संगीतकार शंकर जयकिशन. लखलख चंदेरी कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. यानंतर पराया धन या चित्रपटातलं गीत, गायक कलाकार किशोर कुमार आणि लता मंगेशकर, गीतरचना आनंद बक्षी यांची, संगीतकार राहुल देव बर्मन.

0: पराया धन या चित्रपटातलं गीत आपण ऐकलंय किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात. आणि याबरोबरच आजचा लखलख चंदेरी हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 9:30 झाली आहेत. काही क्षणातच आपण ऐकणार आहात लेण संस्कृतीचं हा कार्यक्रम.
1: सण समारंभ असो किंवा तुमचा व्यवसाय, सगळ्यांची शान वाढवण्यासाठी तुमच्या आपल्या आवडत्या आकाशवाणी जाहिरात द्या ना.
2: जाहिरातींसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली आकाशवाणी.
1: तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात द्यायची असेल तर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला भेट द्या
3: किंवा संपर्क करा 86 00 20 21 21.
4: दिल खुलास महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम सोमवार ते शनिवार सकाळी 7:25.
0: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे लेण संस्कृतीचं. या कार्यक्रमात आज बळीराम गणपत वाडीले आणि सहकाऱ्यांनी गायलेली काही लोकगीतं आपण ऐकणार आहात.

बहिराम गणपत वाडीले आणि सहकाऱ्यांनी गायलेली काही लोकगीतं आपण ऐकलीत. कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता ऐकूया काही लोकगीतं. सुरुवातीला शरद कुमार यांनी गायलेलं दिंडी गीत

0: शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं लोकगीत आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 9:55 होत आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दागिना सोन्याचा असो वा हिऱ्याचा. दागिना म्हणजे पू ना गाडगिळ अँड सन्स.
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पू ना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत

0: ला गाडगीळ आणि संच बहिणाबाई गार्डन जवळ रिंग रोड जळगाव.
1: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुन्हा गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
0: श्रोते हो, आता या कार्यक्रम मालिकेत आपण सोन्याच्या बांगड्यांचे विविध प्रकार पाहत आहोत. तर एक वेगळा प्रकार म्हणजे खिळ्याच्या बांगड्या किंवा खिळ्याच्या पाटल्या. या प्रकारच्या बांगड्यांचं वैशिष्ट्य काय याची माहिती आपल्याला देण्यासाठी आले आहेत पूना गाडगे आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर. मोडक साहेब नमस्कार.
2: नमस्कार. आता बांगड्यांचे भरपूर प्रकार आहेत जे आता आपण आजपासून रोजच बघणार.
0: हो, हो.
2: तर खिळ्याच्या बांगड्या हे फार पारंपरिक आहे. खिळ्याची बांगडी म्हणजे एक प्लेन बांगडी बनवली जाते आणि त्याच्यावरती खिळे ठोकून त्याचं एम्बॉसिंग केलं जातं. आणि मग त्याच्यामधले जे आकार असतात ते वेगवेगळे आकार असतात. म्हणजे त्याच्यामध्ये पानं, फुलं, स्वस्ती, कोयरी, तीन पानं, दोन पानं मध्ये फुल, म्हणजे जे आपले ट्रॅडिशनल शुभचिन्हांचे आकार आहेत ते बरेचसे आकार त्याच्यामध्ये असतात. त्या जनरली फार थीन नसतात, म्हणजे जाड नसतात, पातळ असतात. तर साधारणपणे चार बांगड्या आणि दोन पाटल्या असं जर बनवायचं म्हटलं तर साधारणपणे 30 ग्रॅम मध्ये दोन पाटल्या, 40 ग्रॅमच्या बांगड्या, असं 70 ग्रॅम मध्ये बांगड्या आणि पाटल्या बनतात. आताच्या आधुनिक काळामध्ये एक बांगडी किंवा एक पाटलीच घालायचं आहे की दोन्ही हातात एक एक पाटली घालतात किंवा दोन्ही हातामध्ये एक एक बांगडी घालतात. पूर्वीच्या काळामध्ये दोन दोन बांगड्या दोन हातात आणि एक एक पाटली प्रत्येक हातात घाललं हे असं स्त्रियांच्या दृष्टीने किंवा ग्राहकांच्या दृष्टीने. सर्वात जिव्हाळ्याचा त्यातला जो विषय आहे मजुरी प्रत्येक दागिन्यात, तर खिळ्याच्या बांगड्यांची मजुरी सर्वात कमी असते. 4-5% मजुरीच असते. इतर गोष्टींमध्ये 12-14% मजुरी असते पण खिळ्याच्या बांगड्यांमध्ये मात्र मजुरी ही साधारणपणे 4-5% असते.
0: मोडक सर, खिळ्याच्या बांगड्या आणि पाटल्या याच्याविषयी तुम्ही सांगितलं पण माझ्या आठवणीप्रमाणे पैलू पाटली आणि पैलू बांगडी हा सुद्धा थोडासा ट्रॅडिशनल किंवा पारंपरिक प्रकार आपण म्हणतो, तर याविषयी आम्हाला सांगा.
2: जसं खेळाच्या बांगड्यांमध्ये बनवणं सोपं होतं त्यामुळे जास्त मशिनरी लागणं वगैरे असं काही नाही, हातघडाईमध्ये बनतात. तसं पैलू पाटली हातघडाईमध्येच बनते.
0: बर.
2: की त्याच्यामध्येही बेस एक बांगडीचा किंवा पाटलीचा गोल असतो आणि त्याच्यावरती जसं वरती मी सांगितलं खेळाच्या यांनी वेगवेगळे आकार केले जातात त्याच्यामध्ये हाफ राऊंड चे आकार असतात.
0: बर.
2: मग ते एकतर सलग हाफ राऊंड असतो किंवा तिरक्यात असतो किंवा उभ्यामध्ये असतो. तो म्हणजे पैलू झाला. ज्याप्रमाणे साड्यांमध्ये बुट्टे असतात ना, तसे हे बुट्टेच म्हणजे थोडेसे त्याला घळीसारखा आकार देऊन वगैरे बनवलेले असतात आणि ती प्रॉपर मध्ये ती बांगडी दिसावी म्हणून त्याला परत बाजूनी त्या कानस बांगड्या ज्या मी म्हंटल अगदी थीन तारेसारख्या त्या त्याला सोल्डर केलेल्या असतात, त्यामुळे ते उठून दिसतं आणि त्याला हाय पॉलिश केलेलं असतं कारण ते जे बुट्टे किंवा पैलू असतात ते उठून दिसायत. म्हणून साधारण बांगडी म्हणाल याच्यातली तर ती साधारणपणे 15 ग्रॅम पर्यंत बनते.
0: बर.
2: पाटली म्हणाल तर 20-22 ग्रॅम पर्यंत बनते. त्यामुळे 45 ग्रॅमच्या दोन पाटल्या आणि 40 ग्रॅमच्या 4 बांगड्या असं म्हटलं तर 65-70 ग्रॅम पर्यंत एकत्रितपणे बनत. आणि परत मगाचा आवडीचा विषय मजुरी केवळ 4-5% असते
0: आणि साईज प्रमाणे त्याचं वजन नाही बदलतं.
2: साईज प्रमाणे वजन बदलतं, फक्त ते डायमीटर बदलणार असतो म्हणून थिकनेस सगळ्यांचा सारखाच
0: सारखा असतो. हा खूपच महत्वाचा आणि इंटरेस्टिंग विषय आहे कारण पाटल्या बांगड्या महिलांच्या जिव्हाळ्याचे असतात. याविषयी अजून माहिती घेणार आहोत पुढील भागात. अमित मोडक सर, तुम्ही आज आलात आणि माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
1: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुन्हा गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
0: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पुना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना गाडगिळ आणि सन्स, बहिणाबाई गार्डन जवळ रिंग रोड जळगाव.

दागिना सोन्याचा असो वा हिऱ्याचा, दागिना म्हणजे पू ना गाडगिळ अँड सन्स हा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे.

रसिक हो नमस्कार. आपली आवड ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी रेणुका सहर्ष स्वागत करते. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहात मोहितेंची मंजुळा या चित्रपटातलं गीत. गायक कलाकार लता मंगेशकर या गीतासाठी पसंती कळवली आहे आमच्या या श्रोत्यांनी. गवई रेडिओ श्रोता संघ घाटीघाटांची इथून सर्वेश, शर्वरी, शौर्या, सानवी, सपना, लीना, भारती, आरती, बंटी, समस्त गवई परिवार आणि सारस रेडिओ श्रोता संघ तालुका माजलगाव जिल्हा बीड येथून नारायण शिरके, चंपाबाई शिरके, राहुल, कृष्णा, अक्षय मोरे, करण गांगरडे, समर्थ उंबरे यांनीसुद्धा या गीतासाठी आपली पसंती कळवली आहे.

धाकटी बहीण या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या स्वरात. या गीतासाठी पसंती कळवली आहे आमच्या या श्रोत्यांनी. मसाजी डेरे रेडिओ श्रोता संघ धामणी मनोरा येथून तुळशीराम डेरे पेंटर, मायावती तुळशीराम डेरे, संदेश प्रज्वल अमोल अनुदत्त संदेश डेरे, बबनराव जोशी, हेमंत जोशी, मनीषा जोशी, अभिजित जोशी, करिश्मा, अशोक देशमुख आणि अलोक कुलकर्णी हे आहेत सागर श्रोतांगण निंभोरा येथून. आपली आवड आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. यानंतर तांबडी माती या चित्रपटातलं गीत गायक कलाकार पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि या गीतासाठी पसंती कळवली आहे आमच्या या श्रोत्यांनी. दर्यापूर बाभली येथून गजानन येले, नवदीप येले, शेरी वडनेरा अकोला येथून बलदेव दामोदर, अरुणा दामोदर, महेंद्र सरकटे, विजया सरकटे, मिलिंद सरकटे आणि स्वराज वानखेडे हे आहेत वरुळ जवळका येथून.

नाव मोठं लक्षण खोटं या चित्रपटातलं गीत आपण ऐकलंय. गायक कलाकार लता मंगेशकर. या गीतासाठी पसंती कळवणारे श्रोते आहेत गौतम नगर जिल्हा नांदेड येथून प्रभाकर जोंधळे, आरती जोंधळे. मुक्काम पोस्ट अंबाई तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून देवीदास निकम, समस्त निकम परिवार यांनी सुद्धा या गीतासाठी आपली पसंती कळवली आहे. आपली आवड आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. यानंतर हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातलं गीत, गायक कलाकार आशा भोसले, अनुराधा पौडवाल आणि सहकारी. या गीतासाठी पसंती कळवणारे श्रोते आहेत सतीश वाघमारे, अतीश वाघमारे, स्वाती वाघमारे, वर्षा वाघमारे, श्रमण आणि श्रुमेण वाघमारे, चंदननगर सातारा येथून. वारणा शहापूर कोल्हापूर येथून विजय चव्हाण, तेजस्विनी चव्हाण, अंकिता चव्हाण, अनिकेत चव्हाण आणि माया चव्हाण यांनी सुद्धा या गीतासाठी आपली पसंती कळवली आहे.

बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांच्या स्वरात. या गीतासाठी पसंती कळवली आहे आमच्या या श्रोत्यांनी. जीवन ज्योती रेडिओ श्रोता संघ मुक्काम पोस्ट वसारी जिल्हा वाशिम येथून एकनाथ काळे, आशाताई काळे, ज्ञानेश्वर काळे, शिवांशु मगर पाटील आणि रवींद्र पवार, तसंच अतुल गौतमी, धम्मदिना, अरुण काळे, ए डी कांबळे हे आहेत मुक्काम पोस्ट येळगुड तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथून, तसंच तुषार कुरणे, प्रासिक कांबळे, एकता कांबळे, मेघना कुरणे, उत्कर्षा कांबळे, अरुण येळगुडकर हे आहेत मुक्काम पोस्ट चांदूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथून. आपली आवड आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. यानंतर चंदनाची चोळी अंग अंग जाळी या चित्रपटात लगेच गायक कलाकार उषा मंगेशकर आणि अरुण सरनाईक. या गीतासाठी पसंती कळवली आहे आमच्या या श्रोत्यांनी. श्री रोकडेश्वर नगर पांगरा शिंदे तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथून टेलर रामचंद्र धोंडेबा इंगोले, सुनील जबडे, नामदेवराव शिंदे पाटील, चांदुबल खंडे, मास्टर विलास शिंदे पाटील. अशोकनगर वसमत जिल्हा हिंगोली येथून दीपाली राजू ठोके, पार्वती सकाराम ठोके, रोहित सोनू मोनू ठोके. छत्रपती शाहूनगर हिंगोली येथून पेंटर रामचंद्र इंगोले, सिद्धांत टिकू इंगोले, रमाबाई सुरेंद्र इंगोले, मयुरी सुरभी मंजुषा गौतम इंगोले, तसंच श्री माटेश्वर रेडिओ श्रोता संघ नागेश्वर नगर माटेगाव तालुका पूर्णा येथून शेषराव बोबडे, सोनाजी सीताराम, शुभम बालाजी बोबडे, सुवर्णा वेणुताई वैष्णवी बोबडे, नावकीकर मारुतराव भुसारे यांनीसुद्धा या गीतासाठी आपली पसंती कळवली आहे.

लक्ष्मीची पावलं या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गायक कलाकार सुधीर फडके आणि आशा भोसले. या गीतासाठी पसंती कळवली आहे आमच्या या श्रोत्यांनी. शुगर फॅक्टरी गेवराई येथून दिनकर साळवे, रणजित थोरात, लक्ष्मण जगताप. गांधी चौक रोपड पंजाब येथून हरदेव मिका, बलविंदर मिका, जयतग मिका, बीरक यांनी सुद्धा या गीतासाठी आपली पसंती कळवली आहे. आपली आवड आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. यानंतर अरे संसार संसार या चित्रपटातलं गीत गायक कलाकार सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल या गीतासाठी पसंती कळवली आहे आमच्या या श्रोत्यांनी. योगेश श्यामराव पाटील, कुसुमबाई पाटील, दत्तू पाटील आणि मनीषा पाटील हे आहेत मुक्काम पोस्ट चिंचपूर तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा येथून. तसंच पूज्य साने गुरुजी शोधा संघ भोटा गुरा येथून समाधान उगले, संतोष उगले, गजानन उगले, अभिषेक उगले, सोहम उगले. तालखेड येथून काशीनाथ ढेंगे, मंगेश कुमार ढेंगे आणि गणेश कुमार ढेंगे यांनी सुद्धा या गीतासाठी आपली पसंती कळवली आहे.

जैत रे जैत या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गायक कलाकार लता मंगेशकर, रवींद्र साठे आणि सहकारी या गीतासाठी पसंती कळवली आहे आमच्या या श्रोत्यांनी. डोंगरगाव जिल्हा राजनांदगाव छत्तीसगड येथून राष्ट्रपाल गजभिये, राधिका गजभिये, बेबी अनिष्का आणि तन्मय गजभिये. भिलाईगड छत्तीसगड येथून रोशन देवांगण, कौशल्या देवांगण, हेमलता आणि डिंपल देवांगण यांनीसुद्धा या गीतासाठी पसंती कळवली आहे. सेक्टर 67 मोहाली चंदीगड येथून टी डी मल्होत्रा, ऋतिक मल्होत्रा, प्रतीक मल्होत्रा, अनिल शर्मा, जयवीर सिंह ठाकूर, डॉक्टर मनदीप. कालका येथून शुभचंद्र बजाज, बिट्टा बजाज आणि साहिल. आपली आवड आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. यानंतर झुंज या चित्रपटातलं गीत गायक कलाकार उषा मंगेशकर आणि चंद्रशेखर गाडगिळे. पसंती आमच्या या श्रोत्यांची. मुक्काम हिप्परसोंगा तालुका औसा जिल्हा लातूर येथून जय हिंद रेडिओ श्रोता संघ. उस्मान शेख, फौजी सायराबानू शेख, दस्तगीर शेख, फैजन बी शेख, शाकेर शेख, इस्लाम बी शेख, बाबा शेख, करिश्मा शेख, सिमर शेख, सानिया शकील पठाण, बिस्मिला बी शेख, गदर शेख आणि निलोफर शेख हिप्परसोंगा येथून. तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथून चांदणे अयुब सय्यद, बाळराजे अमन सय्यद आणि महिरा सय्यद यांनीसुद्धा या गीतासाठी पसंती कळवली आहे.

बन्या बापू या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गायक कलाकार शैलेंद्र सिंग आणि उषा मंगेशकर या गीतासाठी पसंती कळवली होती आमच्या या श्रोत्यांनी. मुक्काम पोस्ट करणवाळी, तालुका जळगाव जामोद, जिल्हा बुलढाणा येथून महादेव पातोडे, छाया पातोडे, धम्मदीप पातोडे आणि बुद्धभूषण वाघ. गणेश पेठ पाथर्डी येथून अंबादास शिंदे, संगीता शिंदे, अमोल अमृत आणि सुवर्णा शिंदे यांनी सुद्धा या गीतासाठी आपली पसंती कळवली. संघमित्र श्रोता संघ भोपाळी जिल्हा यवतमाळ येथून जयराम सिंगणकर, दिशांत कुमार सिंगणकर, वंदना धुळे, अर्पिता, समस्त सिंगणकर परिवार. रसिक हो, याबरोबरच आपली आवड श्रोत्यांच्या मनपसंत फरमाईशी मराठी गीतांचा कार्यक्रम संपला. मी रेणुका आता आपली अनुमती घेते. नमस्कार.

0: आपली आवड हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: आकाशवाणीवर युवावाणीच्या स्वर चाचणीसाठीचे निवेदन. आकाशवाणी जळगावच्या युवावाणी विभागात नैमित्तिक सहाय्यक कंपेररच्या स्वर चाचणीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या संदर्भातील अटी पुढील प्रमाणे आहेत. उमेदवार जळगाव महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असावा. उमेदवाराचं वय 5 जून 2026 रोजी 18 ते 30 वर्षाच्या आत असावं. उमेदवार 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवाराला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवाराची स्वर चाचणी झाल्यावर पात्र उमेदवारांना आवश्यकतेनुसार नैमित्तिक करारावर ड्युटीवर बोलवण्यात येईल. ही स्थायी स्वरूपाची सरकारी किंवा निम सरकारी नोकरी नाही याची नोंद घ्यावी. अर्ज करण्यासाठी ₹100 NEFT मार्फत शुल्क रूपात देणं आवश्यक आहे. उमेदवार शासकीय कर्मचारी नसावा. अर्ज प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती करता आकाशवाणी जळगावच्या युवावाणी विभागाशी कार्यालयीन वेळेत दिनांक 5 जून 2026 पासून प्रत्यक्ष संपर्क साधावा. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 30 जून 2026 आहे. त्यानंतर येणारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत याची दखल घ्यावी.
0: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळची 11 वाजता आहेत. हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.
2: लवली निगम. सरकार ने पेट्रोल और डीजल की बिक्री पर लगाए गए अस्थायी प्रतिबंध हटाने का फैसला किया है. पेट्रोलियम और प्राकृतिक गैस मंत्रालय ने कहा है कि सार्वजनिक क्षेत्र की तेल कंपनियों के पेट्रोल पंपों पर 1 जुलाई से ये प्रतिबंध लागू नहीं रहेंगे. दिल्ली सरकार ने नई इलेक्ट्रिक वाहन नीति को मंजूरी दे दी है. इसके अंतर्गत 30 लाख रूपये तक की इलेक्ट्रिक कारों पर रोड टैक्स और पंजीकरण शुल्क नहीं लगेगा. नीति के अनुसार पुराना वाहन स्क्रैप कर नया इलेक्ट्रिक वाहन खरीदने पर 1 लाख रूपये की प्रोत्साहन राशि भी दी जाएगी.

श्रोते हो, कल्याणजींच्या वडिलांचं एक दुकान होतं. या दुकानात आलेल्या एका व्यक्तीकडून वीरजींनी म्हणजेच कल्याणजी आनंदजी यांच्या वडिलांनी पैसे घेतले नाही. त्याबदल्यात त्यांनी आपल्या दोघं मुलांना त्यांच्याकडे संगीत शिकवण्यासाठी पाठवलं. त्या व्यक्तीला संगीताची फारशी जाण नव्हती, पण संगीताचं प्राथमिक धडे आणि आवड या मुलांमध्ये त्यांनीच रुजवली. कल्याणजींना विविध वाद्य वाजवण्याची आवड होती. त्यांनी त्याचा सराव करून आपलं कौशल्य वाढवलं. त्यानंतर निरनिराळ्या संगीतकारांकडे काम केलं. त्यातून त्यांना बरंच काही शिकायला मिळालं. सुरुवातीला कल्याणजी यांनी स्वतंत्रपणे चित्रपटांना संगीत दिलं. त्यात 1958 सालचा सम्राट चंद्रगुप्त, पोस्ट बॉक्स नंबर 999 असे काही चित्रपट होते. त्यातली गीतं खूप लोकप्रिय झाली. मग मदारी या चित्रपटापासून त्यांनी आपले बंधू आनंदजी यांना सोबत घेतलं. मदारी या चित्रपटातल्या दीदींच्या आवाजातलं दिल लुटने वाले जादूगर हे गीत सुपरहिट ठरलं आणि इथूनच पुढे या जोडीचा सोबतीनं संगीत प्रवास सुरू झाला.

श्रोते हो, पुढे या जोडीनं सट्टा बाजार या चित्रपटाला संगीत दिलं. त्यातलं तुम्हें याद होगा कभी हम मिले थे हे हेमंत कुमार आणि दिदींच्या आवाजातलं गीत आणि इतरही गीतं अतिशय लोकप्रिय झालीत. त्यानंतर छलिया चित्रपटाला त्यांनी संगीत दिलं. त्यातली लता दिदींच्या आवाजातली बाजे पायल छम छम आणि तेरी राहो में खडे हे दिले थांबके हे गीत रसिकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतली. तसंच मुकेशजींच्या आवाजातला डम डम डिगा डिगा मेरे टूटे हुए दिल से आणि छलिया मेरा नाम हे गीतही खूप लोकप्रिय झाली.

श्रोते हो, एकापेक्षा एक अशी सरस गीतं या जोडीनं दिली. हिमालय की गोद में या चित्रपटातील सर्व गीतांनी लोकप्रियतेचा कळस गाठला. या गाण्यासाठी त्यांना उत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार देखील मिळाला. या चित्रपटात या जोडीनं आनंदी आणि दुःखी या दोन्ही मूडमधली गीतं दिली. एक तू जो ना मिला सारी दुनिया मिले भी तो क्या है हे दुःखी आणि एक तू जो मिला सारी दुनिया मिली हे आनंदी गीत. असे गीत देऊन त्यांनी रसिकांच्या हृदयाला हात घातला. या जोडीनं जशी एकापेक्षा एक सुपरहिट गीतं दिली तशीच त्यांच्या अपेक्षेपेक्षा सगळी गीतं उत्तम गाऊन लता दिदींनी त्यांच्या गीताचं सोनं केलं.

श्रोते हो, उपकार चित्रपटातलं अभिनेता प्राण यांच्यावर चित्रित झालेलं कसमे वादे प्यार वफा सब बाते हे बातों का क्या हे गीत कधी जुनं होईल का हो? सरस्वती चंद्रमधील दिदींच्या आवाजातलं छोड दे सारी दुनिया किसी के लिए काय बोलावं या गाण्याबद्दल, दिदींच्या मास्टरपीस गाण्यांपैकी हे एक गीत. तसंच इशारा चित्रपटातलं दिल बेकर आरसा हे हमको खुमारसा है हे गीत तर लाजवाबच. हे गीत लता दीदी आणि रफी साहेबांनी स्वतंत्रपणे गायलेलं आहे. जब जब फुल खेलेमधलं सर्व गीतं अतिशय लोकप्रिय झाली. त्यातलं ये समा समा हे ये प्यार का या गीताच्या सुरुवातीला वाजणारं ते प्रसन्न संगीत आणि मग दीदींच्या आवाजातलं ते गीत खरंच एक समा बांधतं, आपला मूड प्रसन्न करून जातं. ऐका तर मग हे गीत.

श्रोते हो, आत्ताच आपण सरस्वती चंद्र या चित्रपटातलं गीत ऐकलं. या चित्रपटातल्या सर्व गीतांनी रसिकांना मोहिनी घातली. अविडी गोडीची ही गीतं कोण बरं विसरू शकेल? या चित्रपटासाठी कल्याणजी आनंदजी यांना उत्कृष्ट संगीताचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. हिंदी चित्रपटसृष्टीत काही काळ राज्य करणारी गुजरातच्या कल्याणजी आनंदजी शाह या बंधूंची ही कहाणी. जवळपास 50 वर्ष आपल्या सुमधुर गीतांची बरसात या दोघांनी आपल्यावर केली. या वाटचालीत ते अनेक पुरस्कारांचे मानकरीही ठरलेत.

ಸಿನಿ ಸಂಗೀತ ದಿಗ್ದರ್ಶಕ ಪುರಸ್ಕಾರ, ಪ್ರಥಮ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಫಿಲ್ಮ್ ಪುರಸ್ಕಾರ, ಫಿಲ್ಮ್ ಫೇರ್ ಪುರಸ್ಕಾರ, HMV ಕಂಪನಿ ತರಫೆ ಪ್ರಥಮ ಪ್ಲ್ಯಾಟಿನಮ್ ಡಿಸ್ಕ್, ಪಾಲಿಡಾರ್ ಕಡೂನ್ ಪಹಿಲಿ ಪ್ಲ್ಯಾಟಿನಮ್ ಡಿಸ್ಕ್, IMPA ಅವಾರ್ಡ್, ಚಿತ್ರಪಟ ಸೃಷ್ಟಿತಲ್ಲಿ ಯೋಗದಾನಸಾಠಿ ಭಾರತ ಸರ್ಕಾರಕಡೂನ್ ಪದ್ಮಶ್ರೀ ಪುರಸ್ಕಾರ, IIFA ಲೈಫ್ ಟೈಮ್ ಅಚೀವ್ಮೆಂಟ್ ಪುರಸ್ಕಾರ, ಸಹಾರಾ ಪರಿವಾರಕಡೂನಹಿ ಲೈಫ್ ಟೈಮ್ ಅಚೀವ್ಮೆಂಟ್ ಪುರಸ್ಕಾರ, ಗ್ರ್ಯಾಮಿ ಪುರಸ್ಕಾರ, ಗ್ರೇಟ್ ಇಂಡಿಯನ್ ಮ್ಯೂಸಿಕ್ ಅವಾರ್ಡ್ ಅಶಾ ಪುರಸ್ಕಾರಾನೇ ತೆ ಸನ್ಮಾನಿತ ಝಾಲೆ. ಪಣ ತ್ಯಾಂಚಾ ಸರ್ವಾತ್ ಮೋಠಾ ಪುರಸ್ಕಾರ ಮ್ಹಣಜೆ ತ್ಯಾಂಚೀ ಗೀತಂ, ಜೀ ಆಜಹೀ ರಸಿಕಾಂಚ್ಯಾ ಓಠಾವರ್ ಆಹೆತ್ ಆಣಿ ಪುಢೆ ರಾಹತೀಲಹೀ. त्यांनी जगभरातून संगीताचे 5000 अधिक कार्यक्रम केलेत. या कार्यक्रमातून त्यांना प्रचंड पैसा आणि लोकप्रियता मिळाली. पण वडिलांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी 25 कोटीहून अधिक रक्कम सामाजिक कार्यासाठी खर्च करून समाजाच्या ऋण फेडण्याचा प्रयत्न केला. अशा संगीतकाराला विनम्र अभिवादन करत मी रेणुका आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून अनुमती घेते. नमस्कार. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 11:30 झाली आहेत. सुगम संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. आजच्या कार्यक्रमात श्रीकृष्ण चंद्रात्रय यांनी संगीतबद्ध केलेली हेमंत आवळसकर यांची काही गीतं आपण ऐकणार आहात. सुरुवातीचं गीत गात आहेत सुरेश वाडकर.

सोनाली चंद्रात्रे यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. यानंतर गात आहेत सुरेश वाडकर.

0: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
1: अ सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
0: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
1: सर, हे एनपीएस संचय काय?
0: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार एनपीएस संचय सोबत.
2: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम,
3: बोला.
2: हे KYC अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
3: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत KYC अपडेट करायला हवं.
2: पण हे होईल कसं?
3: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
2: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
3: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन KYC अपडेट करू शकता.
2: बस
3: बस
2: समजलं.
3: आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
4: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
5: सण समारंभ असो किंवा तुमचा व्यवसाय, सगळ्यांची शान वाढवण्यासाठी तुमच्या आपल्या आवडत्या आकाशवाणी जाहिरात द्या ना.
6: जाहिरातींसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली आकाशवाणी.
5: तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात द्यायची असेल तर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला भेट द्या किंवा संपर्क करा 86000.

0: 21-21-21.
1: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
2: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे एनपीएस संचय काय?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धपकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार एनपीएस संचय सोबत.

सुरेश वाडकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर गायक कलाकार कविता कृष्णमूर्ती.

कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो सुगम संगीताच्या कार्यक्रमात आज हेमंत आवळसकर यांची काही गीतं आपण ऐकलीत, संगीतकार श्रीकृष्ण चंद्रात्रे. आणि याबरोबरच आजचा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. 311.5 मीटर्स अर्थात 963 किलो हर्ट्सवरून आपण आमचं प्रसारण ऐकत आहात. दुपारचे 12 वाजतायत. आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे विविध कार्यक्रम आता सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला ठीक 12 वाजता भगिनींसाठी कार्यक्रम वनिता मंडळ.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात. लेखन केलं आहे स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात.

0: सहाव्यांदा, सुखदा सहाव्यांदा ऐकलंस हे गाणं. अगं ते गाणं सुद्धा आता वाजून वाजून दमलं असेल, थांबलं एकदाच.
1: मोबाईल थांबला म्हणजे मोबाईलवरचं हे गाणं थांबलं, पण मनात घोळणारं संगीत काही थांबायला तयार नाही.
0: मी अगदी हेच म्हणणार होतो, म्हणजे प्रत्यक्ष वाजणारं गाणं जरी थांबलं ना तरी त्याचं मनामध्ये असणारं गुंजन ते नाही थांबत.
1: बापरे, गुंजन वगैरे म्हणजे. पण आता खरंच हे गाणं ऐकताना शब्दमोह की संगीत काय कळत नाही, का स्वर्गीय आवाज म्हणून का सगळं एकत्र येतं आणि त्यातून निर्माण झालेला निर्मळ भाव असं काही असेल.
0: येस, अगदी हीच गत होते कुमारजींना ऐकताना. कुमारजींची निर्गुणी भजनं, आहा हा.
1: उड जाएगा हंस अकेला, किंवा काय ते सुनता है गुरु ज्ञानी.
0: आणि ते हिरणा समज बुज बन चरणा, किंवा अवधूता कुदरत की गत न्यारी. खरंच किती खोलवर अर्थ आहे या शब्दांमध्ये, नाही का, या भजनांमध्ये सुखदा.
1: खरंच आहे. आणि आपण हे सगळं ऐकतो खरंच छान वाटतं रे. परवा की नाही आम्ही भिशीतल्या मैत्रिणी जमलो होतो आणि कबीर जयंतीचा संदर्भ होता.
0: अगं पण भिशीमध्ये कबीर कुठे आहे, म्हणजे खाणं पिणं सेल शॉपिंग एकूण मज्जा मज्जा असते आणि तिथे हे कबीर कुठे आले.
1: तुला माहितीये ना की आम्ही काही फक्त गप्पा टप्पा करायला जमत नाही, तर एखादा विषय आम्ही घेतो आणि त्याच्यावर गंभीरपणे बोलतो सुद्धा.
0: अच्छा अच्छा अच्छा. पण मजा असते ना जोडीला, हे खरंय की नाही.
1: हो अर्थातच रे, ते असतेच. पण ऐक ना, तिथे आमच्या रजनीने कबीरांची कुमारजींनी गायलेली भजनं गायली.
0: बर, म्हणजे अजून डोक्यात कुमारजी आणि कबीर घोळताय तुझ्या.
1: हो रे, 15व्या शतकामधले कबीर असं म्हणतात की देशभरातल्या किंवा जगभरातल्या 50 पेक्षा जास्त भाषांमध्ये त्यांच्या रचना अनुवादित झाल्यात.
0: अगं सहज शक्य आहे, कारण जगण्याचा अर्थ शोधण्यामध्ये सामान्य माणसाचा जन्म निघून जातो आणि कबीरांनी अगदी थोडक्यात ते सगळं किती छान सांगितलेलं आहे.
1: जन्म मरण, नाते संबंध, वाणी, वर्तन, विचार,
0: देव गुरु परमार्थ किंवा स्वचा शोध, प्रेमाच्या व्याख्या, बापरे काय काय लिहून ठेवले कबीरांनी. खर तर या रचनांना कालातीत आहेत,
1: शाश्वत आहेत. शब्दात किती ताकद असते नाही का रोहित. शब्द क्षणार्धात आपल्याला शांत करू शकतात आणि क्षणात मूक करून जातात.
0: दुःखातून हे शब्दच आपल्याला बाहेर काढू शकतात आणि हेच शब्द काटे बनून ऋतूही शकतात.
1: शब्द प्रश्न टाकतात आणि शब्द उत्तर सुद्धा देऊन जातात.
0: आणि म्हणूनच शब्द नेहमी जपून वापरावा असं म्हणतात.
1: चल, हवं तर थोडा वेळ पण तुझ्या आवडीची उडती गाणी लावूया, चालेल का? हिंदी, मराठी का तुझ्या प्लेलिस्ट मधली इंग्लिश गाणी.
0: हे बघ सुखदा, काहीही लावू नकोस, आपण दोघ जण शांत बसूया आणि ही शांतता ऐकूया.
1: वा, शांतता ऐकूया.
0: शांतता ऐकूया हे तुझंच वाक्य आहे सुखदा, आठवलं का तुला. अगं आपण ओरिसाला गेलो होतो आणि सगळा परिसर असा शांत शांत होता.
1: हो, वाहनांचा आवाज नाही, माणसांची वर्दळ नव्हती, निसर्ग आणि फक्त निसर्ग.
0: आणि कॅम्प मधली सगळी माणसं गाढ झोपलेली होती, तू मात्र भल्या पहाटे उठून समोरच्या तळ्याकाठी जाऊन एकटीच त्या गवतावर बसली होतीस.
1: कितीतरी वेळ

0: आभाळाकडे बघत.
1: काय तर म्हणे, पहाटेच्या शांततेचा आवाज ऐकतीये मी.
0: खरंच रे, तू आता आठवण करून दिलीस. तो सगळा माहोल किती मनात अगदी उजळून निघतो. पहाटेची शिरशिरी, मंद लाटांची ये जा, दूर कुठेतरी केशरी रेषा फटफटणारी. आहा,
1: आणि सगळ्यात कहर सुंदर म्हणजे पलीकडच्या काठावर असलेल्या मंदिरातून येणारे त्या झुंजुमुंजू वातावरणात सहज मिसळून जाणारे आरतीचे आणि घंटेचे मंद मधुर स्वर,
0: पाण्यात दूर दूरवर डुलणाऱ्या होड्या आणि त्यात ते टिमटिमणारे अंधुकचे दिवे.
1: संमोहित करणारे क्षण, आपलीच आपल्याला नव्याने ओळख करून देणारे क्षण.
0: कुठून कुठे जातो ना आपण आठवणींचे दोर पकडून. गंमत वाटते सगळी. कबीर काय, गाणं काय, शब्द काय आणि तळ्याची आठवण काय.
1: अगं, गाण्यावरून आठवलं,
0: काय
1: काल शैला मावशीचा फोन आला होता. अगं, नंदुताईची जान्हवी गाण्याची तिसरी परीक्षा फर्स्ट क्लास मध्ये पास झाली म्हणे.
0: अरे वा वा, खरंच मस्त रे. गोड गळा आहे जान्हवीचा. ए, ती आपल्या घरी आली होती तेव्हाची गंमत आठवते का?
1: गंमत कसली गंमत ग?
0: ती नंदुताईला अगदी मनापासून काहीतरी पटवून देत होती आणि ताई आपली शंका काढत होती.
1: मग वैतागली असेल जानू.
0: वैतागली नाही, पण पटकन म्हणाली, अगं आई, तंबोऱ्याची शपथ.
1: हो,
0: मला इतकं आवडलं ना तिचं हे वाक्य, तंबोऱ्याची शपथ.
1: आपण शपथ कोणाची घेतो तर आपल्याला परमप्रिय असलेल्या व्यक्तीची किंवा गोष्टीची.
0: म्हणजे लहानपणी नाही का आई शपथ असं सारखं म्हटलं जायचं, आणि हिने मात्र थेट तंबोऱ्याची शपथ घेतली. बघ ना, म्हणजे तिची गाण्यातली किंवा संगीताबद्दलची ओढ आणि आदर मनापासूनच असतं.
1: आणि त्या तंबोऱ्याला तिनं आपल्या मनातलं अगदी सर्वोच्च स्थान देऊन टाकलं. बरं, तेही कोणाच्या सांगण्या शिकवण्यावरून नाही, अगदी उत्स्फूर्तपणे, नाही का?
0: तर ते म्हणतात ना स्पॉन्टॅनियसपणे, म्हणजे खोल मनातून आलं आणि बोलली ती.
1: खरंच सुखदा ही निरागस्तता, हा निर्मळपणा, साधेपणा फार दुर्मिळ झाला नाही का आजकाल? म्हणजे क्वचितच असं कुठेतरी आपल्याला दिसतं.
0: हो, आणि तसं तर असेल ना तर आपली कला ही खरंच स्वच्छ सुंदर होऊन समोर येईल.
1: पण काय होतं की वाढत्या वयाबरोबर म्हणजे अनेकांच्या धारणा किंवा तत्व बदलत जातात आणि वागण्या बोलण्यातली कोवळी खरून जाते.
0: नॅचरल आहे रे ते, म्हणजे नैसर्गिक आहे. म्हणजे मत आणि विचार नक्कीच बदलू शकतात, पण जे काही असेल त्यात स्पष्टता आणि निर्लेप भाव असायला हवा.
1: हो हो, ऐकायला छान वाटतंय, पण प्रत्यक्षात आणणं जरा अवघड आहे, नाही का?
0: अजिबात नाही. सांगणारा आणि ऐकणारा दोघही जर का सुज्ञ असतील ना तर जुनं टाकून नवीन स्वीकारणं आनंदाचं होऊ शकतं.
1: अच्छा, सांगणारा आणि ऐकणारा दोघेही सुज्ञ असावेत.
0: हा,
1: म्हणजे ऐकणारा तर आहे. म्हणजे उदाहरणाने जरा स्पष्ट कर बरं.
0: बरं, फार लांब नको जायला. रेखाचंच उदाहरण देते तुला.
1: काय?
0: तुला आठवतंय ना 5 वर्षांपूर्वी तिचं लग्न झालं?
1: अगं हो, तिच्या लग्नामध्ये तुझा उत्साह केवढा होता आणि ती सुद्धा ताई ताई ताई करत सगळ्या गोष्टी तुला विचारून करत होती.
0: हा, ते झालं, पण मी काहीतरी वेगळं सांगते. लग्नानंतर पहिली 2 वर्ष वटसावित्रीला तिची सुट्टी असायची आणि उपास सुद्धा.
1: अच्छा, नटून तटून पूजेची ताट घेतलेल्या स्त्रियांच्या ताफ्यात ती सुद्धा होती तर. आणि त्या सगळ्यांच्या ताटामध्ये वडाच्या फांद्या होत्या, नाही का? बर मग
0: दुसऱ्या वर्षीच मी तिला समजावून सांगितलं. म्हणजे तिला कळेल अशा भाषेत म्हटलं, अगं झाडाच्या फांद्या तोडणं बरोबर नाही.
1: आणि मग तुझा तो आवडता क्लास घेतला असशीलच तू. नवरा बायकोचं नातं झाडाला दोरे बांधून नव्हे तर संसारात एकमेकांना समजून घेतल्याने घट्ट होतं, वगैरे वगैरे वगैरे.
0: क्लास वगैरे नाही रे घेतला, पण एकूणच निसर्ग रक्षण किंवा पर्यावरणाला हानी न पोहोचवता सणवार कसे साजरे करता येतील हे तिला सांगितलं.
1: अच्छा अगं, पण तिला हे पचवणं जरा जडच गेलं असेल.
0: मी तिला असं म्हटलं की तुझी श्रद्धा असेलच तर घरच्या घरी देवाला हळदी कुंकू वाहून तुझ्या मनात काय आहे ते सांग. झालं
1: सुखदा, पण तू एकटीने हे पाळणं किंवा केवळ एका बाईला शहाणं करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे कसं माहितीये का, समुद्रातल्या वाळूचा एक एवढासा कण जपावा तसं झालंय.
0: अगदी अगदी, कणभर असेल, पण मी मनापासून सांगितलं आणि तिने ऐकलं. त्यानंतरच्या वर्षी तिने सुट्टी घेतली नाही आणि वडाच्या फांद्या सुद्धा तोडल्या नाही.
1: हो
0: हा, कालच्या वटपौर्णिमेला सुद्धा म्हणाली, ताई घरच्या देवाला नमस्कार करून आले.
1: वा वा, सुखदा क्या बात है, ब्रावो. म्हणजे तू जिंकलीस म्हणायचं तर.
0: जिंकले बिंकले काही नाही रे, म्हणजे वडाची पूजा करायला माझा विरोध नाहीये. वड हे खरोखर औषधी झाड सुद्धा आहे, खूप उपयोग आहेत, पण वडाच्या फांद्या मात्र तोडू नका. इतकंच.
1: मला कौतुक वाटतं.

0: सुखदा तुझं
1: कसलं काय
0: म्हणजे कसं आहे की तू परंपरा पण जपतेस आणि नव्याचा पण अंगीकार करतेस. आता तू जे काही बोललीस ना ते म्हणजे कसं कर्मण्ये वा अधिकार असते मा फले सुखदा.
1: एकदम म्हणजे तू काही हरभऱ्याच्या झाडावर चढू नको. मी इतकी मोठी नाहीये आणि मला काही सिद्धही करायचं नाहीये. सोशल मीडियावर दाखवायचं तर अजिबात नाही.
0: हे मात्र 100% खरं. सुखदा तुला एक गंमत सांगतो. माझी आई सुद्धा म्हणजे म्हटलं तर ती मागच्या पिढीतलीच नाही का.
1: हा मी अगदी हेच सांगणार होते. ते पर्यावरण रक्षण वगैरे सगळं आत्ताच्या काळात आपण जास्त बोलतो पण तुझी आई काय किंवा माझी आई काय हे कधीपासून पाळत आलेले आहेत.
0: म्हणजे उपास तपास करणं याला त्यांचा दोघींचा पूर्ण विरोध आहे. खर तर काळाच्या पुढे चालणाऱ्या बायका आहेत या नाही का.
1: उपवास करण्यामध्ये आमची माई आत्या सगळ्यात पुढे. त्याच्यानंतर मग तिला ऍसिडिटी गरगर चक्कर अशक्तपणा अति करू नये रे कुठच्याही गोष्टीच.
0: हो ना. म्हणजे एक वेळ आपण म्हणतो ना उपवास करावा पण ते उगाच उपाशी राहणं वगैरे योग्य नाही. आता त्यांना कोण समजावणार. इतरांना अशक्तपणा येईल समजावताना. मग काय कारण अशी मंडळी ना त्यांचा हेका कधी सोडत नाहीत बघ.
1: हल्ली काय ते इंटरमिटेंट फास्टिंग त्याचा बोलबाला आहे. ठराविक वेळेत खाणं आणि ठराविक वेळेत उपवास.
0: हो ते साधा प्रकरण नाही आहे सुखदा. त्याचे सुद्धा प्रकार आहेत. 16/8 म्हणजे 16 तास काहीही नाही. 8 तासात खाणे किंवा
1: आणि काय ते नाही का दुसरं 5/2 म्हणजे काय 5 दिवस नॉर्मल जेवण 2 दिवस अगदी कमी कॅलरी असलेलं अन्न.
0: मला काय वाटतं माहितीये का सुखदा जेवणा खाण्यातले कुठलेही बदल स्वतःच्या मनाने किंवा लेटेस्ट फॅड फॉलो करूया म्हणत किंवा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे व्हिडिओ बघून करू नयेत.
1: अगदी बरोबर. आपल्या डॉक्टरांच्या आपल्या वैद्यांच्या किंवा तज्ञांच्या सल्ल्यानेच ह्या गोष्टी करायला हव्यात.
0: आणि काय आजकाल आहार आरोग्य यासारख्या गोष्टी आल्या की सगळे आपले सुरूच होतात एकदम.
1: अगदी प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय अर्थातच प्रॅक्टिकल आणि रोजच्या जगण्यात उपयुक्त असे हे विषय. ये ग ये शर्वरी काय ग आज बेल तुझ्या नेहमीच्या पद्धतीने म्हणजे ठण ठण ठण ठण घण घण घण घण अशी नाही वाजवलीस.
0: एवढी हळूच बेल वाजवणं म्हणजे सौम्य पद्धतीनं तेही शर्वरीने काय काय झालं काय बरं नाही की काय माझ्या लाडक्या बहिणीला.
1: ए रोहित दादा काही बोलू नकोस. एकदम ठणठणीत आहे मी.
0: हा मग ठीक आहे नाहीतर म्हटलं.
1: काही म्हणू बिडू नकोस मला आधी बसू दे. हो बस बस वारा खा पाणी पी.
0: सुखदा आता काय तू इथे इथे बस रे मोरा वगैरे म्हणण्यास काही नाही म्हणजे वारा खा पाणी पी असं छान लईत म्हणत होतीस. आता म्हणशील भुरकन उडून जा.
1: रोहित काय रे शर्वरी इथे बस पंख्याखाली. हा बरं वाटलं असेल ना तुला आता
2: मस्त.
1: का ग आपल्या मुक्ताबाईंची शाळा सुरू झाली असेल.
2: झाली ना अगं शाळेत जायचं म्हणून पहिल्या दिवशी एवढी खुश होती मला की नाही तिचा बालवर्गाचा दिवसच आठवला.
1: हो पहाटेच उठून बसली आणि घरातल्या सगळ्यांना उठवून ठेवलं. उठा उठा चिमण्यांचा आवाज येतोय सकाळ झाली आज मी शाळेत जाणार.
0: खरंच शर्वरी मुली किती पटकन मोठ्या होतात ग.
2: हो ना
0: एवढीशी आपली मुक्ता आणि आता छान पुस्तकं वगैरे वाचते. काय काय माहिती आपल्याला सुद्धा सांगत असते.
2: हो ना आणि आता काय म्हणे मोठ्या वर्गात गेलीये ना आता अभ्यास सुद्धा वाढला पण गाडी खुश आहे बरं का शाळेत.
1: वा वा
2: आणि वर्ग शिक्षकाबाई तर एकदमच आवडून गेल्यात.
1: हे महत्वाचं आहे. अभ्यास तर होतच राहतो पण शाळा आणि शाळेचं वातावरण आवडणं हे महत्वाचं आहे.
0: खरंय म्हणजे हे ना मेंदूच्या वाढीचे दिवस असतात आणि आयुष्यभराच्या आठवणी सुद्धा असतात. त्यामुळे सगळ्यांनाच ना चांगले शिक्षक आणि चांगल्या शाळा मिळायला पाहिजेत.
1: शाळा कुठचीच वाईट नसते रे. आणि शिवाय म्हणजे शासनाच्या पण वेगवेगळ्या योजना असतात. विद्यार्थ्यांना मोफत गणवेश पाठ्यपुस्तकं दुपारचा पोषण आहार हे सगळं आहे. प्रत्येक विषयाची दुसरी बाजू सुद्धा आपण बघितली पाहिजे.
2: ज्यांची शिकायची इच्छा आहे पण परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही अशा मुलांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे असं वाटतं.
0: पण शर्वरी अशा मुलांसाठी मदत मिळवून देणारे सुद्धा अनेक हात आहेत अनेक संस्था आहेत ट्रस्ट असतात.
1: आमच्याकडे म्हणजे माझ्या आईकडे तर पद्धतच आहे की घरातल्या प्रत्येकाच्या वाढदिवसाला एका मुलाच्या शिक्षणाच्या खर्चासाठीचे पैसे पाठवायचे.
0: हो खरंय तू म्हणतेस मला माहिती आहे ही गोष्ट पण जाहिरात करायच्या ह्या गोष्टी नसतात ना.
2: आता विषय निघालाय म्हणून सांगते. आमच्या मावशींच्या मुलीला यंदा 10वीला 90% मिळाले.
1: अरे वा
2: पण पुढे कसं काय अशा थोड्याशा त्या काळजीत दिसल्या.
1: खरंय ग हल्ली शिक्षण सुद्धा किती महाग झालंय.
2: तेव्हा मोहित त्यांना म्हणाला की तिच्या आवडीच्या शाखेत तिला ऍडमिशन घेऊ द्या. फीच्या पैशांची

0: जी काळजी करू नका.
1: वा खरंच, अशा गोष्टी ना कुठल्याही पुस्तकात शिकवल्या जात नाहीत. या गोष्टी बघून ऐकून आणि समजून घेऊन करायच्या असतात, नाही का?
0: अगदी बरोबर बोललास दादा. परवा मुक्ता बरोबर बोलताना सुद्धा हाच विचार मनात आला.
2: अगं मुक्ता, ती किती लहान आहे ग या सगळ्याबद्दल विचार करायला.
0: नाही नाही, विषय वेगळा होता. सध्या पाऊस आणि पाणी यावर जिथे तिथे चर्चा सुरू असतात ना.
1: हो ना, पाऊस यंदा डोळ्यातून पाणी काढतो की काय अशी परिस्थिती होती.
2: आपल्याकडे तर 2 आठवड्यांपूर्वी जाहीर झालंय आठवड्यातून 2 दिवस पाणी येणार नाही.
0: तरी आपण नशीबवान आहोत, मुंबईत काही टक्केच पाणी कपात जाहीर झाली आहे.
1: पण तुला माहितीये ना शर्वरी, पिण्याच्या पाण्याचा वापर बांधकामासाठी, स्विमिंग पुलासाठी किंवा गाड्या धुण्यासाठी वगैरे केलेला आढळला तर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आलेला आहे.
0: हो ना, आमच्या सोसायटीने सुद्धा तशीच नोटीस काढली आहे.
1: हे बघ, माझं काय म्हणणं आहे, फक्त चर्चा करून किंवा दोषारोप एकमेकांवर करून काहीही साध्य होणार नाही. खरं तर देशामध्ये पाणी भरपूर आहे, फक्त ते योग्य पद्धतीनं साठवण्याची मानसिकता आपल्याकडे नाहीये ग.
2: माणसाची वृत्ती कशी असते ना, पाणी मिळतंय तोवर त्याचा वारे माप वापर करायचा, चक्क उधळपट्टी करायची.
0: हो ना, मग कुठे फटका बसला की लोकांचे डोळे उघडतात.
1: आणि दुष्काळाचं नुसतं सावट जरी जाणवलं ना तर इतरांवर ठपका ठेवायला सुरुवात होते. खरं तर पाणी काय किंवा कुठलीही नैसर्गिक संपत्ती काय,
2: ती जपली जायला हवी किंवा या सगळ्या गोष्टींचा विचारपूर्वक आणि काटकसरीने वापर करायला हवा.
0: तू मागे सांगत होतीस तसं पाण्याचा कितीतरी ठिकाणी रियूज सुद्धा करता येईल. म्हणजे भाज्या वगैरे धुतलेलं पाणी झाडांना घालता येईल, कपडे धुतलेलं पाणी वॉशरूम मध्ये ओतायला वापरता येईल.
1: नळाची धार धो सोडून न ठेवता बारीक धारेत सुद्धा भांडी कपडे करता येतील, असे बरेच उपाय आहेत.
0: खर तर साफसफाईच्या काही गोष्टी एक दिवसाआड करून पण चालतात, त्या हट्टाने रोजच करायच्या हा हेका मात्र सोडायला हवा.
2: याशिवाय फक्त मी एकट्याने करून काय साध्य होणार असा विचार न करता थेंबे थेंबे तळे साचे हा विचार सगळ्यांनी केला तर खूप पाणी वाचवता येईल.
0: आपण वाचवलेलं 4 बादल्या पाणी कोणासाठी दिवसभराच्या वापराचं पाणी सुद्धा होऊ शकतं ना ग.
2: नक्कीच होऊ शकतं. इथे बसून आपल्याला बाहेरची परिस्थिती कळत नाही. बायका 1-1, 2-2 हंडे पाण्यासाठी मैलोन मैल चालत जातात.
1: खरंय, आपल्याला पाणी टंचाईचे फक्त थेट परिणाम दिसतात. पण आता कारखान्यांना सुद्धा कमी पाणी जर मिळालं तर शेती उद्योग या आपल्या मुख्य व्यवसायांना जबर फटका बसतो, नाही का?
2: फक्त हे होणार ते होणार असं म्हणत कुढत बसण्यापेक्षा याच्यावरचा मार्ग उपाय याचा गंभीरपणे विचार करायला हवा.
0: ए सुखदा, परवा किनी आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये पावसाला साकड घाला म्हणून काही लोकांनी आर्थिक श्लोक काहीतरी पाठवला होता.
1: काय या गोष्टी मानसिक बळ देण्यासाठी बऱ्या असतात, पण समोर उभ्या असलेल्या संकटाचा हा उपाय नाही.
2: होय, आणि रोहित मगाशी जे म्हणाला ना की आपण भाग्यवान आहोत की आपल्याकडे पाण्याचा तुटवडा नाहीये, फक्त पावसाचं पाणी साठवायचं कसं याच्यावरती मोठ्या प्रमाणावर विचार आणि कृती करण्याची गरज आहे.
0: हल्ली शाळांमध्ये हे सगळं शिकवतात बरं का. मुक्ता सुद्धा सांगत होती रेन वॉटर हार्वेस्टिंग, कॅचमेंट एरिया, ठिबक सिंचन, म्हणजे बरंच काय काय ती सांगत होती.
1: हे खरंच छान आहे शर्वरी. अगं पुढच्या पिढ्यांना हे कळणं जास्त गरजेचं आहे, कारण पर्यावरणाचा जो ऱ्हास होत आहे ना तो बघता निसर्गाशी संबंधित असलेले प्रश्न या नंतरच्या काळात अधिकाधिक समोर येणार आहेत.
2: तरीही मला असं वाटतं की इतकं निराशाजनक चित्र उभं नको करायला. पावसाने थोडा दिलासा दिलाय आता, आणि आपल्यासारखे निसर्गाचा विचार करणारे सुद्धा अनेक जण आहेत. शिवाय नदीजोड प्रकल्प, पूर, दुष्काळ निवारण याविषयी सरकारही काम करतच असत.
1: माणसाने आशावादी असायलाच हवं सुखदा. सर्वसामान्य नागरिक म्हणून आपल्याला एवढी काळजी वाटतेय तर आपले पालक असलेल्या सरकारला कैक पट जास्त काळजी वाटत असणारच ना.
0: येस, माणसाने आशावादी असायला हवं पण त्याला प्रयत्नांची पण जोड हवी.
2: करेक्ट, आणि याची सुरुवात स्वतःपासून करायला हवी. एकूणच विचार आणि व्यवहारात तारतम्य आलं की गोष्टी सोप्या आणि आनंदाच्या होऊ शकतात. क्या बोलते, मुळात आनंदी राहूया काय?
1: अरे सुखदा शर्वरी, अगं खिडकीतून बाहेर बघा
2: काय
1: चक्क आभाळ भरून आले.
0: आहा,
1: वारं पण काय छान सुटलंय. आता कधीही बरसू लागेल.
0: अरे वा, आपलं आशावादी बोलणं निसर्गानं ऐकलं की काय. वा वा वा, येरे येरे पावसा.

श्रोत्यो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे. श्रोतेहो, यानंतर आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रम असणार आहे. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आहार याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. तेव्हा श्रोतेहो, तुमचे काही प्रश्न शंका असतील तर नक्की विचारा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. तेव्हा श्रोतेहो, नक्की सहभागी व्हा. आणि आता ऐकूया हे छानसं गाणं.

0: श्रोतेहो, आपल्या संस्कृतीत अन्न हे पूर्णब्रह्म असं म्हटलं जातं. कारण अन्न हे केवळ पोट भरण्याचं साधन नसून ते आपल्या शरीराचं पोषण, मनाची प्रसन्नता आणि उत्तम आरोग्याचा पाय आहे. पण आजच्या आपल्या धावपळीच्या जीवनात फास्ट फूड, प्रक्रिया केलेले पदार्थ, अनियमित जेवणाच्या वेळा, अपुरी झोप आणि वाढता ताण यामुळे आज अनेक आजार वाढताना दिसतात. पण या सगळ्याचं कारण म्हणजे आहाराच्या चुकीच्या सवयी. पण या अशा परिस्थितीत आयुर्वेद आपल्याला केवळ काय खावं एवढंच सांगत नाही, तर केव्हा खावं, किती खावं, कसं खावं आणि प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार कोणता आहार घेणं गरजेचं आहे याविषयी आयुर्वेदातून माहिती मिळत असते. तर श्रोतेहो, आज आपण आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून कोणता आहार घेतला पाहिजे याविषयी जाणून घेणार आहोत. आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. डॉक्टर सिद्धेश तावडे गेली 15 वर्षे आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून मुंबईमध्ये कार्यरत आहेत. आकाशवाणी मुंबईमध्ये नैमित्तिक उद्घोषक म्हणून त्यांची निवड झाली आहे. आयुर्वेदिक कॉलेजमध्ये अध्यापनाचा त्यांना अनुभव आहे. त्यांनी आरोग्यविषयक नियतकालिकांमध्ये आयुर्वेदाच्या विविध विषयांवरती लिखाण केलं आहे. नमस्कार डॉक्टर, आरोग्य दर्पण कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आयुर्वेदानुसार योग्य आहार म्हणजे नेमकं काय त्याविषयी सांगा.
1: आयुर्वेद हे आयुष्याचं शास्त्र आहे. आपल्या पूर्वाचार्यांनी, ऋषीमुनींनी खूप अभ्यास करून हे शास्त्र बनवलंय. खरं तर या ऋषीमुनींना शास्त्रज्ञच म्हटलं पाहिजे, कारण त्यांनी आपल्या शरीराचा, शरीरातल्या रचनेचा, आतल्या अवयवांचा आणि बाहेरील वातावरणाचा, बाहेरील परिस्थितीचा या शरीरावर कसा परिणाम होतो याचा अगदी सखोल बारकाईने अभ्यास केलाय. रोगस्तु दोष वैषम्य दोष साम्य अरोगता असा एक श्लोक आहे. याचा अर्थ वात पित्त कफ हे जे 3 दोष आहेत यांची साम्यावस्था ज्याने राहते तो आहार योग्य, आणि जेव्हा या 3ची साम्यावस्था बिघडते, ज्या आहाराने हे साम्यावस्था बिघडते तो आहार अयोग्य, एवढी एक डोबळ व्याख्या आपल्याला करता येईल.
0: डॉक्टर, योग्य आहाराविषयी तुम्ही सांगितलं, पण सात्विक, राजसी आणि तामसी हे आहार म्हणजे नेमके काय?
1: हो, एक महत्वाचा प्रश्न आहे हा. आयुर्वेदाने मानसिक आणि शारीरिक या दोन्ही व्याधींना महत्व दिलंय. म्हणजे अन्नाने मनाचेही पोषण होतं हा एक खूप महत्वाचा विचार आयुर्वेदाने मांडलेला आहे. त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की जो आहार शरीरासोबतच मनाला पण आनंद देतो म्हणजे तो कशा प्रकारचा, जो सात्विक आहार म्हणजे जो स्निग्ध आहे, उष्ण आहे, त्याने कुठल्याही प्रकारचे दोष चाळवले जात नाहीत, मनाला शांत वाटतं, तो आहार हा सात्विक आहार. राजसिक आहार कोणाला म्हणता येईल? तो जो अति तीक्ष्ण आहे किंवा तिखट आहे, जळजळीत आहे, झणझणीत आहे, ज्याने आपल्याला वेदनाच होतील, त्रासच होईल, म्हणजे तो मुखाला चांगला वाटतो, चटपटीत वाटतो, पण नंतर तो आपल्याला त्रास देतो, तो आहार राजसिक गटात येईल. आणि तामसिक म्हणजे अर्धकच्चा, अर्धशिळा किंवा ज्याला गंध व्यवस्थित नाहीये. आता आपण एक उदाहरण द्यायचंच तर बरेच वेळा हल्लीचा चायनीज आहार हा अर्धकच्चा असतो, त्यातला तांदूळ म्हणा किंवा त्यातल्या नूडल्स म्हणा हा त्या प्रकारात मोडणारा असू शकतो. तर ढोबळ मनाने सात्विक, राजसिक, तामसिक आहाराचं विभाजन असं करता येऊ शकतं. ह्यात एक अजून एक आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे बरेच वेळा असा एक गैरसमज असतो की श्वेत पांढऱ्या रंगाचा आहार म्हणजे सात्विक आहार, तर असं अगदी नाहीये. जो आहार आपल्या मनाला, आपल्या शरीराला शांत करतो तो आहार सात्विक गटात मोडता येईल.
0: डॉक्टर, आता ऋतू बदल होतोय, तर या ऋतू बदलानुसार आपल्या आहारात बदल करणं गरजेचं आहे, तर ते कोणते बदल करणं अपेक्षित आहे?
1: हो, खूपच महत्वाचं. आता मी येतानाही पाऊस पडत होता, ऋतू बदल झालेला आहे, वर्षा ऋतूचं आगमन झालेलं आहे. आपल्या ग्रंथांमध्ये या 6 ऋतूंचं अगदी खूप सखोल वर्णन केलेलं आहे. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर हे 6 ऋतू आणि त्यानुसार होणारी दिनचर्या, ऋतुचर्या हे अगदी त्यांनी बारकाईने सांगितलेलं आहे. एक श्लोक आहे, यावत देहे तावत लोके, म्हणजे आपण ज्याला ढोबळ जसं म्हणतो जे पिंडी ते ब्रह्मांडी, ज्या प्रकारे बाहेर फरक पडतोय, ज्या प्रकारे वातावरणात बदल होतोय, तसेच बदल आपण आपल्या शरीरामध्येही केले गेले पाहिजेत. म्हणजे थोडक्यात काय, तर शिशिर ऋतू आहे, बाहेर थंडी खूप आहे, तर ते रोक्ष शरीरातही जाणवायला लागतं. मग तुम्ही आहारामध्ये जसं आपण तिळगुळाचे लाडू खातो किंवा आपण स्निग्ध गोष्टी वाढवतो, दूध तूप वाढवतो, असे बदल आपण केले गेले पाहिजेत. आणि त्याचं उदाहरण आता द्यायचं या वर्षा ऋतूमध्ये, तर वर्षा ऋतूमध्ये अग्निमंद झालेला असतो, शरीरातली

0: भूक मंदावलेली असते, बाहेर सर्वत्र अमलता आलेली असते. अशा वेळेला त्या मंद झालेल्या अग्नीला थोडंसं प्रज्वलित करण्याकरता हलका सुपाच्य आणि साधासा आहार खाणं खरं तर अपेक्षित आहे. तुम्ही बघाल बऱ्याच संस्कृतींमध्ये किंवा आपल्याकडेही याच काळात उपास ठेवण्याची एक प्रथा आहे, ती त्याच कारणाने योजलेली आहे. तर आपणही हा असा प्रकारचा आहार या वर्षा ऋतूमध्ये सुरू करणं चांगलं, पण तो कसा सुरू करायचा आणि आधीच्या ऋतूचा आहार कसा सोडायचा याबद्दल पण एक नियम आयुर्वेदाने घालून दिलेला आहे. त्याला म्हणतात पादांश. म्हणजे एक ऋतू संपला, दुसरा ऋतू सुरू होत आहे, त्या काळात टप्प्याटप्प्याने आपण आधीच्या ऋतूचा आहार थांबवायचा आणि टप्प्याटप्प्याने नंतरचा नवीन आहार सुरू करायचा. एक चतुर्थांश, पादांश म्हणजे एक चतुर्थांश, हळूहळू सुरू करायचा आणि हळूहळू थांबवायचा. अशा प्रकार जर आपण अवलंबला तर नक्कीच आपण या ऋतूमध्ये वर्षा ऋतूमध्येही आरोग्य नीट राखू शकतो. आणि जसं मध आहे, मधाचा वापर करून आपण वर्षा ऋतूमध्ये बऱ्याचशा कफाच्या व्याधींना दूर करू शकतो आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण हळूहळू पुढे उलगडूया.
1: डॉक्टर, आता लहान मुलांच्या शाळा सुरू झाल्यात तर त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढणं खूप गरजेचं आहे, कारण का आता व्हायरल इन्फेक्शन होणं, सर्दी, खोकला, ताप हे मुलांना सर्रास होतं, तर त्यांच्या आहारात काय बदल करणं अपेक्षित आहे?
0: हो, हा अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, कारण बरेच वेळा वैद्यांकडे या ऋतूंमध्ये त्यांच्या आई लहान मुलांना घेऊनच येतात. सर्दी, पडसं, ताप हे वर्षा ऋतूमध्ये अगदी नित्य नियमाने होत असतं लहान मुलांना. त्याला कारणे तशीच आहेत. आयुर्वेदाने ना दोषांचं आणि वयाचं एक वर्गीकरण केलंय. वृद्धापकाळामध्ये वाताचं आधिक्य अधिक असतं. मध्यम वय जो असतो 30 ते 40 वयोगटाच्या व्यक्तींमध्ये पित्ताचं आधिक्य दिसतं आणि लहान मुलांमध्ये कफाचं प्राबल्य असतं. त्या मुलांना कफाचे व्याधी होण्याचीही शक्यता जास्त असते. कृमींचे व्याधी त्यांना जास्त होतात. अशा मुलांनी खरं तर या वयोगटामध्ये षडरसांचं सेवन केलं पाहिजे. षडरस म्हणजे आपले सहाही रस, मधुर, तिक्त, आम्ल, कटू, कषाय, ह्या सर्व रसांचं जर सेवन असेल तर बरेचदा ती व्याधी प्रतिकार शक्ती मुलांमध्ये उपजत जी असते ती अजून चांगली होऊ शकते. आईकडून दुधातून मिळालेली रोगप्रतिकार शक्ती काही काळ पुरते, पण पुढची आपल्या मुलांना स्वतःच निर्माण करायची असते. पण हल्ली आपण बघतो बरेचदा चिप्सचं सेवन जास्त असतं किंवा प्रोसेस्ड फूड्सचं जेवण खाणं जास्त होतं, त्यातून लवण सेवन जास्त होतं. लवण म्हणजे खारट. या खारट खाण्यामुळे केस पांढरे होणं, त्वचेला सुरकुत्या पडणं अशी लक्षणं दिसतात आणि ही संख्या आपण बघतो अधिक झालेली आहे. डोळ्यांवरही त्याचा परिणाम होतो. तर मुलांना शक्यतो या वयामध्ये एखादं रसायन चालू करणं, आवळ्याचा च्यवनप्राश हे एक रसायन आहे. च्यवनप्राश ही एक उत्तम कलाकृती आयुर्वेदाने केलेली आहे, जी जर मुलांना रोज एक चमचा च्यवनप्राश दिला गेला तर नक्कीच ती रोगप्रतिकार शक्ती किंवा इम्युनिटी आपण ज्याला म्हणतो ती डेव्हलप होते आणि वारंवार आजारी पडणारी मुलंही तशा प्रकारात आजारी पडत नाहीत.
1: नक्कीच डॉक्टर, ऋतू बदल झाला की त्या ऋतूनुसार वेगवेगळे फळ भाज्या बाजारात येत असतात, ती बऱ्याचदा खाल्ली जातील असंही नाहीये, तर वेगवेगळ्या ऋतूनुसार येणारी ही फळं आणि भाज्या यांचं सेवन करणं गरजेचं आहे का?
0: हो, हा एक अजून एक चांगला प्रश्न आहे. या ऋतूमध्ये खूप छान छान भाज्या येतात. रानभाज्या म्हणतो आपण त्यांना, त्या फक्त याच ऋतूमध्ये येतात वर्षा ऋतूमध्ये, त्या नक्कीच सेवन केल्या गेल्या पाहिजेत. टाकळ्याची भाजी एक असते, तीही या ऋतूमध्ये मिळते, तीही सेवन केली गेली पाहिजे. पण तरीही पालेभाज्यांचं अतिसेवन हे आयुर्वेदाने थोडं वातकर सांगितलेलं आहे. त्यामुळे काही ह्या मोजक्या पालेभाज्या जशा तशा उपलब्ध होतील तशा, पण नियमित न खाता क्वचित प्रमाणात खाणे. जर मगाशी म्हटल्याप्रमाणे कृमींची जर प्रवृत्ती जास्त असेल मुलांमध्ये किंवा घरामध्ये, तर शेवग्याच्या शेंगांच्या पाल्याची भाजी ही खूपच चांगलं काम करते. कृमिहर म्हणून ती फार उत्तम आहे. आयुर्वेदाने खरं तर फळभाज्यांचं सेवन हे अधिक चांगल्या प्रकारे करण्याचा निर्देश केलेला आहे. पडवळ आहे, दोडका आहे, दुधी आहे, या फळभाज्या किंवा कारलं या फळभाज्या जर आपण नियमित ठेवल्या आहारामध्ये तर नक्कीच त्या फायदा करतात. फळांचा जर विचार करायचा म्हटला तर डाळिंब हे खूप छान फळ आहे. ते पित्त कमी करणं आणि पचनालाही मदत करतं. आणि त्याचसोबत अंजीर हे आम्ही फळाचा वापर बरेच वेळा करतो. अंजीराचा वापर विशेषतः वृद्ध लोकांमध्ये किंवा ज्यांच्यामध्ये कॅन्सर होऊन गेलाय आणि केमोथेरपी होऊन गेलेली आहे अशा लोकांमध्ये अंजीर खूप छान उत्तम रिझल्ट देतं असा आमचा अनुभव आहे. मूळव्याधीचा त्रास असतो बरेच जणांना. सुरण ही अशी एक छान भाजी आहे की ती नक्कीच मूळव्याध बरं करणं किंवा मोडाचे व्याधी बरं करण्याकरता मदत करते.

0: तर अशा वेळेला सुरणाची भाजी आठवड्यातून 2 ते 3 वेळा खाणं याने नक्कीच फायदा होतो. पण हे सगळं सांगितलं तरीही अति सर्वत्र वर्जयत, म्हणजे फळांचा वापर खूप नेहमी भरपूर असा केला तर हा थंडीचा काळ आहे किंवा थंड वातावरण हवा बाहेर असते कफ वाढू शकतो, सर्दी खोकला होऊ शकतो, प्रमाणातच गोडसर फळं खाणं, आंबट फळं थोडीशी कमी खाणं असं आपण करून हा सगळा समतोल राखू शकतो.
1: म्हणजे शरीराची प्रकृती आपली कशी आहे त्यानुसार तो आहार घेणं गरजेचं आहे.
0: अगदी बरोबर.
1: डॉक्टरांना बऱ्याचदा विरुद्ध अन्नाचं देखील सेवन केलं जातं, म्हणजे दूध आणि फळं, दूध आणि मासे, तर हा विरुद्ध आहार टाळणं किती गरजेचं आहे?
0: हो, विरुद्ध आहार हा आयुर्वेदाचा अगदी एक मूलभूत सिद्धांत आहे. एक विरुद्धची व्याख्या दिली आहे ती मी आधी सांगू इच्छितो. जे अन्न पदार्थ, अन्न घटक शरीरातले दोष चाळवतात त्यांना त्यांच्या जागातून बाहेर काढतात पण शरीराच्या बाहेर काढत नाहीत अशा प्रकारच्या आहाराला विरुद्ध आहार म्हणतात. तर हे एक फार महत्वाचं लक्षण सांगितलेलं आहे. आपण जेव्हा कुठल्याही प्रकारचं असं संयोग करतो जे की शरीरातल्या दोषांना त्यांच्या स्थानातून बाहेर काढतं तर ते आपल्याला त्रासदायक ठरतात. आपल्याला एक उदाहरण नेहमीच माहिती असतं की फळं आणि दूध एकत्र करू नये. आपण बरेच वेळा बघतो स्ट्रॉबेरी मिल्कशेक बाजारमध्ये उपलब्ध असतो, आंबट फळ आणि ते दूध एकत्र येतं आणि ते शरीरात तितकसा फायदा करत नाही. तसेच अजूनही काही संयोग आयुर्वेदात सांगितलेले आहेत. तूप अधिक मध समप्रमाणात न एकत्र करणं, दूध सॉरी मध आणि गरम पाणी हेही आपण बरेच वेळा बघतो संयोग लोक करत असतात. गरम पाण्यामध्ये मध टाकून बरेच वेळा बारीक होण्याकरता त्याचा वापर केला जातो,
1: घशासाठी पण चांगला वापर होतो.
0: पण मध गरम करू नये असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारचं जर आपण काही सुधारणा केल्या तर नक्कीच आपल्याला फायदा होतो. ह्यात एक सांगू इच्छितो, युरोपमध्ये किंवा जे पाश्चात्य देश आहेत त्या लोकांची प्रकृती, त्यांचं हवामान वेगळं असतं. तिथे ती लोक ज्या प्रकारचे आहार करतात, ज्या प्रकारचं मांसाहार म्हणता येईल किंवा इतरही अनेक गोष्टींचं सेवन म्हणता येईल ते करतायत, तोच आहार तशीच जीवनपद्धती आपण आपल्याकडे अवलंबू शकत नाही. आपण उष्णकटिबंधात राहणारी माणसं आहोत. आपला देश, आपला काल, आपलं बल हे सगळं बघून जर आपण आपला आहार योजला तर नक्कीच त्याचा फायदा होतो. नाहीतर मग बरेच वेळा दिसतं की विरुद्ध आहार जर खाल्ला गेला तर त्यामुळे पोटाचे विकार जडतात, आतड्याचं काम नीट होत नाही आणि मग त्याचं चिन्ह तुम्हाला स्किनवर दिसतं, त्वचेवर दिसतं, सोरायसिस, एक्झिमा असे अनेक त्वचेचे विकार विरुद्ध आहारानंतर आपल्याला दिसायला लागतात. तर हे जितकं टाळता येईल तितकं आवश्यक आहे.
1: श्रोत्यांचे फोन येत आहेत, डॉक्टर फोन घेऊया आपण. नमस्कार.
2: हॅलो, नमस्कार.
1: नमस्कार, बोला.
2: मी जोशी बोलतोय अंबरनाथहून.
1: बरं,
2: डॉक्टर साहेबांना नमस्कार.
0: नमस्कार.
2: माझा प्रश्न असा आहे की 60 वयाच्या नंतर दूध पिण्याबद्दल आणि दही पिण्याबद्दल, म्हणजे दही जेवण्यामध्ये घेण्याबद्दल, तर डॉक्टरांनी मार्गदर्शन करावं, म्हणजे कोणतं दूध प्यावं, दूध सकाळी प्यावं का संध्याकाळी प्यावं, आणि तसंच दही कोणतं खावं, कधी सकाळी खावं का संध्याकाळी खावं का दुपारी, तर याबद्दल मार्गदर्शन करावं अशी नम्र विनंती आहे. धन्यवाद.
0: दूध सेवन खरं तर कुठल्याही वयोगटाला चांगलंच आहे. दुधाला रसायन म्हटलेलं आहे आयुर्वेदात, त्यामुळे अगदी लहानपणापासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनी दूध प्यायला पाहिजे. फक्त ते पिण्याचं प्रकार आणि परिस्थिती बदलू शकते. म्हणजे ज्यांना दुधाने थोडासा कफ वाढतोय असं असेल तर ते त्यात हळद मिक्स करून, हळद मिसळून दूध पिऊ शकता. काहींना दूध कफ वाढवतंय असं वाटत असेल तर गरम दूध पिणं हे कधीही श्रेयस्कर आहे. दूध कधी प्यावं, वेळ कुठली असावी, तर शक्यतो सकाळी दूध पिणं चांगलं. काहींना त्यावेळेला कुठला आहार घ्यायची सवय असेल तर संध्याकाळी दूध पिता येईल. तर दूध हे रसायनच आहे कुठल्याही वयोगटाला. कोणाचं कुठलं दूध प्यावं, तर म्हशीचं दूध आपल्याला माहिती आहे जरा पचायला जड असतं, 60 वर्षानंतर कोठा जरासा हलका झालेला असतो. अशा वेळेला खरं तर चांगलं गायीचं दूध मिळालं तर कधीही चांगलं. आजकाल A2 म्हणजे देशी गायीचं दूधही उपलब्ध आहे मार्केटमध्ये, त्यामुळे आपल्याला होल्स्टीन फ्रेझियर किंवा जर्सी गायीचं दूधच घ्यायला पाहिजे असंही नाही. त्यामुळे हलकं पोटाला पचेल असं दूध हे पिणं कधीही श्रेयस्कर. दुसरा प्रश्न होता की दही सेवनाबद्दलचं काय नियम आहे, तर एक आयुर्वेदात सूत्र आहे, न नक्तम दधी भुंजित, रात्री दही खाऊ नये असं म्हटलेलं आहे. रात्री दही खाल्लं तर कफाचे व्याधी होतात, त्यामुळे दही जर खाण्यामध्ये येत असेल तर ते दिवसाच खावं, दुपारी खाणं श्रेयस्कर आहे. दह्याचाही काही गुण आहेत, दह्याचाही मंगल असा गुण सांगितलेला आहे. आपणही परीक्षेला जाण्यापूर्वी वगैरे दही खातो तर दहीही चांगलं आहे. फक्त कफाचे व्याधींची प्रवृत्ती असेल त्यांनी

0: टाळावं आणि रात्री तर नक्कीच टाळावं.
1: नमस्कार.
2: नमस्कार.
1: प्रश्न विचारा आपला.
2: गदर कोपडे बोलतोय कारंजा घाडगेवरून. आपला रेग्युलर स्वतः डॉक्टर साहेब नमस्कार.
0: नमस्कार.
1: प्रश्न विचारा आपला.
2: सर जे छोटे मुलं असतात आता वात पित्त आणि कफ हे तीन प्रकृती आपल्यामध्ये आहेतच आयुर्वेदामध्ये. पण जे काही तुम्ही आता दुधाचा उल्लेख केला पण काही म्हशीचे वगैरे जे किंवा पॉकेट बंद जे दूध असतात त्या दुधांनी खरोखर मुलांचे कप वाढतो हा एक प्रश्न. आणि कृमीसाठी जनरली आपण मुलांना असं काय द्यायला पाहिजे कारण आता तुम्ही उत्तम मार्गदर्शन चवनप्राश बद्दल केलंय पण मुलांना जेव्हा कृमी राहतात तर त्यांना घरगुती असं काय द्यायला पाहिजे.
0: हा चांगला प्रश्न आहे. दूध आता थोड्या वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे जर्सी गाईचं किंवा होलसन फ्रेझर गायींचं दूध घेण्यापेक्षा एखाद वेळेस म्हशीचं चालेल. पण ए टू म्हणून एक मिल्क दूध हल्ली उपलब्ध असतं मार्केटमध्ये जे की देशी गाईचं दूध आहे ते थोडंसं महाग असू शकेल पण ते जर दूध घेतलं तर ते खूपच चांगलं आहे. तब्येती करताही चांगलं आहे. म्हशीचं दूध ज्यांना पचतं

0: पूर्वी सांगितल्याप्रमाणे जर्सी गाईचं किंवा होलसन फ्रेझर गाईंचं दूध घेण्यापेक्षा एखाद वेळेस म्हशीचं चालेल, पण ए टू म्हणून एक मिल्क दूध हल्ली उपलब्ध असतं मार्केटमध्ये, जे की देशी गाईचं दूध आहे. ते थोडंसं महाग असू शकेल, पण ते जर दूध घेतलं तर ते खूपच चांगलं आहे, तब्येती करताही चांगलं आहे. म्हशीचं दूध ज्यांना पचतं, ज्यांना कफाचे व्याधी होत नाही आहेत आणि पचतंय, त्यांनी म्हशीचं दूध घ्यायलाही हरकत नाही आहे. तर माझा सगळ्यांना अशीच विनंती असेल की प्रोसेस्ड दूध घेण्यापेक्षा किंवा पॅक्ड दूध घेण्यापेक्षा किंवा जर्सी गाईचं दूध घेण्यापेक्षा म्हशीचं चालेल, आणि जर अवेलेबल असेल, उपलब्ध असेल, तर ए टू मिल्क घेणं. तुमचा दुसरा प्रश्न होता लहान मुलांच्या कृमींबद्दलचा. लहान मुलांमध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे कृमी होण्याची प्रवृत्ती अधिक असते, त्यामुळे त्यांना मधुर आहार देताना ह्याची काळजी घेतली गेली पाहिजे की कुठल्या प्रकारचा मधुर आहार घेत आहेत. आणि जर कृमी होत असतील तर मगाशी एक उदाहरण दिलं होतं मी, शेवग्याच्या पानाची भाजी ही एक खूपच उत्तम कृमीहर म्हणून काम करते, तर ती नक्की देता येऊ शकते. तिचा जर प्रमाण आठवड्यातून दोनदा आपण शेवग्याच्या पाल्याची भाजी दिली तर त्याने कृमी पडायला लागतात. आम्ही ते बघतो, त्याने कृमी पडतात. तसंच कोणत्या वैद्यांकडून कृमी कोठार नावाचं एक औषध असतं, ते जर देऊ शकलात तर अतिउत्तम. पण अशा प्रकारे चिकित्सा करून खरं तर मुलांचे कृमी आपण कमी करू शकतो.
1: नमस्कार. हॅलो. हा नमस्कार.
0: नमस्कार.
2: माझा प्रश्न, मी अनिल नाईक बोलतो, बोरवणे मुंबई.
1: प्रश्न विचारा.
2: अनिल नाईक बोरवणे मुंबई बोलतो. माझा प्रश्न आहे की आपण उन्हाळ्यात भरपूर पाणी घेतो, पावसाळ्यात थंडीत आपण पाणी करून घेतो, तर पाणी किती प्यायलं पाहिजे आपण, हा प्रश्न आहे. आणि रात्री दह्या खेळतात खावं की ना खावं, हा दुसरा प्रश्न आहे.
1: बरं.
0: हो, खूप छान प्रश्न आहे हा. पाण्यासंबंधी एक नियम म्हणजे पुरुषम पुरुषम विक्ष, असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. आपल्याला खरं तर पाणी कधी प्यावं हा संदेश मेंदूकडून मिळत असतो. आपला मेंदूच आपल्याला सांगत असतो कधी तहान लागते, कधी भूक लागते, तेव्हा आणि तेवढंच पाणी प्यावं. आयुर्वेदाने कधीही सांगितलं नाहीये की एक एक दोन दोन लिटर, तीन तीन लिटर, पाच पाच लिटर पाणी प्यावं, विशेषतः तेही जेव्हा तहान नसेल तेव्हा. असं एक गैरसमज बऱ्याच ठिकाणी समाजामध्ये असतो की सकाळी उठल्या उठल्या एक ते दोन लिटर पाणी प्यायलं जावं, ही चुकीची खरं तर धारणा आहे. शेवटी आपलं शरीर म्हणजे टाकी आहे आणि मध्ये एक पाईप आहे आणि खाली नळ आहे, अशा प्रकारची आपली आपली शरीराची रचना नाहीये. आपण जेव्हा पाणी पितो ते अतिरिक्त पाणी, एक दोन लिटर पाणी पिऊ, त्या सगळ्या पाण्याला पचनाच्या त्या सगळ्या व्यवस्थेतून जावं लागतं, पोटातून जातं, आतड्यात जातं, किडनीमधून जातं आणि मग ते बाहेर पडतं. जेव्हा शरीराची मागणीच नाहीये तेव्हा शरीराला ते अतिरिक्त पाणी द्यायची गरजच नाहीये. पुन्हा आपण दिवसभरात जवळजवळ एक ते दीड लिटर लाळ तयार होत असते आणि पोटात जात असते, आपल्या शरीरातही वेगवेगळ्या प्रकारचे पाझर होत असतात, त्यामुळे पाण्याची गरज आपल्याला तितकीशी नसते जेवढं आपण पाणी पितो. त्यामुळे पाण्याकरता मेंदूचा संदेश पाळणं हेच सगळ्यात सर्वोत्तम. त्यातही तुमच्या वयानुसार माझं हे सांगणं असेल, सध्याच्या ऋतूमध्ये उकळून गार केलेलं पाणी, ज्याला आपण श्रुतशीत जल म्हणतो, ते पिणं. आणि अजून एक त्यात मी थोडंसं ॲड करेन, जे की कोरोनाच्या काळात आम्ही सगळ्यांना सांगायचो की सुवर्णसिद्ध जल, साधी सोन्याची बांगडी किंवा सोन्याची अंगठी ज्यात खडा नसेल किंवा कुठलाही दुसरा धातू नसेल, प्लेन सोन्याची अंगठी किंवा बांगडी, ते पाण्यामध्ये ठेवून पातेल्यामध्ये स्टीलच्या ते पाणी उकळणं आणि मग ते पाणी गाळून पिणं, ती अंगठी किंवा बांगडी दूर करणं आणि ते फक्त पाणी पिणं, याने सुंदर रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते. विशेषतः ह्या सीझनमध्ये जेव्हा पाणी पण खराब काही वेळा नळातून येऊ शकतं, त्या काळात असं जर पाणी प्यायला गेलं तर नक्कीच एक चांगला फायदा होतो.
1: डॉक्टर, बऱ्याचदा असंही सांगितलं जातं की भूक लागल्याशिवाय जेवू नये, तर त्यामागचं नेमकं कारण काय?
0: हो, हे हा एक खूपच महत्वाचा प्रश्न आहे तुम्ही विचारलात. अनेकांना भूक हा प्रकारच माहीत नसतो. आम्ही बरेच वेळा दवाखान्यात विचारतो की तुम्हाला भूक लागते का, तर उत्तर आम्हाला मिळतं, हो डॉक्टर दुपारी 2 वाजता जेवतो, रात्री 9 वाजता जेवतो. पुन्हा विचारतो भूक लागते का, तर त्यांना फक्त एवढंच माहिती असतं की दुपारी जेवायचं, रात्री जेवायचं. कडकडीत भूक हे अनेकांना माहीतच नसते. तर कडकडीत भूक हा खूप महत्वाची गोष्ट आहे, जी आपण मानवाती शरीरात बघणं आवश्यक आहे, लक्ष देऊन बघणं आवश्यक आहे. एक आयुर्वेदात श्लोक आहे, शांते अग्नौ म्रियते, जेव्हा अग्नी शांत होतो तेव्हा मृत्यूला कारणीभूत ठरतो. जाठर अग्नी, जो पोटातला अग्नी आहे, तोच सर्व व्याधींना कारणीभूत आहे. तो जर नीट असेल तर आपलं स्वास्थ्य राहतं, तो जर नीट नसेल तर आपल्याला व्याधी आपल्याकडे येतात. आयुर्वेदाने

0: जाठर अग्नि म्हणजे पोटातल्या अग्नीला खूप महत्व दिलंय. बाकीही धातूंचे म्हणजे रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र हे जे सप्तधातू आहेत त्यांच्या धात्वाग्नीलाही महत्व आहे. पण जाठर अग्नी जेवढा चांगला राहील तेवढा आपलं आरोग्य चांगलं राहील. आताही आजचा आपला प्रोग्राम तोच आहे की उदर भरण नुहे जाणी दे यज्ञ गर्म. तर यज्ञासारखं जर आपण त्याला वागवलं आणि त्यात बरोबर अन्नाची आहुती दिली तर नक्कीच आपल्याला फायदा होतो. त्याकरता सर्वांना मी श्रोत्यांना एक सांगू शकेन, जिव्हा परीक्षण करा. जिव्हा ही उत्तम दर्शक असतं आपल्या बोटाची परिस्थिती सांगण्याचं. जिव्हेवर कुठला लेप नाही आहे ना हे बघणं. जिव्हा जर निर्लेप आहे तर याचा अर्थ जरण चांगलं चाललंय. एक सुंदर लक्षण बघायचं पुढच्या जेवणाच्या आधी, म्हणजे आदलं दुपारचं जेवण झालंय आणि संध्याकाळचं जेवण करायचंय तर त्यांनी एक बघायचं की आपलं अंग लागव, अंग हलकं वाटतंय का, तोंडामध्ये लाळ वगैरे अशी सुटते की नाही सुटत आहे, भूक आधीच पचलंय की नाही हे बघण्याचा एक सोपा उपाय म्हणजे थोडस घोटभर गरम पाणी पिऊन बघायचं. त्यानंतर तो ढेकर येतो, त्या ढेकरला जर आधीच्या अन्नाची जर गंध असेल, आधीच्या अन्नाचा वास असेल, याचा अर्थ आधीचं अन्न अजूनही पोटात आहे, त्यावेळेला न जेवणं हेच श्रेयस्कर आहे. आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतरच जर तुम्हाला तुम्हाला पचलं असेल सगळं आधीचं जेवण तरच जेवणाकडे जाणं हे सगळ्यात उत्तम. थंडीच्या ऋतूमध्ये तीन आहार म्हणजे सकाळ दुपार रात्र असं जेवणं श्रेयस्कर. इतर ऋतूमध्ये दोनदा आहारच पुरेसा आहे कारण तेवढे आपल्या शरीराची हालचालही नसते. आणि मुख्य म्हणजे तो आहार भूक लागली आहे पचलंय हे बघूनच घेणं चांगलं.
1: पण डॉक्टर बऱ्याचदा असं म्हटलं जातं की सकाळचा नाश्ता घेणं खूप महत्वाचं आहे. घाईगडबडीत आपण नाश्ता स्किप करतो, डायरेक्ट दुपारचं जेवण करतो, तर सकाळचा नाश्ता हा किती महत्वाचा आहे?
0: याबद्दल आयुर्वेदाचं असं म्हणणं आहे की ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठेत, जेव्हा सकाळी सूर्योदयापूर्वी पाऊण तास आधी असं उठून मग जीर्णाजीर्ण निरुपयन. तुम्ही बघा किती अन्न पचलंय, पोटाची स्थिती कशी आहे आणि त्यानंतर पुढच्या कार्याला लागा असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे. सगळ्यांनी सकाळी सकाळी काहीतरी खाल्लंच पाहिजे असं अजिबात नाही. याचंही लक्षण तेच बघणं की सकाळी तुमचं आदल्या रात्रीचं पचलंय का. जर आदल्या रात्रीचं पचलं नसेल तर काहीही न खाणं श्रेयस्कर. जर पचलं असेल पण भूक नसेल तर मगाशी म्हटल्याप्रमाणे दूध पिऊन किंवा काहीतरी हलकं मखाणे वगैरे असं हलकं खाऊन तुम्ही तुमच्या कामाला जाऊ शकता. आणि सगळ्यात उत्तम म्हणजे भूक नसताना सकाळी जर तुम्हाला बाहेर पडायचं तर पडू शकता. आणि जेव्हा भूक लागेल त्यावेळेला 11-12 जेव्हा कधी भूक लागेल तेव्हा जेवणं. सगळ्या व्यक्तींकरता उत्तम काळ जेवणाचं म्हणजे 10-2 दुपारी आणि संध्याकाळी 7:30 पर्यंत जेवण आटपून घेणं हे खरं तर स्वास्थ्याकरता खूप आवश्यक आहे.
1: नमस्कार. प्रश्न विचारा आपला.
2: ज्योती मुसमाडे बोलते, छत्रपती संभाजीनगर.
1: प्रश्न विचारा. हॅलो, आवाज येतो?
2: हॅलो,
1: हा बोला.
2: हा येतो येतो. हा नमस्कार डॉक्टर. कोमर दुधामध्ये मध टाकून प्यायलं तर चालतं का हे विचारायचं होतं. मी फोन ठेवून उत्तर ऐकते.
0: मध चालू शकतो, मधाचा पाण्यासोबतही संयोग चालेल, दुधासोबतही चालेल. फक्त मध गरम करायचा नाहीये, तो विरुद्ध होतो असं एक सूत्र आहे. मध विरुद्ध गरम केलं तर ते पचनाला त्रासदायक ठरतं आणि पुढे जाऊन ते त्रासही शरीराला देऊ शकतं, दोष चाळवतं. त्यामुळे तुम्ही मध वेगळा खा, दूधही प्या, फक्त ते गरम दुधात मध मिसळणं थांबवा, तेवढे आपण संयोग थांबवू शकतो.
1: नमस्कार. हॅलो.
3: नमस्कार. तर माझा प्रश्न असा आहे की माझी मुलगी ना सकाळी 6:30 स्कूलला जाते तर ती काहीच खाऊन जात नाही, तर त्याच्यासाठी काय खाल्लं पाहिजे, काय आहे त्याच्यावरती उपाय
0: हो. हा एक सगळ्यांचा एक कॉमन प्रश्न असतो बरेच वेळा पालकांचा की सकाळी मुलांना काय द्यावं. सकाळी शाळा कितीची याच्यावर खरं तर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. 7 शाळा आहे, 9 शाळा आहे. जसा कमळाचं फूल उमलतं ना हळूहळू, तसंच अग्नीही हळूहळू वाढत असतो. जर कोणाची 7 शाळा आहे तर नक्कीच त्यावेळी कोणालाच भूक नसते. त्यावेळी बळजबरीने मुलांना काही खायला देणं हे थोडंसं चुकीचं ठरेल. पण शाळेला आपण पाठवतोय तर दूध पिऊ शकत असतील तर गरम दूध त्यात शतावरी कल्प मिक्स करून, शतावरी कल्प म्हणून एक छान औषध आहे आयुर्वेदाचं, ते तुम्ही त्यात टाकलं तर ते मुलांच्या वाढी करताही आणि त्या मुलगी तुमची तर त्यात त्यांच्या वाढी करताही फायदा ठरेल. तेवढं देणं आणि दुपारी डब्यामध्ये तिला पोटभरीचं जेवण देणं हे उत्तम राहील. जर शाळा दुपारची किंवा सकाळी 9-10 असेल तर मग चपाती भाजी पोळी भाजी हे खरं तर देणं चांगलं राहील. पण या मुलांकरताही हाच नियम राहील की त्यांना भूक लागेल तेव्हा खाऊ द्या. बरेच वेळा पालक मागे लागतात की माझा मुलगा हे नाही

0: खात ते नाही खात, पण तुम्ही मग कितीही काही दिलं, म्हणजे आम्ही बघतो की काजू बेदाणे काय काय देतात, पण तरी मुलं बारीकच असतात, त्यांना भूक लागू द्या, त्यांचं आधीच पचू द्या, त्यानंतर तुम्ही जे पण द्याल त्याने त्यांच्या अंगाला लागेल आणि त्यांची वाढ होईल. तर वेळ कुठल्या शाळेची हे बघून त्यानुसार दूध द्यायचं की चपाती भाजी द्यायची हे आपण ठरवू शकतो.
1: डॉक्टर, वेळीवेळी खाल्ल्यामुळे ऍसिडिटी, बद्धकोष्ठता आणि अपचन यासारख्या समस्या होतात, त्यामुळे काय आहार घेणं, काळजी का, कोणत्या आहाराची काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून हे त्रास आपल्याला होणार नाहीत?
0: हो, अजीर्ण, अपचन हे खरं तर नव्या काळाचे खूपच वाढलेले व्याधी आहेत. एक आयुर्वेदात वाक्य सांगितलंय, भुक्तस्य उपरी भोजनम, म्हणजेच अध्यसन, म्हणजे भुक्तस्य आधी जे जेवलंय, उपरी भोजनम परत तुम्ही जेवलात तर ते अध्यसन म्हणून ठरतं. जसं आपण बघतो की ज्या भांड्यात आधी दही लावलंय ते भांडं नीट जर विसरलं नाही आणि त्या भांड्यात परत तुम्ही दूध ठेवलं तर ते दूध फाटतं. तसंच शरीरात होतं, आधी तुम्ही खाल्लंय ते तुमच्या मुखमार्गातून आपलं खरं पचन सुरू होतं. आपण बोधक कफ मुखामधला तो पचन सुरू करतो, मग अन्ननलिकेतून पोटात जातं, पोटात ते अन्न 4-5 तास 5-6 तास राहतं, मग पुढे सरकतं. हे सगळं चालू असताना आपण वरून परत पुढचा आहार देतो, आधीचा ऍसिड्स पोटातले ते पचनाचंच काम चालू आहे, अग्नी काम करतोय, आणि ते अर्धपचित आहार असताना वरून आपण नवीन आहार देतो, ते मग अशी म्हटल्याप्रमाणे दुधासारखं फाटतं. त्यामुळे अजीर्ण अपचन टाळण्याकरता भूक बघून वेळ असेल तेव्हाच खाणं हेच श्रेयस्कर आहे. आणि मग त्यानंतर जर हे पाळलं गेलं नाही तर बद्धकोष्ठ होतं किंवा ऍसिडिटी म्हणजे ज्याला आपण अम्लपित्त म्हणतो ते व्याधी होतात. त्याला कारणं बरीच असतात, काही वेळेला यकृताचे विकार हे बद्धकोष्ठाकरता कारण असतं, बरेच वेळा वृक्ष म्हणजे काहीही न खाणं, तेल कमी करणं, तूप कमी करणं हे कारण असतं. मग त्यानुसार औषधं बदलू शकतात, मग सारक औषध द्यायचं की स्निग्ध औषध द्यायचं हे बदलू शकतं, पण जीवनशैली हे बरेच वेळा अजीर्ण आणि अपचनाला कारण ठरतं.
1: डॉक्टर, आहार आणि मानसिक आरोग्य याचा संबंध कसा आहे? म्हणजे फक्त आहार चांगला केला म्हणजे झालं असंही नाहीये, तुमचं मानसिक आरोग्यही चांगलं असणं गरजेचं आहे, तर त्याविषयी काय सांगाल?
0: हो, शरीर आणि मन हे दोन्ही मानस रोगांचं अधिष्ठान आहे. म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे अन्नाने मनाचं पण पोषण होतं, आणि आपण बघतो की आपण हा विचारच करत नाही, आपण काय खातोय हेच बरेच वेळा आपलं लक्ष नसतं. आपण फक्त खात असतो, समोर गरम गरम जेवण असतं आणि आपलं लक्ष समोर टीव्हीकडे असतं, तर हा परिणाम होतो. जर कोणी जेवताना टीव्ही बघतोय आणि टीव्हीवर काही भयकारक आहे, काही अजून काही आपल्या टीव्हीवर बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्या की बघितल्या नाही गेल्या पाहिजेत, आणि जेवताना जर त्या बघितल्या गेल्या आणि ते अन्न आपण खातोय, तर अन्न किती चांगलं असलं तरी त्यातून पूर्ण फायदा तुम्हाला मिळू शकणार नाही, कदाचित त्याचे दुष्परिणाम तुम्हाला मिळू शकतील. तर हा एक महत्वाचा उपाय आपण केला पाहिजे की आपण चांगल्या वातावरणात हसत खेळत किंवा शांतपणे एकत्र बसून जेवू शकतो, ही तर नक्कीच करण्यासारखी गोष्ट आहे. त्रयोपस्तंभ असं आयुर्वेदाने म्हटलंय, म्हणजे एखादं स्टूल असेल त्याचे 3 पाय आहेत, तर आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य, म्हणजे ह्या 3 गोष्टी जर पाळल्या गेल्या, चांगला आहार, चांगली निद्रा आणि चांगलं ब्रह्मचर्य म्हणजे चांगल्या प्रकारचं सेक्सुअल लाईफ, ह्या 3 गोष्टी जर पाळल्या गेल्या तर ते स्टूल, तो स्थिरता ही कायम तुम्हाला राहते. म्हणूनच आहार जर नीट नसेल तर आपण हल्ली बघतो की अँझायटी किंवा ओसीडी जे व्याधी आहेत किंवा डिप्रेशन म्हणता येईल, हे जे मानस व्याधी आहेत त्यांचं जे वाढतं स्वरूप आहे त्याचा बराचसा आधी हल्लीचे नवीन प्रयोगही ह्याला पुष्टी देत आहेत की आतड्याची कंडिशन परिस्थिती चांगली नसेल, तुमची ग्रहणी किंवा पचन नीट नसेल तर त्याचा परिणाम म्हणून हे ऑटिझम सारखे व्याधीही होण्याची शक्यता आहे. तर आहार आणि मानसिक व्याधी यांचा अगदी खूप जवळचा संबंध आहे. तुमची बुद्धी, स्मृती, मुलांचंही 10वीची मुलं आहेत, 12वीची मुलं आहेत, त्यांची नीट राहावी असं हवं असेल तर त्यांचं आतडं चांगलं राहील, पचन चांगलं राहील असं बघा, नक्कीच त्यांच्यात प्रगती तुम्हाला जाणवेल.
1: योग्य आहाराबरोबर मानसिक आरोग्य देखील स्थिर असणं गरजेचं आहे.
0: अगदी.
1: डॉक्टर, सध्या ना डायटिंगचं फॅड खूप वाढलंय, कोणी किटो, कोणी इंटरमिटेंट फास्टिंग, तर कोणी झिरो कार्ब डाएटचा आग्रह धरतात, तर आयुर्वेदात डायटिंग या संकल्पनेकडे कसं पाहिलं जातं?
0: हो, स्थौल्य हा व्याधी म्हणून आयुर्वेदात पण सांगितलंय, आणि स्थौल्यामुळे होणारे पुढचे शरीरामध्ये होणारे मोठे व्याधी यांचं वर्णन आयुर्वेदातही दिलेलं आहे. पण आयुर्वेदाने असं अजिबात मांडलेलं नाहीये की डायटिंग करण्याकरता तुम्ही फक्त कच्च्या गोष्टी खा किंवा तेल, तूप, दूध पूर्ण सोडा असं आयुर्वेदात कुठेच सांगितलेलं नाहीये. जे की आपण सध्या बघतोय, आम्ही बरेच वेळा बघतो आमच्याकडे रुग्ण येतात ज्या बरेचदा असं सांगायला मला वाईट वाटतं, पण तरुणी असतात ज्या की 25-30 वयोगटातल्या असतात आणि त्या फक्त सकाळी उकडलेल्या भाज्या किंवा उकडलेल्या कच्चं काहीतरी खात असतात आणि तेल, तूप, दूध यांचं त्यात पूर्ण प्रमाण कमी असतं. तूप बंद केल्यामुळे रक्षा

0: त्वचेत कोरडेपणा येतो आणि वातव्याधी होतात आणि बरेच वेळा त्यानंतर पाळीचे आजार वाढलेले आपल्याला दिसतात. तर आमचं म्हणणं हेच असेल की पूर्ण हे बंद करू नका. तीन गोष्टी आहेत ज्या तुम्ही बंद केल्यात तर नक्कीच वजन कमी व्हायला मदत होते. तेल कमी करा, तेलाचा समावेश कमी करा, मीठ एकदम कमी करा आणि गोड. या तीन गोष्टी जर कमी केल्या तर नक्कीच वजन कमी होतं. मीठ, मिठाचा स्वभाव असा असतो की ते पाणी धरून ठेवतं, तर मीठ कमी केल्यानंतर लगेच वजन कमी व्हायला मदत होते. अंगाला तिळतेल लावणं हे आयुर्वेदात सांगितलेलं आहे. तिळतेलाचे गुण असे आहेत की ते अंगाला जर लावलं स्थौल्य ज्याच्यामध्ये आहे, जो स्थूल आहे व्यक्ती, तो बारीक होतो आणि जे बारीक आहेत किडकिडीत आहेत त्या व्यक्ती अंग धरतात, त्यांचं वजन चांगलं वाढतं. तर तिळतेलाचा हा विशेष गुण आयुर्वेदाने सांगितलाय. तर या गोष्टी करून खरं तर आपण व्यवस्थित बॅलन्स डाएट ठेवून बारीक होऊ शकतो.
1: डॉक्टर, आज आपण इथे आलात आणि आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आपण कोणता आहार घेणं गरजेचं आहे याविषयी इतकी महत्वपूर्ण माहिती दिलीत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद.

श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांझे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: नंदेश उमप आणि सहकारी यांच्या आस्वरात देऊळबंद या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं प्रणित कुलकर्णी यांचं आणि संगीतकार होते नरेंद्र भिडे.
1: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.

शंकर महादेवन आणि जान्हवी प्रभू अरोरा यांच्या अस्वलात मितवा या चित्रपटातले गीत आपण ऐकलं. गीत होतं मंदार सोळकर यांचं आणि संगीतकार होते शंकर एसा नळीलॉय. कार्यक्रमात यानंतर ऐकूया हर्षवर्धन वावरे आणि आनंदी जोशी यांच्या अस्वलात दगडी चाळ या चित्रपटातलं गीत. गीत आहे क्षितिज पटवर्धन यांचं आणि संगीतकार आहेत अमित राज.

हरिहरन आणि श्रेया घोषाल यांच्या आस्वरात जोगवा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं संजय पाटील यांचं, संगीतकार होते अजय अतुल.

0: अजय गोगावले आणि अतुल गोगावले यांच्या स्वरात सैराट या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते अजय अतुल आणि या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 1:30 आपण ऐकणार आहात मराठीतून राष्ट्रीय बातम्या आणि त्यानंतर 1:40 सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणी पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.
1: आकाशवाणी मुंबई. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे खरीपाच्या पेरण्यात घट. महाराष्ट्रात विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. 31वे लष्कर प्रमुख म्हणून जनरल धीरज सेठ यांनी स्वीकारला पदभार. अमेरिका आणि इराणमध्ये आज कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार असल्याचं वृत्त इराणनं फेटाळलं. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ जाहीर. मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. जून महिन्यात 182 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 236 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे. भात तेलबिया भरडधान्य कडधान्य कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशिरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. भात पेरणीत 25% जास्त घट झाली आहे. कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे. दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नीलम गोऱ्हे, चंद्रकांत पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते. अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत. मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे.

0: विधान परिषदेचे सभापती उपसभापती आणि विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही असं राजकीय विश्लेषकांनी सांगितलं. सचिन अहिर हे प्रकल्पग्रस्त कामगार अशा समाजातल्या अनेक घटकांसाठी काम करत असतात. त्यांना उपसभापतीपदाची जबाबदारी दिल्यामुळे शिवसेनेला आणि सभागृहाला याचा फायदा होईल अशी प्रतिक्रिया विधान परिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी बातमीदारांशी बोलताना दिली. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक उद्या होणार आहे. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत कोणताही कायदा सरकारनं या अधिवेशनात आणलेला नाही यासंदर्भात नेमलेल्या बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. सन 2023 ते मे 2026 या कालावधीत राज्यात स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून महिलांचं शोषण, लैंगिक छळाच्या एकंदर 4 घटना तर सक्तीच्या धर्मांतराची 1 घटना घडल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यात अनेक जण परफॉर्मन्स परवाना घेऊन डान्सबार चालवत आहेत मात्र डान्सबारच्या कायद्यानुसारच हे परवाने घ्यावे लागतील अशी दुरुस्ती महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत आणू अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली. कृषी क्षेत्राचा विकास झाल्याशिवाय विकसित भारताचं स्वप्न साकार करता येणार नाही असं मत केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केलं. ते आज हरियाणात हिसार इथं खेत बचाओ अभियानाच्या कार्यक्रमात बोलत होते. शेतकऱ्यांना मृदा स्थिती आणि आवश्यक खतांचं प्रमाण याबाबत माहिती देणारं ऍप तयार करण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचं त्यांनी सांगितलं. मृदा आरोग्य राखण्यासाठी शेतकऱ्यांनी संतुलित प्रमाणात खतं आणि कीटकनाशकांचा वापर करावा तसंच नैसर्गिक शेतीकडे वळावं असं आवाहन त्यांनी केलं.
1: मैं खाद डालने से मना नहीं कर रहा, संतुलित खाद डालेंगे.
0: एल निनोचा प्रभाव कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे असंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर 4 सप्टेंबरपर्यंत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1 लाखाहून अधिक BLO नियुक्त करण्यात आले आहेत. नांदेड जिल्ह्यात सुमारे 27,77,000 मतदारांचं विशेष सखोल पुनरीक्षण केलं जाणार आहे. केंद्र सरकारनं वस्तू आणि सेवा कर अपील न्यायाधिकरणासमोर अपील करण्याची मुदत 31 जुलैपर्यंत वाढवली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जारी केलेल्या अधिसूचनेनुसार अपील करण्याची मुदत 30 जून होती मात्र अपील दाखल करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे अनेक घटकांनी केलेल्या मागणीवरून ही मुदतवाढ केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जनरल धीरज सेठ यांनी भारतीय सेनेचे 31वे प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला. याआधीचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आज सेवानिवृत्त झाले. निवृत्त होताना त्यांनी भारतीय सैन्याच्या आणि सैनिकांच्या समर्पण वृत्तीला सलाम केला.
2: 4 दशक से अधिक समय भारतीय सेना में सेवारत रहना मेरे जीवन का सबसे बड़ा सौभाग्य रहा. भारतीय सेना किसी एक व्यक्ति विशेष से नहीं बल्कि अपने सैनिकों, कमांडरों, पूर्व सैनिकों, परिवारजनों और देशवासियों के अटूट विश्वास से शक्ति प्राप्त करती. सर्वप्रथम मैं भारतीय सेना के हर सैनिक शामिल वीर गति प्राप्त बलिदानियों को नमन करता हूँ.
0: पश्चिम आशियातल्या युद्धस्थितीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावर घातलेले निर्बंध मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. उद्या म्हणजे 1 जुलैपासून सार्वजनिक तेल कंपन्यांच्या विक्री केंद्रांवर आधीचे निर्बंध लागू होणार नाहीत असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं म्हटलं आहे. गेल्या 12 जूनपासून उच्च क्षमतेचं पेट्रोल आणि डिझेल खरेदीसाठी प्रतिव्यक्ती 200 लिटरपर्यंतची मर्यादा लागू करण्यात आली होती. इंधनाचा काळा बाजार होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं होतं मात्र आता इंधन साठ्याच्या पुरवठ्याचा आढावा घेतल्यानंतर हे निर्बंध सरकारनं हटवले आहेत. अमेरिका आणि इराणमध्ये आज होर्मुझ सामुद्रधुनीबाबत

0: गाजच्या वादासंदर्भात कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार असल्याचं अमेरिकेनं जाहीर केल्यानंतर इराणनं हे वृत्त फेटाळलं आहे. इराणनं सादर केलेल्या 14 कलमी मसुद्यावर तातडीनं चर्चा हे आपलं प्रथम उद्दिष्ट असल्याचं इराणनं म्हटलं आहे. अमेरिकेनं दिलेला शब्द आणि जबाबदारी पाळली तर इराणही आपलं वचन पाळेल असं इराणचे अध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी स्पष्ट केलं आहे. दोन्ही पक्षांच्या परस्पर विरोधी दाव्यांमुळे आखातात तणाव अद्याप कायम आहे. भारतानं ऑपरेशन अमिस्ताद अंतर्गत भूकंपग्रस्त व्हेनेझुएलाला पाठवल्या जाणाऱ्या मानवतावादी मदतीचा ओघ वाढवत संकटग्रस्तांना वैद्यकीय मदत आणि आपत्कालीन मदत पुरवण्यावर भर दिला आहे अशी माहिती व्हेनेझुएलामधल्या काराकस इथल्या भारतीय दूतावासानं समाज माध्यम संदेशाद्वारे दिली. मदत कार्यासाठी गेलेल्या भारतीय लष्कराच्या तुकडीनं यापूर्वीच तातडीनं वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी तात्पुरतं रुग्णालय उभं केलं आहे. पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यांचा भारतानं तीव्र निषेध केला आहे. पाकिस्तानची ही कृती अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वावरचा हल्ला असून प्रादेशिक शांतता आणि स्थैर्यासाठी मोठा धोका आहे असं परराष्ट्र मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. देशांतर्गत अपयश झाकण्यासाठी सीमापार हिंसक कारवाया करण्याचा हा पाकिस्तानचा निष्फळ प्रयत्न असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. भारतानं अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेला आपला पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार केला आहे. अफगाणिस्तानवर पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यांचा अनेक जागतिक नेत्यांनी आणि आंतरराष्ट्रीय समुदायानं तीव्र निषेध केला आहे. येत्या सप्टेंबरमध्ये जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारताचा महिला क्रिकेट संघ जाहीर झाला आहे. कर्णधार पदाची धुरा हरमनप्रीत कौरवर सोपवण्यात आली असून स्मृती मानधना उपकर्णधार असेल. गतविजेत्या भारतीय संघात यंदा शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, ऋचा घोष, जी कमलिनी, भारती फुलमाळी, श्रीचरणी, रेणुका ठाकूर, क्रांती गौड, अरुंधती रेड्डी यांचा समावेश आहे. अष्टपैलू श्रीयंका पाटील तंदुरुस्त असल्यास सामने खेळेल. 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ पहिल्यांदाच पात्र ठरला आहे. ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिका हे पात्र ठरलेले इतर संघ आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे खरीपाच्या पेरण्यात घट. महाराष्ट्रात विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. 31वे लष्करप्रमुख म्हणून जनरल धीरज सेठ यांनी स्वीकारला पदभार. अमेरिका आणि इराणमध्ये आज कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार असल्याचं वृत्त इराणनं फेटाळलं. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. दुपारचे 1:40 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत जिल्हा वार्तापत्र सोलापूर.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी, अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून जिल्ह्यात विविध ठिकाणी कारवाई आणि संभाव्य पाणी टंचाई रोखण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. यासह ऐकूया आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा येत्या 25 जुलै रोजी साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी सध्या सुरू आहे. जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी या संदर्भात बैठक घेऊन संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो वारकरी भाविकांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसंच वारी सोहळा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करावं अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. पंढरपूरच्या आषाढी वारीच्या काळात वारकऱ्यांना मूलभूत सेवा पुरवण्यासाठी 61.50 crore रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पुणे, सातारा, सोलापूर या तिन्ही जिल्ह्यातून पंढरपूरकडे मार्गस्थ होणाऱ्या विविध संथांच्या पालख्यांमधील वारकऱ्यांना या सेवा सुविधा पुरवण्यासाठी राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत हा निधी मंजूर केला आहे. यापैकी 22 crore रुपये सोलापूर जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आले आहेत. यामधून वारकऱ्यांना जर्मन हँगर, वॉटरप्रूफ मंडप, पाण्याचे टँकर्स, औषधं, स्नानगृह यासह अन्य सुविधा उपलब्ध करून

दिल्या जाणार आहेत. आषाढी वारी आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर परिसरातील पोलीस पाटील, महसूल सेवक, अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांना पोहणे, जीवरक्षक बोट चालवणे, बचाव कार्य, बचाव तंत्र याबाबतचं प्रशिक्षण देण्यात येत आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तिसागर ढोले यांनी ही माहिती दिली आहे. सोलापूर जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं कारवाईचा धडाका लावला आहे. जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात 831 किलो भेसळयुक्त गुळ, अकलूजमधून 997 किलो तेल जप्त करण्यात आलं आहे. त्याचबरोबर 28 ठिकाणी धाडी टाकून 34 लाखांचा गुटखा जप्त केला असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त सुनील जिंतुरकर यांनी दिली आहे. या प्रकरणात अनेकांवर गुन्हे दाखल केले आहेत. याआधी अन्न आणि औषध प्रशासनाकडून जप्त केलेले संशयित अन्न पदार्थ तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवले जात होते. मात्र आता सोलापूरसाठी अन्न विश्लेषण प्रक्रिया प्रयोगशाळा मंजूर झाली आहे. यासाठी महापालिकेकडून 20 गुंठे जागा घेण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनानं दिली आहे. यंदाच्या पावसाळ्यात एकंदर पाऊसमान कमी राहण्याचा

0: औषध प्रशासनाकडून जप्त केलेले संशयित अन्न पदार्थ तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवले जात होते, मात्र आता सोलापूरसाठी अन्न विश्लेषण प्रक्रिया प्रयोगशाळा मंजूर झाली आहे. यासाठी महापालिकेकडून 20 गुंठे जागा घेण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनानं दिली आहे. यंदाच्या पावसाळ्यात एकंदर पाऊसमान कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणी टंचाई टाळण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिले आहेत. सोलापूर जिल्ह्यात 7 मध्यम प्रकल्प, 56 लघु प्रकल्प आणि 90 उपजल प्रकल्प आहेत. 7 मध्यम प्रकल्पांपैकी 6 प्रकल्पांमधील पाणी पिण्यासाठी वापरता येईल. उजनी धरणात सध्या 50.61 TMC इतका पाणीसाठा शिल्लक आहे, असं अधीक्षक अभियंता ससू खांडेकर यांनी सांगितलं. 75 ते 100 mm पाऊस होईपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असं अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी सांगितलं. संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन तहसीलदार, प्रांताधिकारी, पोलीस विभाग, जलसंपदा अधिकारी यांच्या मार्फत भरारी पथकं तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिले. ज्या ठिकाणी थेट जलाशयातून पाणी उपसा करून शेतीसाठी वापर होत असेल अशा ठिकाणी कारवाई करून तो उपसा तात्काळ थांबवावा, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. सोलापूर शहरासाठी प्रस्तावित असलेल्या 1,378 कोटी रुपयांच्या सर्वसमावेशक पाणी पुरवठा योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात महापौर विनायक कोंडल यांच्या अध्यक्षतेखाली विभागनिहाय आढावा बैठक घेण्यात आली. शहरातील पाणी पुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करणं, प्रत्येक नागरिकांपर्यंत समान आणि पुरेसं पाणी पोहोचवणं, पाण्याची गळती रोखणं, वितरण व्यवस्थेचं आधुनिकीकरण करणं, तसंच भविष्यातील वाढत्या लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजनांवर यावेळी चर्चा करण्यात आली. हे होतं सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं लौकिका रास्ते यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:15 प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहात मंजिरी गोखले यांच्या स्वरात प्रवीण दवणे यांची रचना.

नीलकंठ ढोले यांची रचना आपण ऐकलीत मोरेश्वर निस्ताने यांच्या स्वरात. आणि गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. दुपारचे 1:55 होत आहेत. पुनः प्रसारित करत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोतहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये आज ऐकूया हॉन्टेड या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख.
1: आज आपण एका इंग्रजी कथासंग्रहाकडे पाहणार आहोत जो कादंबरी देखील आहे, पण झोरान जिवकोविचच्या द लायब्ररी सारखी मोझेक कादंबरी नव्हे. म्हणजे यातलं दर प्रकरण सुटी कथा आहे आणि त्यांना जोडून कादंबरी बनते असं नाही. हे काहीतरी अधिक गुंतागुंतीचं आहे. यातल्या कथा या जवळपास स्वतंत्रपणे लिहिल्यासारख्या आहेत, काही कविता आहेत, पण या क्रिएटिव्ह रायटिंगला जोडून एक सलग कथानकही यात आहे. हॉन्टेडची टॅगलाईन ए नॉव्हल ऑफ स्टोरीज अशी आहे. पण म्हणजे नक्की काय आणि हे सारं कादंबरी रूपात एकत्र कसं येतं तर सांगतो. पण त्याआधी लेखकाविषयी थोडं. चक पलनिक हा एक बंडखोर, थोडा वादग्रस्त आणि वाचकाच्या संवेदनशीलतेच्या मर्यादांना सतत आव्हान देणारा लेखक आहे, पण त्याबरोबरच तो अत्यंत ब्रिलियंट लेखक आहे हे देखील खरं. सहजासहजी ललित साहित्यात न सापडणारे विषय तो आपल्या लेखनात घेतो आणि त्यांना आश्चर्यकारक पद्धतीने मांडून दाखवतो. सर्वांना ते झेपतात असं नाही, पण माझ्यासकट अनेकांचा हा अत्यंत आवडता लेखक आहे. फाईट क्लब, ललबाय, डायरी, इनव्हिजिबल मॉन्स्टर्स यासारख्या त्याच्या अनेक कादंबऱ्या माझ्या आवडत्या आहेत. परिचित आशय, मांडणी, निवेदन पद्धती या सगळ्याला आव्हान देण्याची त्याला खोडच आहे आणि हॉन्टेड हे देखील असंच एक आव्हान आहे. हॉन्टेड ही नावावरून भय कादंबरी वाटते आणि तशी ती आहे देखील, पण शीर्षकातला हॉन्टेड हा शब्द शब्दशः घेण्याचा नाही. आपण कशाने झपाटले जाऊ शकतो, भीती म्हणजे काय, ती कसली वाटू शकते याचा पॉलनिकने एका नव्या रचनाबंधात विचार केलाय. तो वाचकाला आणि पात्रांनाही जी भीती घालतो ती अतिमानवी नाही

0: सायकोलॉजिकल आहे. याचं मुख्य कथानक लेखकांसाठी असलेल्या एका निवासी कार्यशाळेबद्दलचं आहे. 17 लेखकांनी यात भाग घेतलाय. ते जिथे राहत आहेत ती जागा गुप्त आहे आणि त्यांचा बाहेरच्या जगाशी संपर्क हा तात्पुरता तुटलेला आहे. कार्यशाळेबद्दलचं मुख्य कथानक आणि एकेका लेखकाने लिहिलेली कथा आणि कविता हे पुस्तकात आपल्या पुढे आलटून पालटून येत जातं. सुरुवातीला सारं काही ठीकच आहे, त्यामुळे लेखकांची मनस्थिती आणि त्यांच्या कथा या देखील परिचित प्रकारच्या आहेत. पण काहीतरी घडतं आणि परिस्थिती बिघडते. खाण्यापिण्याच्या साठ्यांवर गदा येते, जीवनमरणाचा प्रश्न उभा राहतो. या ताणाखाली असलेले लेखक कथा थोडीच नेहमीसारखी लिहू शकणार? हा ताण मग या कथा कवितांमध्येही शिरतो आणि अकराळ विकराळ रूप धारण करतो. हे पुस्तक सर्व वाचकांसाठी नाही हे उघडच आहे. जशी मला वाटतं पॉलनिकची कोणतीच पुस्तकं नाहीत. पण काही वेळा लेखक केवळ प्रक्षोभक लिहावं या हेतूनेच कथावस्तूला हात घालतो आणि वाचकांनी प्रक्षोभक मजकुराच्या आकर्षणापोटीच ती स्वीकारावी असं त्याला वाटतं. असे उद्योग काही वेळा काही पुस्तकांमध्ये पॉलनिकनेही केले आहेत, पण नेहमीच नाही. आणि माझ्या मते हॉन्टेडला त्यात गणलं जाऊ नये. कथा कशी सांगता येते, लेखक आणि त्याचा भवताल याचा त्याच्या साहित्यावर काय परिणाम होऊ शकतो याबद्दलची ही कादंबरी एक प्रखर कमेंट आहे. ही कादंबरी कशाविषयी आहे याकडे पाहण्याचे इतरही दोन दृष्टिकोन आहेत. रियालिटी टेलिव्हिजनचा सटायर म्हणून त्याकडे पाहता येतं. पण दुसरा दृष्टिकोन आहे तो लेखकाच्या विश्वासार्हतेशी. प्रस्थापित व्हावं अशी लेखकाच्या मनाला आतून जी ओढ असते त्याच्याशी जोडलेला. आपण जे लिहितो ते जर आपल्या अनुभवाचं प्रतिबिंब असेल तर ते अधिक नाट्यपूर्ण व्हावं म्हणून, त्याचं अनुभव मूल्य वाढावं म्हणून लेखक आपल्या अनुभवांना जाणून बुजून अधिक विदारक करू शकेल का असं पॉलनिक विचारतो. पॉलनिकच्या भय कादंबरीतलं भय हे या प्रश्नाच्या उत्तरात दडलेलं आहे.
1: पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये हॉन्टेड या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. आणि याचबरोबर ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.

0: दुपारचे 2 वाजतायत. पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. विषय आहे मत्स्य शेतीसाठी फायदेशीर तिलापिया प्रजाती. वाचक स्वर आहे सुवर्णा कुलकर्णी यांचा.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशामध्ये तिलापिया मासे हे उथळ पाण्याच्या तलावात 5 ते 6 महिन्यात परिपक्व होतात. मादीच्या तुलनेत नराच्या वाढीचा दर दुप्पट असल्यानं नर तिलापिया मत्स्यपालकांसाठी व्यावसायिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचे ठरतात. जलद वाढ, मोठा आकार, प्रथिनांचं उच्च प्रमाण आणि रुचकरता यामुळे तिलापिया हे जागतिक मत्स्यपालनातील तिसरे महत्वाचे मासे बनले आहेत. तिलापियाच्या 70 हून अधिक प्रजातींची नोंद असली तरी त्यातील प्रामुख्यानं ओरिओक्रोमिस मोझांबिकस, ओरिओक्रोमिस निलोटिकस, ओरिओक्रोमिस झिल्ली या 3च प्रजातींचं व्यावसायिक पद्धतीनं उत्पादन घेतलं जातं. मत्स्यपालनासाठी तिलापिया प्रजाती उपयुक्त ठरते तर ह्याची काही वैशिष्ट्ये आहेत. याच्यामध्ये भारतीय प्रमुख कार्प 1 नग चौरस मीटरच्या तुलनेत तिलापिया 5 नग चौरस मीटर संचयन करू शकतो. वातावरणातील आणि पाण्यातील अत्यंत बदलास सहन करण्याची क्षमता यांच्यामध्ये असते. प्राणवायू 3 PPM तापमान 6 ते 30 अंश सेल्सिअस आणि पाण्यातील खारटपणा 30% चालू शकतो. सर्व प्रकारचं खाद्य हे मासे खातात. संवर्धनाचा कमी कालावधी हा 6 ते 7 महिने असून भारतीय प्रमुख आणि इतर कार्प 12 ते 15 महिने यांचं संवर्धन करावं लागतं. एकाच वेळी सोडलेले मासे एक समान वाढून एकाच वजनाचे होतात. काट्याचं प्रमाण कमी आणि माशांची चव चांगली असते. मर्तुकीचं प्रमाण खूप कमी आहे त्यामुळे दूरवरच्या जिवंत वाहतुकीसाठी उत्तम ठरतो. स्थानिक बाजारपेठ आणि प्रक्रियेसाठी मोठी मागणी असल्यामुळे दरही चांगला मिळतो. माशांचे तुकडे न करता थाळीमध्ये पूर्ण मासा आकर्षक दिसतो. रोगप्रतिकारक क्षमता अधिक आहे. तसंच बारमाही पाणी उपलब्ध असेल तर 1 वर्षामध्ये कमाल 3

0: उत्पादन घेता येऊ शकतात. तिलापिया प्रजातींची जी वैशिष्ट्ये आहेत तर यामध्ये नाईल तिलापिया या प्रजातीचं वैशिष्ट्य म्हणजे पाण्यातील खारटपणा जो असतो तर याची सहन क्षमता 29% आहे. 60 सेंटीमीटर ते 3.6 किलो पर्यंत वाढू शकतो. 6 महिन्यात 600 ग्रॅम पर्यंत वाढ होते. 10 ते 30 अंश सेल्सिअस पर्यंतच्या तापमानात जगतो. भारतामध्ये सहज संवर्धन घेता येऊ शकतं. मोझांबिका तिलापिया या प्रजातीचं वैशिष्ट्य म्हणजे पाण्यातील खारटपणाची जी सहन क्षमता आहे ती 30% आहे. 40 सेंटीमीटर आणि 3.2 किलो पर्यंत वाढ होऊ शकते. 6 महिन्यात 400 ग्रॅम पर्यंत वाढ होते. 10 ते 30 अंश सेल्सिअस पर्यंतच्या तापमानात हा जगतो. भारतामध्ये सहज संवर्धन घेता येऊ शकतं. रेड तिलापिया या प्रजातीचं वैशिष्ट्य म्हणजे पाण्यातील खारटपणाची जी सहन क्षमता आहे ही 19% असते. 6 महिन्यात 700 ग्रॅम पर्यंत वाढ होते. 10 ते 30 अंश सेल्सिअस पर्यंतच्या तापमानात जगतो. 40 सेंटीमीटर आणि 3.2 किलो पर्यंत वाढ होऊ शकते. भारतात सहज संवर्धन आपण करू शकतो. समुद्र राणी माशांप्रमाणे दिसतो आणि बाजारात खूप मागणी आहे. गिफ्ट तिलापिया या प्रजातीचं वैशिष्ट्य म्हणजे आंतरराष्ट्रीय जिवंत जलसंपत्ती व्यवस्थापन केंद्र किंवा वर्ल्ड फिश सेंटर इथे नाईल तिलापिया प्रजातींचं निवडक प्रजनन तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं जेनेटिकली इम्प्रूव्ड फार्म तिलापिया या प्रजातीच्या उत्पादनास प्रारंभ केलाय. स्थानिक माशांपेक्षा 112% जास्त वाढ असते. साठवणीपासून काढणीपर्यंत 75% जगण्याचा दर असतो.
1: पुनःप्रसारित कार्यक्रम कृषीवाणी आताच आपण ऐकलात. विषय होता मत्स्यशेतीसाठी फायदेशीर तिलापिया प्रजाती. वाचक स्वर होता सुवर्णा कुलकर्णी यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी डॉक्टर सिमेन बावडेकर यांनी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण बाळ बाळंतिणीची काळजी कशी घ्यायची याविषयी माहिती पाहिली. बाळाचं संपूर्ण अन्न हे पहिल्या 6 महिन्यामध्ये त्याच्या आईचं दूध हेच असतं. त्यामुळे आईने आहारात कसे बदल करावे किंवा काय आहार घ्यावा याविषयीची माहिती आपण बघितलीच. यासोबतच मुलांमध्ये बाळगुटी सुद्धा सुरू करणं गरजेचं आहे. बाळगुटी सुरू करताना मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व त्याविषयीचे जे नियम आहेत ते डॉक्टरांना विचारून घेऊन मग सुरू करावे. सध्या समाजामध्ये काही गैरसमज आहेत की गुटी घेतल्यामुळे पोटाचे विकार वाढतात, तर तसं काही नाहीये. गुटी उगाळल्यानंतर त्याची जी द्रव्ये आहेत ती व्यवस्थित स्वच्छ पुसून ड्राय करून जर ठेवली तर त्यावर बुरशी धरत नाही. ती जर तशीच ठेवली गेली गडबडीत तर दुसऱ्या दिवशी त्यावर बुरशी धरते व ती द्रव्ये तशीच वापरल्यामुळे पोटाचे आजार होतात. म्हणूनच डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य प्रमाणामध्ये व योग्य स्वरूपामध्ये बाळगुटी द्यावी. याने लहान मुलांची शारीरिक बौद्धिक वाढ चांगली होते, रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राहते, वरचेवर होणारे किरकोळ आजार म्हणजे सर्दी, खोकला व इतर अनेक तक्रारींसाठी वेगवेगळी औषधं घ्यावी लागत नाहीत व किरकोळ तक्रारी आपोआपच कमी होऊन जातात. याबरोबरच सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आईचं दूध. बाळाच्या पोषणासाठी आईचं दूध हे सर्वात आदर्श आहार आहे. स्तनपानाचा उपयोग केवळ बाळालाच नाही तर आईच्या प्रकृतीसाठी सुद्धा क्रमप्राप्त ठरतो. बाळाच्या जन्मानंतर 30 ते 40 मिनिटातच स्तनपान सुरू होणं आवश्यक आहे. पहिल्या 3 दिवसांमध्ये जो स्राव असतो त्याला कोलोस्ट्रम म्हणतात. स्तनपान करताना बाळाचं संपूर्ण शरीर व चेहरा हा आईच्या दिशेने असायला हवा. बाळाला मांडीवर घेऊन हाताने कमरेखालून आधार दिलेला असावा. बाळाचं नाक दबलं जाणार नाही ह्याची काळजी घ्यायला हवी. कोलोस्ट्रम जे आपण पाहिलं ते खूप शक्तिवर्धक, रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारं. या दुधामध्ये खूप ल्युकोसाइट्स आणि इम्युनोग्लोबुलिन्स असतात. यामुळे बाळ वारंवार आजारी पडत नाही आणि भविष्यात होणाऱ्या वेगवेगळ्या आजारांपासून देखील त्याचं संरक्षण होतं, कारण यामध्ये भरपूर मिनरल्स, प्रोटीन्स, फॅट्स, मायक्रोन्युट्रियंट्स आहेत. आईचं दूध हे बाळासाठी पूर्णान्न असतं, तसंच ते पचायलाही सोपं असतं.

0: आईच्या दुधामुळे बाळाला फूड रिलेटेड ॲलर्जीज टाळायला मदत होते. बाळाचं डायजेशन स्ट्रॉंग होते. आईचं दूध हे शरीराच्या तापमानानुसार एनी टाईम अवेलेबल असतं, त्यामुळे ते कधीही बाळाला मिळू शकतं. पहिले 6 महिने आईने फक्त आपले दूधच बाळाला द्यावे. ब्रेस्टमधून मिल्क सिक्रिशनसाठी ऑक्सिरोसिन नावाचं हॉर्मोन मदत करत असतं. यामुळे गर्भाशी सुद्धा कॉन्ट्रॅक्ट व्हायला मदत होते. म्हणूनच आईच्या दुधाला हे पूर्ण अन्न म्हटलंय आणि ते बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी मदत करत असतं. आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.
1: डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पर्यावरण संवर्धनासाठी आपण काय करू शकतो याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती.
1: झाडं लावली की आपलं काम संपलं असं म्हणून झाडं किती लावली जातात हाही वादाचा मुद्दा आहे. त्यातली 90% जगत नाही हे आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर दिसत असत. झाडं लावणे एवढं सोपं काही नाही. त्यांना पाणी घालणं, त्यांची मशागत करणं आणि त्यांना जगवणं हे फार महत्वाचं. दुसरं, निसर्गात मानवानं झाडे लावली नाहीत हे मानवानं कबूल केलं पाहिजे. झाडं, पक्षी, कीटक ह्यांनी लावलेली आहेत. जर मोठी झाडं आपण तोडली तर किती पक्ष्यांची घरटी आपण नुसत केली. म्हणजे आपण रस्त्यावर जाताना बघतो की वडाचं झाड मोठं तोडलं, ते जवळजवळ 5,000 नवीन सॅपलिंग नवीन पाहिजे एवढा ऑक्सिजन निर्माण करत होतं. आता आपण लावलेली हजार झाडं जगणार केव्हा, मोठी केव्हा होणार आणि तेव्हा ती आपल्याला उपयोगाला केव्हा येणार ऑक्सिजन देण्यासाठी. मोठं झाडे राखलीच पाहिजेत सगळीकडची, हे आपण पूर्ण विसरून गेलेलो. रोड वाइंडिंग मध्ये हजारो मोठी झाड तोडली आहेत. पूर्वीचे लोक लावायचे वडाची, त्यासाठी लावायची, तिथे सावली होईल, जाणारा तो प्रवासी बसेल काय तरी त्यालाही सावली मिळेल आणि त्या झाडावर पक्षी येऊन राहतील, घरटी करतील. आणि खरी झाडं निसर्गात सगळीकडे ते लावतात तेवढी आपण लावू शकत नाही. ती साखळी टिकली तर आपण टिकू शकतो. झाडं लावण्याचं दुसरं कसं आहे, डोळ्याला दिसतं लावलेलं झाड. बाकीच्या अनेक गोष्टी अशा आहेत की तुम्हाला गटार साफ करायची आहेत, तलाव साफ करायचा आहे, तर एका दिसण्याजो काय नाही, काढून गेले की पुन्हा पाणी आहे तिथं. तर झाडं लावण्याएवढंच महत्वाचं आहे की पाणथळ जागा परिसरातल्या सगळ्या स्वच्छ केल्या पाहिजेत, टिकवल्या पाहिजेत. एक म्हणजे पाणी आहे ते वापरासाठी वगैरे आलं. दुसरं, जे भूगर्भातलं पाणी आहे ते इथूनच झिरपत असतं. पावसाळ्यात पडलेलं पाणी त्याच्यात साठून राहत असतं आणि भूगर्भात जाणारं पाणी ते जमिनीतून तेवढ्या गेल्यानंतर ते फिल्टर होऊन जातं, स्वच्छ होऊन बाहेर पडतं. आणि शेतीला वगैरे खाली ज्या हे लोकांना वापरतात जे, त्यांना ते पाणी शुद्ध मिळतं. आपण ते दुर्लक्षात, त्या डोंगर उताराची झाडी आपण तोडतो तर तिथले ओढे, नाले, झरे लुप्त होतात हे आपण विसरतो. दुसरा, ती झाडी गेली की जमीन उघडी पडली की वरून ज्यावेळी पाऊस येतो, प्रत्येक पावसाचा थेंब 4,000, 5,000, 10,000 फुटावर नेतो. तो बंदूच्या गोळीसारखा येतो आणि तिथली माती ठिसूळ करतो. बघा, पाण्याची थेंब पडली, पटकन एक लहानसा एक खड्डा पडतो, अशा खड्ड्याने वरची सुपीक जमीन सगळी वाहून जाते. आता जमीन म्हणजे काय, सुपीक म्हणजे, पर्यावरणाचे जे प्रश्न आहेत, म्हणजे आपण नुसतीच हवामध्ये बघायचं नाही. पर्यावरण म्हणजे जमीन ही जिवंत आहे, मृत जमीन असत नाही. जमीन कसदार का होते, त्यात असलेल्या जीवाणूमुळे. आणि ते जीवाणू तिथलं सगळे खाऊन जे याला का म्हणतो आपण कुस्त, पुन्हा ते घटक फॉस्फेट नायट्रेट काय असेल ते देतात. आणि ही सुपीक जमीन आता पश्चिम घाटात जास्तीत जास्त 6 इंच जमीन व्हायला शेकडो वर्ष जावी लागतात. जर झाडं असतील तर, झाडं नसतील तर आता काय होणारच नाही. पालापाचोळा कुजायला पालापाचोळाच नाही, मुळच नाहीत कुठे झाडांची. तर ते मोठ्या पावसात झाडं असले तर ते पाणी तटून राहतं आणि झिरपतं जमिनीत आणि ते खाली 12 महिने ओढ्यांना ते गेल्यानंतर आमचे धबधबे पाऊस संपल्या थांबतात. कारण वरून सगळे ते गाळ तो माती सुपीक एवढ्या 2-400 वर्षाची सुपीक माती घेऊन जातात आणि कुठेतरी गाळ होतो आणि इथली जमीन नापीक होते, उघडी पडते. हे आपल्या संपूर्ण पश्चिम घाटात प्रकर्षाने दिसतं आणि त्यामुळे ती कमी झाली तिथं, तर तिथं हिरवळ कमी झाली. तिथले लोक काही शेतकरी पिकवत असेल ते कमी झालं आणि

0: नंतर तो गाळ झाला, त्यामध्ये तलाव असेल, धरणं असतील, पाणी साठवणं कमी झालं आणि हा सुपिका तळाला जातो ना, पाण्याच्या प्रेशरमध्ये तो घट्ट होतो, कॉम्पॅक्ट होतो आणि तो इंजिनिअर उपयोगी होतो. हे महत्वाचं. दुसरं आपला संदर्भ पर्यावरणात देताना, माणूस ज्या अनावश्यक वस्तू वापरतो आणि ते क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये, हे अतिशय भ्रष्ट असं अनुकरण आहे. आणि सगळं झाले, मग खाण्याचे प्रकार आले, निकृष्ट आहे ते सगळं, पेपर सांगतोय, टीव्ही सांगतोय, तरी आमच्यात अजूनही ते आम्ही उडवायचं, आमचं सकनाने खात नाही. त्यामुळे पर्यावरणाचा आहे तो शारीरिक क्षमता आपली किती आहे ह्यावर सुद्धा तो पर्यावरणाचाच परिणाम आहे. हिंदीत म्हणताना आपण म्हणता जल, जमीन आणि जंगल, हे तीन पूर्वीची अतिशय घट्ट साखळ्या होत्या समाजाला जगवायच्या, त्याच आता आपण विस्कळीत करून टाकलेले.
1: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण पर्यावरण संवर्धनासाठी आपण काय करू शकतो याविषयी डॉक्टर जय सामंते यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 2:15 दुपार समाचार हे बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करू.

त्यांच्या गायनात राग गावती आत्ताचा पण ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती प्रसून चटर्जी यांनी आणि हार्मोनियमची साथ होती अभिषेक काथे यांची.

0: आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकरांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना. हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून प्रारंभ. देशातल्या अपघात प्रवण स्थळांची दुरुस्ती 50,000 कोटी रुपये खर्च करून करण्यात येणार. आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नीलम गोरे, चंद्रकांत पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते. अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत, मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. विधान परिषदेचे सभापती, उपसभापती आणि विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना पक्षांतरबंदी कायदा लागू होत नाही असं राजकीय विश्लेषकांनी सांगितलं. दरम्यान अहिर यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि इतर पदांचा राजीनामा दिल्याचं वृत्त आहे. सचिन अहिर हे प्रकल्पग्रस्त, कामगार अशा समाजातल्या अनेक घटकांसाठी काम करत असतात. त्यांना उपसभापती पदाची जबाबदारी दिल्यामुळे शिवसेनेला आणि सभागृहाला याचा फायदा होईल अशी प्रतिक्रिया विधान परिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोरे यांनी बातमीदारांशी बोलताना दिली. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक उद्या होणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज दाखल केला. या अर्जाची आता छाननी होत असून त्यानंतर आवश्यकता भासल्यास उपसभापती पदासाठी निवडणूक होईल. दरम्यान सदनात आपली संख्या कमी असली तरी लोकशाही प्रक्रियेत भाग घेणं ही विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी असल्यामुळे या निवडणुकीत उतरत असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं. आमदार आदित्य ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली.
1: पहिली प्रतिक्रिया हीच आहे जी आम्ही अनेक दिवस किंवा आता गेले 4 वर्ष आम्ही पाहतोय. जे जवळचे लोक आहेत ज्यांना सगळं काही मिळतं हेच स्वतःच्या स्वार्थासाठी जे निघून जातात हे आम्ही आता पाहत आलो. याच्यात काही नवीन नाही, धक्का बसण्यासारखं काही. तसं पाहिलं तर वरळी असेल, पूर्ण शिवडी वगैरे, हा पूर्ण पट्टा हा बालेकिल्ला होता आणि अजूनही आहे. जी मतं आम्हाला मिळत आलेली आहेत आपण पाहिलं असेल, जे काही आधीपासून आतापर्यंत जो प्रवास आहे हा बालेकिल्ला अजूनही राहिलेला आहे आणि आमचं तिकडचं काम बोलतं. म्हणून कोणी येण्याने कोणी जाण्याने धक्का काही बसत नाही. पण एकच दुर्दैवाचं आहे की ज्यांना आम्ही सगळं काही दिलं ही एक व्यक्ती अशी नाही की आदित्य ठाकरे भेटतच नाही, ते बोलूच नाही शकत. कारण परवा पण आम्ही पुण्यात

0: एकत्र चालू, हे सगळं जरी खरं असलं तरी प्रश्न हाच येतो की अजून काय पाहिजे तुम्हाला, अजून किती ओरबडणार?
1: अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. यात कोणावरही अन्याय होणार नाही असं ते म्हणाले. उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली, मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. जालना जिल्ह्यात अल्पवयीन मुलांकडून गुन्हेगारी कृत्य करवून घेतली जात असल्याच्या संदर्भात संबंधित गुन्ह्यासाठीच्या शिक्षेत वाढ करण्यात येईल आणि अशा प्रकरणांमध्ये गुन्हेगारी टोळ्यांचा हात आढळल्यास त्यांच्यावर मुकोका लावता येईल अशी दुरुस्ती कायद्यात करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. अशा गुन्ह्यांचं मानसशास्त्रीय विश्लेषण करण्याची गरज सुधीर मुनगंटीवार यांनी अधोरेखित केली. त्याचा अभ्यास करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. सन 2023 ते मे 2026 या कालावधीत राज्यात स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून महिलांचं शोषण, लैंगिक छळाच्या एकंदर 4 घटना तर सक्तीच्या धर्मांतराची 1 घटना घडल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. नागपूरमध्ये एका स्वयंसेवी संस्थेच्या संचालकानं तिथं काम करणाऱ्या तरुणीशी अश्लील वर्तन, लैंगिक छळ प्रकरणी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. या प्रकरणातल्या आरोपींनी संस्थेत केलेले काही नियम धर्मस्वातंत्र्यावर घाला घालणारे आहेत, मात्र पीडितेवर किंवा तिच्या कुटुंबियांवर धर्मांतरासाठी दबाव आणल्याचं निष्पन्न झालेलं नाही अशी माहिती त्यांनी दिली. राज्यात अनेक जण परफॉर्मन्स परवाना घेऊन डान्सबार चालवत आहेत, मात्र डान्सबारच्या कायद्यानुसार हे परवाने घ्यावे लागतील अशी दुरुस्ती महाराष्ट्र पोलीस कायद्यात करू अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत बूथस्तरीय अधिकारी म्हणजेच घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर 4 सप्टेंबरपर्यंत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1 लाखाहून अधिक BLO नियुक्त करण्यात आले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्र सरकारनं देशातल्या अपघात प्रवण स्थळं आणि दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या स्थळांची नोंद केली असून 50,000 कोटी रुपये खर्च करून त्यांची दुरुस्ती करण्यात येणार असल्याचं केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. ते नवी दिल्लीत रस्ते सुरक्षा या विषयावरच्या कार्यक्रमात बोलत होते. महामार्गावर दिशादर्शक फलक, लेन मार्किंग, भुयारी मार्ग तयार करण्यासाठी प्रयत्न केले जातील असं ते म्हणाले. चालकांनी वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं, गाडी चालवताना मोबाईल वापरणं टाळावं असं आवाहन गडकरी यांनी केलं. मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. जून महिन्यात 182 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 236 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती, त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे. भात, तेलबिया, भरडधान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशिरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. भात पेरणीत 25%पेक्षा जास्त घट झाली आहे, कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे. दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं आहे. टीईटी पेपरफुटी प्रकरणात ठाणे पोलिसांनी मुख्य आरोपी बिजेंद्र कुमार गुप्ता याची पत्नी सुमन कुमारी हिला बिहारच्या पाटणा शेरपूर येथून अटक केली आहे. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आग्र्यात छापल्या गेल्या तर बिजेंद्र कुमार गुप्ता आणि त्याच्या साथीदारांनी आधी दिल्ली आणि त्यानंतर भिवंडीत त्या आणल्या आणि तिथे त्यांना पकडण्यात आलं. आग्र्यामधून आरोपींना प्रश्नपत्रिका मिळवून देणारे 4 अन्य आरोपी फरार असून ठाणे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान या प्रकरणी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत NSUI या काँग्रेस प्रणित विद्यार्थी संघटनेनं आज विधानभवन परिसरात निदर्शनं केली. निदर्शकांनी दादा भुसे यांना काळे झेंडे दाखवले. पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. गडचिरोलीत पोलीस आणि सीआरपीएफ

0: च्या संयुक्त कारवाईत महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरच्या बालबेडा जंगल परिसरात माओवाद्यांनी लपवून ठेवलेले शस्त्रनिर्मितीचे साहित्य शोधून जागीच नष्ट करण्यात आलं. सुमारे 5 ते 6 टन वजनाचे 1 लेथ मशीन, 150 क्लेमोर आणि बीजीएल पाईप्स, 220 नग, 12 बोअर पाईप्स, 20 रायफल रॉड मेटल पट्ट्या यांचा त्यात समावेश आहे. राज्यात पुढच्या काही दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. गेल्या 24 तासात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची नोंद झाली. बीड, अहिल्यनगर, जळगाव आणि लातूर या जिल्ह्यांना पुढच्या 4 दिवसांसाठी येलो अलर्ट दिला आहे. तसंच 2 आणि 3 जुलै रोजी विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह कोकणात तुरळक ठिकाणी 3 जुलैपर्यंत जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षण तज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकरांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून प्रारंभ. देशातल्या अपघात प्रवण स्थळांची दुरुस्ती 50,000 कोटी रुपये खर्च करून करण्यात येणार. आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. दुपारचे 3:10 झालेत. आता आमचे या सभेचे कार्यक्रम समाप्त होत आहेत. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत. नमस्कार.

नमस्कार, हे आकाशवाणीचं मुंबई केंद्र आहे. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांसाठी RN7 संदेश यंत्रणेवरून संदेश आता प्रसारित करण्यात येत आहेत. आज मंगळवार 30 जून 2026 करता सर्व केंद्रांसाठी एक महत्त्वाचा संदेश आहे. त्यानंतर अस्मिता वाहिनीवरून उद्या बुधवारी 1 जुलै 2026 रोजी प्रसारित होणाऱ्या ठळक कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. सर्वप्रथम सर्व केंद्रांसाठी हा महत्त्वाचा संदेश. उद्या बुधवार दिनांक 1 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र कृषी दिन हा समन्वित कार्यक्रम प्रसारित होणार नाही. केंद्रांनी कृपया आपापले कार्यक्रम प्रसारित करावेत. हा होता संदेश सर्व केंद्रांसाठी. आणि आता उद्याचे ठळक कार्यक्रम. बुधवार 1 जुलै सकाळी 6:45 आणि पुन्हा दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा. विषय आहे लहान मुलांमधील शस्त्रक्रिया भाग पहिला. तज्ज्ञ डॉक्टर भालचंद्र जयकर. सकाळी 6:50 आणि पुन्हा दुपारी 2:10 परिसर. नदी पुनरुज्जीवन आव्हान आणि दिशा. डॉक्टर स्नेहल दोंडे यांची मुलाखत भाग पहिला. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. दुपारी 12 वनिता मंडळ. यात सुरुवातीला संवाद ओव्यांचं सौंदर्य. त्यानंतर HPV लस काळाची गरज याविषयी स्त्री रोगतज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे यांची मुलाखत. आणि त्यानंतर राष्ट्रीय डाक कर्मचारी दिनानिमित्त पोस्टमन अंजली कपूर यांच्याशी बातचीत. वनिता मंडळ कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. दुपारी 1:40 अकोला आणि वाशिम

या दोन्ही जिल्ह्यांचं संयुक्त वार्तापत्र आकाशवाणी नागपूर केंद्रावरून प्रसारित होईल. अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केलं जाईल 1:40. संध्याकाळी 5:30 युववाणी. स्टे ट्यून्ड या सदरात महाराष्ट्र कृषी दिन तसंच महिला कृषी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम युवा महिला आणि शेती समृद्ध कृषी अभियानाची नवी दिशा. लेखन आरती गाढवे. संध्याकाळी 6:30 बलसागर भारत होवो वन महोत्सव सप्ताहानिमित्त पौर्णिमा शिरगावकर यांची मुलाखत. संध्याकाळी 7:15 आजचं विधिमंडळ समालोचन. रात्री 9:15 स्पॉटलाईट. 9:30 चर्चा का विषय आहे. दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येतील. शास्त्रीय संगीत 2:30 सहाना बॅनर्जी सतारवादन राग मेघ. 5:02 नागनाथ आडगावकर गायन राग मेघ मल्हार. 10:00 पंडित हरिप्रसाद चौरसिया बासरीवादन राग बिहाग. 10:30 कमलाकर नाईक गायन राग जय जयवंती. ही होती रूपरेषा 1 जुलै 2026 बुधवार उद्या प्रसारित होणाऱ्या अस्मिता वाहिनीच्या ठळक कार्यक्रमांची. आणि याबरोबरच आजचे मंगळवार 30 जून 2026 RN7 संदेश समाप्त होत आहेत. याच संदेश यंत्रणेवरून उद्या संध्याकाळी 4:35 संदेश प्रसारित केले जातील. धन्यवाद.

0: श्रोते हो नमस्कार। प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। 5 वाजलेत, आजचं सायंकालीन प्रसारण आता सुरू होत आहे। सुरुवातीला काही ठळक घडामोडी।
1: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत, ऐकूयात काही ठळक घडामोडी। विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला। अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत, मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे। महाविकास आघाडीनं जगन्नाथ अभ्यंकर यांना उपसभापतीपदाच्या निवडणुकीत उमेदवारी दिली आहे। विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक उद्या होणार आहे। राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली। याअंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील। त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील। त्यानंतर 4 सप्टेंबरपर्यंत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील। मुंबईत चेंबूर इथं डायमंड गार्डनजवळ आज स्कूल बसवर झाड कोसळून झालेल्या अपघातात 10 विद्यार्थी जखमी झाले आहेत। स्कूल बसमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी तातडीनं बचाव आणि मदत कार्य सुरू करण्यात आलं आहे। राज्यात पुढच्या काही दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे। गेल्या 24 तासात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची नोंद झाली। बीड, अहिल्यानगर, जळगाव आणि लातूर या जिल्ह्यांना पुढच्या 4 दिवसांसाठी येलो अलर्ट दिला आहे। मुंबईसह कोकणात तुरळक ठिकाणी 3 जुलैपर्यंत जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं व्यक्त केला आहे। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
0: आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत रवींद्र सामंत यांचं बासरीवादन, राग पटदीप। मध्यालयगत जपतालामध्ये आहे, द्रुतगत 3 तालात, त्यांना तबला साथ संतोष मिश्रा यांची। रवींद्र सामंत यांचं बासरीवादन, राग पटदीप।

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रवींद्र सामंत यांचं बासरीवादन आपण ऐकलं. राग पटदीप त्यांना तबला साथ संतोष मिश्रा यांनी केली. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. युवक मित्रमैत्रिणींसाठी युववाणी.

मंडळी, आपण कार्यक्रमात नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारत असतो, माहिती जाणून घेत असतो. तसंच आजही आपण गप्पा मारणार आहोत मध्यरात्रीचं आपलं रूप, लेट नाईट थॉट्स, आयडियाज, ड्रीम्स अँड इमोशन्स ह्या विषयावर. मित्रांनो, रात्र ही केवळ दिवसाचा शेवट नसते, अनेकांसाठी ती स्वतःशी संवाद साधण्याची वेळ असते. दिवसभराचा गोंधळ, कामाची धावपळ, अभ्यासाचा ताण, मोबाईलवरचे नोटिफिकेशन्स, लोकांशी होणारा संवाद आणि असंख्य जबाबदाऱ्या, यामध्ये आपण अनेकदा स्वतःपासून दूर जातो. पण जसजशी रात्र गडद होत जाते, घरातील दिवे मंद होतात, शहरातील गोंगाट कमी होतो आणि जग झोपेच्या अधीन होऊ लागतं, तस तसं आपल्या मनाचे दरवाजे उघडू लागतात आणि मग समोर येतं ते आपलं वेगळंच रूप. आणि हेच असतं मध्यरात्रीचं आपलं रूप.

मित्रांनो, आपल्याला अनेकदा असा अनुभव येतो की रात्री झोपण्यापूर्वी अचानक जुन्या आठवणी डोकावतात. एखादा जुना मित्र आठवतो, बालपणीची एखादी घटना डोळ्यासमोर येते, काही अपूर्ण राहिलेल्या गोष्टी मनाला टोचू लागतात, तर कधी भविष्यातील स्वप्न आणि शक्यता मनामध्ये आकार घेऊ लागतात. दिवसा आपण ज्या विचारांकडे दुर्लक्ष करतो ते विचार रात्री मात्र आपलं संपूर्ण लक्ष वेधून घेतात. मानसशास्त्राच्या दृष्टीनं पाहिलं तर यामागे काही महत्वाची कारणं आहेत. दिवसभर आपला मेंदू सतत बाह्य जगाशी संवाद साधत असतो. अभ्यास, नोकरी, सोशल मीडिया, वाहतूक, कुटुंब आणि इतर जबाबदाऱ्या यामुळे मेंदूवर सतत माहितीचा मारा होत असतो. पण रात्री मात्र बाह्य उत्तेजना कमी होते, त्यामुळे मनाला अंतर्मुख होण्यासाठी अधिक जागा मिळते. म्हणूनच याच वेळी अनेक दडपलेल्या भावना, अपूर्ण विचार आणि सुप्त इच्छा पृष्ठभागावर येऊ लागतात आणि रात्री आपण अधिक आत्मपरीक्षण करू लागतो. दिवसभर आपण अनेक भूमिका निभावतो. आपण विद्यार्थी असतो, कर्मचारी असतो, मित्र असतो, मुलगा किंवा मुलगी असतो, पण रात्री या सर्व भूमिका काही काळासाठी बाजूला पडतात आणि आपण फक्त स्वतःसोबत राहतो. अनेक लेखक, कवी, संगीतकार, वैज्ञानिक आणि कलाकार यांनी अनेकदा मान्य केलंय की त्यांना त्यांच्या काही सर्वोत्तम कल्पना ह्या रात्री सुचल्या, कारण रात्रीचं वातावरण हे शांत असतं, बाह्य व्यत्यय कमी असतात, कल्पनाशक्तीला मुक्तपणे भटकण्याची संधी मिळते. म्हणूनच अनेक लेखक मध्यरात्री लिहिणं पसंत करतात, अनेक संगीतकार रात्री चाली तयार करतात आणि अनेक विद्यार्थी रात्री अभ्यास करताना सर्जनशीलतेचा अनुभव घेतात. पण मंडळी, रात्रीचे हे विचार नेहमीच सकारात्मक असतात असं नाही. अनेकदा रात्री चिंता, असुरक्षितता आणि भविष्याबद्दलची भीती अधिक तीव्रतेने जाणवते. दिवसभर व्यस्त राहिल्यानंतर रात्री एकटेपणा जाणवू लागतो. अपूर्ण कामं, नात्यांमधील तणाव, करिअरची चिंता किंवा स्वतःबद्दलच्या शंका मनात घोळू लागतात. मानसशास्त्रज्ञ सांगतात की रात्री उशिरा आपल्या भावनिक प्रतिक्रिया अधिक तीव्र होऊ शकतात, विशेषतः जेव्हा आपण थकलेलो असतो किंवा झोपेची कमतरता असते तेव्हा. पण मध्यरात्रीचं हे विचारांचं वारं आपल्याला अनेकदा मौल्यवान भेटवस्तूही देतं. हे रूप आपल्याला आपल्या खऱ्या भावना समजून घेण्याची संधी देतं. दिवसा आपण अनेकदा स्वतःच्या भावनांकडे दुर्लक्ष करतो, पण रात्री मन आपल्याला थांबवतं आणि सांगतं की काही भावना ह्या ऐकल्या जाण्याची गरज आहे. कधी आपल्याला विश्रांतीची गरज असते तर कधी संवादाची, कधी क्षमाशीलतेची तर कधी नव्यानं सुरुवात करण्याची.

रात्री अचानक सुचलेल्या कल्पना अनेकदा आयुष्य बदलून टाकतात. एखाद्या नवीन व्यवसायाची कल्पना, एखादा सामाजिक उपक्रम, एखादी कविता, एखादं गाणं किंवा स्वतःमध्ये बदल घडवण्याचा निर्णय, या सगळ्याचा जन्म अनेकदा शांत रात्रीत होतो. म्हणूनच अनेक तज्ज्ञ सुचवतात की रात्री मनात आलेले महत्वाचे विचार हे लिहून ठेवावेत, कारण सकाळपर्यंत अनेक कल्पना विस्मृतीत जातात. मंडळी, मध्यरात्रीची वेळ आपल्याला एक गोष्ट शिकवते, आणि ती म्हणजे आपल्या भावना ह्या दाबून ठेवण्यापेक्षा त्यांना समजून घेणं महत्वाचं आहे. दुःख, भीती, संभ्रम किंवा एकटेपणा या भावना मानवी अनुभवाचा नैसर्गिक भाग आहेत. या भावना आल्या तर स्वतःला दोष देऊ नये, त्याऐवजी त्या भावनांमागील कारण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर चांगल्या झोपेचं महत्वही तितकंच मोठं आहे. पुरेशी झोप ही मानसिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असते. 7 ते 8 तासांची नियमित झोप स्मरणशक्ती, भावनिक संतुलन, एकाग्रता आणि शारीरिक आरोग्यासाठी महत्वाची मानली जाते. त्यामुळे मध्यरात्रीचे विचार महत्वाचे असले तरी झोपेची उपेक्षा करणं योग्य नाहीये. त्यामुळे जरी आपण रात्री उशिरापर्यंत विचार करत बसलो, भविष्याबद्दलची स्वप्न पाहत बसलो किंवा स्वतःशी संवाद साधत असलो, तरी हे समजून घेणं गरजेचं आहे की आपण एकटे नाही होत. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असं एक मध्यरात्रीचं रूप असतं. ते रूप अनेकदा आपल्याला आपल्या आतल्या जगाची ओळख करून देतं. कधी कधी हे रूप आपल्याला सांगतं की आपण थकलोय. कधी कधी ते आपल्याला धैर्यही देतं. कधी कधी आपल्याला आपल्या जुन्या स्वप्नांची आठवण करून देतं, तर कधी कधी आपल्याला नवीन मार्ग दाखवतं. त्यामुळे त्या आवाजाला ऐकणं आणि त्याच वेळी वास्तवाशी जोडलं जाणं हे महत्वाचं आहे. कारण मध्यरात्री सुचलेली प्रत्येक भीती ही खरी नसते. मध्यरात्री दिसलेलं प्रत्येक स्वप्न हे अशक्यही नसतं. रात्रीचे विचार हे अनेकदा आपल्या मनाचे आरसे असतात. त्या आरशात स्वतःला पाहण्याचं धैर्य ज्याच्याकडे असतं, तो व्यक्ती स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो. कारण शेवटी मध्यरात्रीचं आपलं रूप हे आपल्यापासून वेगळं नसतं, तर ते रूप म्हणजे आपली एक अधिक प्रामाणिक, अधिक संवेदनशील आणि अधिक स्वप्नाळू बाजू असते. दिवसभराच्या गोंधळात हरवलेला आपला खरा आवाज अनेकदा रात्रीच ऐकू येतो. आणि कदाचित म्हणूनच काही स्वप्न, काही निर्णय, काही कविता आणि काही नवीन सुरुवाती नेहमीच रात्रीच्या शांततेत जन्म घेतात. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

मंडळी, तरुणपणात हा अनुभव अधिक तीव्र असतो, कारण हा काळ स्वतःची ओळख शोधण्याचा असतो. करिअर, नाती, स्वप्न, भविष्य आणि स्वतःचं स्थान याबद्दल अनेक प्रश्न मनात असतात. त्यामुळे अनेकदा आपण रात्री उशिरापर्यंत विचारांच्या गर्दीत अडकतो. पण या विचारांकडे केवळ चिंतेच्या नजरेनं पाहण्याऐवजी त्यांना आत्मशोधाची संधी म्हणून पाहिलं तर त्यातून सकारात्मक बदल घडू शकतो.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे युवाणी एअर मुंबई @gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

आकाशवाणी कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 6 वाजतायत. आता सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांनी गायलेलं हे गीत मंदार भाटे यांचं होतं. शशांक पोवार यांचं संगीत आणि चित्रपट नाथा पुरे. आता कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

0: राजा शिव छत्रपती या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. सुधीर मुघे यांच्या गीताला वसंत देसाई यांचं संगीत होतं आणि गायिका आशा भोसले. याबरोबरच गीतबहार चित्रपट संगीत कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 6:20 होत आहेत. श्रोते हो, 6:30 आपण ऐकणार आहोत ICC विमेन्स T20 विश्वचषक स्पर्धा 2026 अंतर्गत ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट उपांत्य सामन्याचं हिंदी आणि इंग्रजीतून प्रत्यक्ष वर्णन. हे वर्णन आपल्याला रेडिओ सेटवर, DTH वाहिनीवर आणि DRM सेवेवर ऐकता येईल. या कालावधीत अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम केवळ मोबाईल ॲपवरून प्रसारित होतील. थोड्याच वेळात ऐकूया संस्कृत बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून.
1: आकाशवाणी संप्रति वार्ताः श्रूयन्ताम्. प्रवाचिका निधिः झाः.

0: नमस्कार श्रोते हो, नमस्कार. अमृत कलश या कार्यक्रमामध्ये मी रेवा देवरस आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. मंडळी, या धकाधकीच्या जीवनात, या बिझी आणि हेक्टिक शेड्यूलमध्ये आपण दररोज ठरवलं तरी काही काही कामं जी आपली नित्यनियमाची कामं असतात ती पण होत नाही, कारण दररोजचं हेक्टिक लाईफ. पण यामध्येच जर मी असं म्हटलं तुम्हाला की एखादी व्यक्ती सातत्याने आजपर्यंत एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, चारदा नाही, सलग 15 तिरुपती बालाजीला, सांगलीपासून ते तिरुपती बालाजी असं अंतर त्यांनी कापलं आहे आणि तेही सायकलने, तर आपल्याला कदाचित विश्वास बसणार नाही. आणि त्यांचं वय वर्ष आहे फक्त 63. हो श्रोते हो, फक्त 63. तर आज आपण बोलूया अशाच एका हरहुन्नरी आणि उत्साही व्यक्तिमत्वाला, ज्यांचं नाव आहे श्री संजय नरगुंदे सर. सर, आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. नमस्कार.
1: नमस्ते.
0: सर, आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. पण सगळ्यात पहिले, आपण जी एवढी मोठी अचीवमेंट केलेली आहे, एकदा नाही, दोनदा नाही, ते सलग 15 आपण बालाजीला जाऊन आलो आणि तेही सायकलने यावयात, त्याच्यासाठी तुमच्या या उत्साहाला आणि हिमतीला माझा तर पहिले सगळ्यात मोठा सलाम. हा सर, सुरुवात आपण बरंच काही बोलणार आहोत, पण त्याआधी मला तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घ्यायला आवडेल. तर तुमच्या कुटुंबात कोण कोण आहे, तुमचं बालपण कुठे गेलं आणि शिक्षण कुठे झालं, याबद्दल आमच्या श्रोत्यांना काय सांगाल?
1: आमच्या घरामध्ये मी, आमचे थोरले भाऊ, त्यांच्या मुली, असा मी कौटुंबिक आहे. मी अविवाहित आहे.
0: बर.
1: माझं बालपण सराफकटा इथं तानोडे पुस्तक दुकानच्या गल्लीमध्ये झालेलं आहे आणि आरवाडे स्कूलमध्ये माझं प्राथमिक शिक्षण झालेलं आहे.
0: बर. सर, आजकालचे जे आयुष्य आहे आपलं, जे आपण दैनंदिन जगतो आहे, त्याच्यामध्ये सगळेजण फार बिझी आहेत, व्यस्त आहेत. पण ह्या अशामध्येही डायरेक्ट बालाजीला, ते पण इथनं मला वाटतं जवळजवळ सांगलीपासनं ते
1: 800 किलोमीटर
0: पेक्षाही जास्त आहे. सर, याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली किंवा तुम्हाला हे कसं सुचलं की आपण हे अंतर सायकलनी कापावं किंवा सायकलनी तिथपर्यंत पोहोचावं, हे कसं काय सुचलं?
1: आम्ही ज्या वेळेला गाव भागात बावडेकर वाड्यात राहत होतो, मग त्यावेळेला आम्ही असं रात्री जेवणानंतर ग्रुप, आमचा असा मुलांचा तिथला ग्रुप जमला.
0: बर.
1: तर त्यामध्ये सांगली तिरुपती हा विषय निघाला. मग हे सांगली तिरुपती हे अंतर किती आहे, मग कोण 800 म्हणते, कोण 900 म्हणते, 1100 म्हणते, असा तो विषय झाला. मग तिथं आमची एक फैज लागली.
0: बर.
1: की सांगली तिरुपती आणि तिरुपती सांगली असा सायकल प्रवास 15 आत पूर्ण करायचा.
0: अच्छा.
1: तोही कुठल्याही आधाराविना, म्हणजे ट्रकच्या फायकाल धरले बाबा किंवा टेम्पोतनं वगैरे गेले असं कुठलाही नाही, सलग सायकलनं सांगली तिरुपती, तिरुपती सांगली असा पूर्ण प्रवास सायकलनं करायचा
0: 15
1: 15 दिवसात.
0: बर.
1: मग ते मी चॅलेंज स्वीकारलं आणि 13 ते 14 मी पूर्ण केलं ते.
0: अच्छा. आपण सर पहिल्यांदा जेव्हा सायकलने तिरुपती बालाजीला गेलात, तर ते वर्ष आणि महिना कोणता होता, आठवत आपल्याला?
1: 2000 होतं.
0: अच्छा, 2000 गेला.
1: 2000.
0: बरं सर, मग हे जेव्हा आपण ठरवलं की मला हा प्रवास सायकलने करायचा आहे, तर याची प्राथमिक तयारी आपण काय काय केली होती?
1: मग आता मला असा एवढा लांबचा प्रवास सायकलचा माहीत नाही.
0: बरोबर.
1: परंतु मग आता असं 15 जर आपल्याला हे चॅलेंज स्वीकारायचं, पूर्ण करायचं आहे, तर मग असं तुम्हाला विचारा, त्याला विचारा, असं करता करता आमच्या एक मित्र, म्हणजे आम्ही ज्यावेळेला शाळेत असताना लिमे क्लासला गणिताच्या जात होतो, तिथं सुनील रत्न पारखी म्हणून मला तिथं गाठ पडला. त्याचा त्यावेळेला काहीतरी सोलापूरला केमिकलचा बिझनेस होता. मग मी त्याला विचारलं, बाबा सुनील, सोलापुरातनं तिरुपतीला कसं अंतर, म्हणजे रस्ता आहे काय? तर तो म्हटला सोलापूरला येऊ नको म्हटलं. तो मला मधली, म्हणजे साधारणपणे आपण सांगली मिरज असं म्हटलं, सांगली पुणे म्हटलं की त्यामध्ये आष्टा, इस्लामपूर, सातारा अशी जी ढोबळ महत्वाची गावं सांगतो, तसं त्यानं मला ती गावं सांगितली, विजापूर, होसपेट, बल्लारी, आनंदपूर, तिरुपती. मग ह्या मार्गानं आम्ही निघालो.
0: बर. अच्छा सर, पण तुम्ही त्याच्यासाठी मग प्राथमिक तयारी, म्हणजे तुम्ही कोणकोणतं सामान तुमच्यासोबत नेलं होतं? कारण आता फक्त सायकलनीच जायचं, म्हणजे खाण्यापिण्याचं सामान आलं किंवा प्राथमिक उपचार चालं, तर ही तयारी मग आपण कशी केलीत?
1: मग आमचे जे डॉक्टर्स आहेत नगरपालिकेतले,
0: बर,
1: त्यांना तेही असे हौशी आहेत प्रवासाच्या बाबतीत. मग मी त्यांना सांगितलं, बाबा असं मी सायकलनं तिरुपतीला जाणार आहे, त्यांनाही आश्चर्य वाटला, आनंद.

0: झालं. मग त्यांनी त्यांच्या अनुभवानं मला थंडीवर दिवाळीनंतर आम्ही जातो, वातावरण थंड असतं,
1: बरोबर,
0: तर त्या उद्देश त्या वातावरणाशी संलग्न जे आपल्याला औषधे आहेत ते त्यांनी मला पुरवली.
1: बरं सर, पहिल्यांदा आपण जेव्हा गेला तेव्हा आपल्याला किती दिवस लागले आणि पहिला जो प्रवास होता अगदी नवीन नवीन प्रवास होता तुमचा तो अगदी, तर त्याच्यातले अनुभव काय सांगता येईल?
0: माझा जो पहिला आयुष्यातला जो प्रवास तिरुपतीचा जो प्रवास सुरू झाला तर मग त्या सुनील रत्नपारखीनं सांगितल्याप्रमाणे मी निघालो.
1: बर,
0: तर माझा पहिला त्या टप्पा झाला माझा जतला. जतला बस स्टँडवर तिथं रात्र काढली, तिथनं मग पुढं होसपेट, बल्लारी, विजापूर, होसपेट असं पुढची गावं विचारत निघालो. मग असा माझा तो प्रवास सुरू झाला.
1: सर मग आता त्यावेळेला तर म्हणजे विचारत विचारतच तुमचा हा प्रवास सुरू झालेला असेल, तर त्या दरम्यान मग तुम्हाला लोकांचे काय काय अनुभव आले त्या प्रवासा दरम्यान?
0: मग मी पुढचा आता विजापूरचा रस्ता एकाला विचारलं,
1: बरं
0: इकडनं मग कुणीकडे चाललाय मामा, म्हटलं तिरुपतीला सायकलनं निघाले. अरे वा, त्यांना कौतुक वाटलं भयंकर. मग पुढचं गाव त्यांनी मला सांगून ठेवलं. मग त्या गावाला गेलं की त्या तिथला मनुष्य सांगतो त्याच्या पुढचं गाव.
1: बरं,
0: मग असं मी टप्प्याटप्प्यानं निघालो.
1: म्हणजे विचारत विचारत. सर मग खाण्याचे तुम्ही कोणकोणते पदार्थ तुमच्या सोबत घेतले ते, किंवा मग जेवणाचं किंवा ब्रेकफास्टचं, मग हे कसं काय मॅनेज केलं तुम्ही?
0: आता मी पूर्णपणे शाकाहारी आहे.
1: बर,
0: तर पहिल्या दिवसाचं आपलं बरोबर असतं, दुसऱ्या दिवसापासून हॉटेल धाबा काय मिळेल ते शाकाहारी जेवण.
1: अच्छा, म्हणजे रस्त्यात जे पडेल ते. अच्छा,
0: आणि आता असं झालंय की इतक्या वेळ गेल्यामुळं लोकांनाही माहिती झालेलं आहे, आणि समजा आम्ही एक वर्ष नाही गेलो तर ते आता आम्हाला पुन्हा जेवायला जातो त्यावेळेला ते आम्हाला विचारतात की मागच्या वर्षी तुम्ही आला नाही, एवढं त्या लोकांना आता आमची सवय झाली.
1: अच्छा,
0: की आता हे आता पाच सहा मंडळी येणार सायकलनं.
1: अच्छा, मग तुम्ही एकटेच जाता सर की तुमच्या ग्रुपमध्ये बाकीचे पण मेंबर्स आहेत?
0: सुरुवातीला माझी पहिली तीन चार वर्ष मी एकटाच होतो.
1: बर,
0: मग जसं मी पेपरला जाहिरात द्यायला लागलो तसं लोकांचा कल वाढायला लागला, कारण पेपरमध्ये जाहिरात देण्यामाग माझा उद्देश असा होता की ज्यांना ज्यांना सायकलिंगची आवड आहे आणि हा प्रवास करायचा पण त्यांना रस्ता माहित नाही, तर माझा तो गायडन्स त्यांना तो उपयोगी होतो.
1: अच्छा सर, जसं तुम्ही पहिल्यांदा ठरवलं की मी सांगली ते तिरुपती बालाजी ह्या सायकलने प्रवास करणार हे ठरलं, पण हे सगळं करताना एक शारीरिक क्षमता फार आवश्यक आहे, म्हणजे तुम्ही शरीराने सुदृढ असणं फार आवश्यक आहे, तर ते जेव्हा तुम्ही ठरवलं तर त्याच्या आधी काही पूर्वतयारी केली?
0: माझं फक्त सायकल, माझं फिनेलचा व्यवसाय, हॉस्पिटल वगैरे जे लागतं, आणि आता नवीन दोन वर्ष झाली फरसाणा व्यवसाय, मग त्यानं मला सतत सायकलिंग असतेच, त्यामुळे मी स्वतंत्रपणे असं काय त्याचं प्रॅक्टिस केलेली नाही.
1: अच्छा,
0: रोजच्या रोज माझं 15-20 किलोमीटर होतच असल्यामुळं.
1: अच्छा,
0: त्यामुळे मला नवीन असं काय त्याची तयारी करायला लागली,
1: म्हणजे ही वर्षानुवर्षाची प्रॅक्टिस तुम्हाला कामात आली
0: रोजचीच.
1: बरं सर, पण जसं तुम्ही पहिल्यांदा ठरवलं की मी बालाजीला जाणार सायकलने, तर घरच्यांची प्रतिक्रिया काय होती, त्यांचं काय म्हणणं होतं याच्यावर?
0: आता तसा विचार केला तर आमच्या घरातले सगळेच खेळाडू आहेत.
1: अच्छा,
0: म्हणजे वडिलांनाही सायकलिंगची आवड होती, त्यांच्या जवानी त्या पूर्वी दरवर्षी 1-800 किलोमीटरचा त्यांच्या ग्रुपमधनं तो सायकल प्रवास व्हायचा.
1: बर,
0: मग भावाचंही तसंच, तो क्रिकेटमध्ये त्याला इंटरेस्ट होता पण सायकलिंगही तो करायचा, त्यामुळे खेळाडू आम्ही हे सगळं असल्यामुळं तसं आम्हाला कोणाचं हे अडचण आली नाही.
1: बर,
0: किंवा कोण नको म्हटलं नाही, जाऊन ये म्हटले.
1: सर खरं पाहिलं तर आता मी फोनवर जेव्हा चेक केलं तेव्हा सांगली ते तिरुपती बालाजी जवळपास 912 किलोमीटर अंतर दिसत आहे, पण तुम्ही ठीक आहे एकदा एक उत्साह किंवा एक चॅलेंज म्हणून ते स्वीकारलं आणि सक्सेसफुली ते पार पडलं, पण त्याच्यानंतर तुम्ही सलग 14 म्हणजे आतापर्यंत 15 तर जाऊन आलात, तर याच्यामागची तुमची भूमिका काय किंवा प्रेरणा काय?
0: आता तसं जर बघितलं तर सायकल व चालवा सायकल शरीर म्हणजे
1: सुदृढ
0: करा हा त्यातला मोठा प्रश्न, पर्यावरण त्यामुळं पोल्युशन फ्री सायकल वाहन हे असं पोल्युशन फ्री, तर मग त्यावर तुमचे शारीरिक दृष्ट्या सुद्धा तुम्ही तंदुरुस्त राहू शकता.
1: बरोबर,
0: हा सायकलच्या पाठीमागचा त्यातला उद्देश, आणि मला मुळात सायकलिंगची पहिल्यापासून आवड आहे.
1: बर,
0: पूर्वी इथं सायकल रेस होत होत्या, मग त्यावेळेला मी 75 किलोमीटर 85 किलोमीटर ह्या नंबरात नाही आलो पण मी पूर्ण केल्या.
1: अच्छा,
0: 110 किलोमीटरची शेवटची जी होती ती माझी दमणूक झाल्यामुळे मी मधनं ती सोडून दिली.
1: बरं, ही कधीची गोष्ट आहे सर?
0: ही साधारणपणे 82 80 82 च्या दरम्यानची.
1: बरं, म्हणजे पहिल्यापासून तुम्हाला सायकलिंगची सवय आहे. सर आता इतक्यात सलग 15 आपण सांगली ते बालाजी हे अंतर सायकलनी कापलेलं आहे, पार पडलेलं आहे, त्याच्यामध्ये शेकडो

0: लोक तुम्हाला नवीन नवीन भेटले असतील, म्हणजे नुसतं आपल्याच राज्यातले नाही तर दुसऱ्या राज्यातले पण, तर ह्या दरम्यान काही प्रसंग आठवतो का एखादा अविस्मरणीय?
1: आता तसं आनंदपूर म्हणून जे लागतं तर त्याच्या अलीकडे एक 15-20 किलोमीटर माझ्या सायकलचं पॅन्डल मोडलं. मग तिथल्या खेड्यातलं असं ते होतं, मग त्यांना म्हटलं बाबा जर सायकलचं काम इथं करणारं कोण आहे का, मग त्या एका ग्रहस्थानी मला जुजबी काम करून दिलं तात्पुरतं. मग ते काय म्हटलंय की बाबा 15-20 किलोमीटर पर्यंत तुम्हाला आनंदपूर पर्यंत जाण्यासाठी मी तुम्हाला करून देतो,
0: म्हणजे जुजबी करून दिलं.
1: हा जुजबी तात्पुरतं. आणि तुम्ही आनंदपूर मध्ये गेलात की तिथे सायकलवाले ते मोठे सिटी आहे, म्हणजे आंध्र प्रदेश मधला 2 नंबरचा जिल्हा येतो आनंदपूर, तर तिथं तुम्हाला तुम्हाला सायकल व्यवस्थित ते करून देतील.
0: अच्छा.
1: मग ते मी 15-20 किलोमीटरचं जे होतं ते अंतर व्यवस्थित सांभाळून केलं आणि मग आनंदपूर मध्ये गेल्यावर पॅन्डलचं पूर्ण काम करून दिलं.
0: अच्छा. हा मला इथे हेच विचारायचं होतं सर की जसं आता सायकलनी आपण जात आहे तर थोडंबहुत काही एखादा पार्ट बिघडला किंवा सायकल पंक्चर झाली, हे म्हणजे काही ना काही प्रॉब्लेम्स येतच राहतात, तर याच्यासाठी काही तुम्ही जुजबी तुमच्याजवळ काही यंत्र किंवा काही सामग्री ठेवली होती का?
1: तर आता असं आहे, पूर्वीच्या आणि आताच्या रस्त्यामध्ये काय भरपूर फरक पडलेला आहे.
0: बरोबर.
1: आता जे रस्ते एवढे सुरेख झालेत की गेल्या वर्षी मी 4 फेब्रुवारीला जाळ्याला गेलो होतो, तर त्यावेळेला जो रस्ता मी एकूण बघितला तर मला खरोखर असं वाटलं इतक्या रस्त्याचं काम सुरेख झालेलं आहे. पूर्वी तर कसं होत होतं, खास खळगे डबरे असायचे, त्यामुळं सायकल पंक्चर व्हायचे प्रॉब्लेम्स असायचे. व आता रस्त्याच्या वयानं अतिशय सुरेख झाले, म्हणजे स्टॉप आउट ऑफ तुम्ही जाऊ शकता. फक्त तुमच्याच काय चहा पाण्याला वगैरे तुम्ही कडेल थांबणार असाल तर, बाकी काही रस्त्यावर प्रॉब्लेम नाही.
0: सर मला इथे विचारायचं आहे, जसं पहिल्यांदा आपण गेलात आणि आता ही समजा आपण एक्झाम्पल घेतलं की ही 15वी जी फेरी होती तुमची, पहिल्यांदा जेव्हा गेलात तेव्हा एका दिवसात आपण किती अंतर कापायचं आणि आता त्याच्यामध्ये फरक पडला आहे का?
1: हो आता फरक पडतो.
0: अच्छा.
1: आता नाही म्हटलं तरी आता आणि सुरुवात जे जवळजवळ 25 वर्षाचा फरक पडतो. शारीरिक दृष्ट्या सुद्धा थोडं होतच. मी पहिल्या दिवशी 90 किलोमीटर मारला पहिल्या दिवशी पहिल्या खेपेला.
0: बरं.
1: पहिल्या दिवशी 90 किलोमीटर,
0: बापरे.
1: दुसऱ्या दिवशी 140 किलोमीटर, तिसऱ्या दिवशी 147 किलोमीटर, असं माझं अंतर वाढत चाललं.
0: म्हणजे एका दिवसात 146 किलोमीटर?
1: एका दिवसात 146 आणि 147.
0: बापरे. नवलंय पण, म्हणजे वयाच्या इतक्या वर्षामध्ये आपण आता पोहोचलात आणि 150-150 किलोमीटर आणि एका दिवसात सायकलिंग म्हणजे जोक नाहीये.
1: बरं. तसा प्रवास विजाळ्याला परत आलो, विजापूर मध्ये आलो परत.
0: बरं.
1: आणि विजापूर मधनं हॉटेलमध्ये जरा नाश्ता चहा पाणी करत लागलो आणि तिथं मी अंगावरचा स्वेटर तिथं बाकड्यावर ठेवला होता.
0: बरं.
1: आणि 2-3 किलोमीटरवर पुढे आलो आणि मग माझ्या लक्षात झालं की बाबा आपला स्वेटर तिथं विसरलो. मग मी पुन्हा त्या हॉटेलमध्ये गेलो तर त्या लोकांना ते समजलं की हे सायकलवाल्यांचा हा स्वेटर आहे. मग त्यांनी तो बाजूला ठेवला होता. परंतु मग त्यावेळेच्या ह्याच्यात सांगली ते विजापूर ते सांगली तिथनं साधारणपणे मी 7-7:30 निघालो.
0: बर.
1: ते इथं सांगलीमध्ये मी 12:30 मिशन कॉर्नरला होतो, मिशन हॉस्पिटल कॉर्नरला. एका दिवसातलं ते माझं हायएस्ट 150 किलोमीटरचं.
0: अच्छा. सर जसं आता महाराष्ट्रातनं आपण व्हाया आंध्र प्रदेश म्हणजे जाता,
1: कर्नाटक
0: आंध्र प्रदेश, तर कर्नाटकमध्ये कन्नड आणि आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू भाषा बोलली जाते, तर मग कधी भाषेचं तुम्हाला काही अडचण आली का?
1: नाही. आता तसं जर विचार केला तर असं आपण एकमेकाशी जे मराठी बोलतो तसं तिथं काही जण माझ्याशी मराठी बोलत होते. मग मी मलाही कौतुक वाटलं म्हणजे की बाबा तुम्हाला असं कसं काय मराठी येतं, तर त्यांनी मला सांगितलं की आम्ही तुमच्या इकडं ऊस तोडीला म्हणा द्राक्ष तोडीला म्हणा आम्ही तिकडे कामाला येतो म्हटले.
0: अच्छा. बरोबर.
1: मग त्यांनी मला आपल्या इकडची तासगाव मिरज कसबेटीग्रज तुंग अशी ठराविक त्यांनी नावं सांगितली. ते सांगितलेत म्हटल्यावर हे इकडे येऊन गेलेले आहेत, त्याशिवाय काय नवीन माणसाला काय समजणार नाही.
0: अच्छा.
1: मग ते म्हणलं आम्हाला त्या मराठी भाषेचा आम्हाला माहिती आहे म्हटले.
0: अच्छा.
1: त्यामुळे मराठीत तसं काहीच कुठं अडचण, इवन आंध्र सुद्धा मध्ये नाही.
0: अच्छा. सर आजपर्यंत आपण 15 फेऱ्या सांगली ते तिरुपती बालाजी केलेल्या आहेत अगदी सक्सेसफुली, आता याच्यानंतरचा आपला नेक्स्ट टप्पा काय आहे की आता बालाजी झालं बा आता नेक्स्ट काय आहे तुमचं ध्येय?
1: आता ह्या महिनाखेर किंवा मेच्या 1-2 तारखेला पुन्हा माझा तो 16वा प्रयत्न आहे सांगली तिरुपती सायकल प्रवास.
0: बर.
1: आणि तो झाला की मग अयोध्या माझ्या डोक्यात आहे.
0: अच्छा.
1: अयोध्या प्रयागराज काशी.
0: अच्छा.
1: असा उपक्रम आहे तो पूर्वीच होता पण त्या पेपरमध्ये जी मी बातमी वाचली की अजून तिथं बांधकाम चाललेलं आहे.
0: बर.
1: म्हणून तो मी तात्पुरता

0: प्रस्ताव थांबवला
1: बरं
0: आणि मग तिरुपतीला घेऊन आलो.
1: बरं. अच्छा सर, आपण पहिल्यांदा जेव्हा तिरुपती बालाजीला गेलात आणि त्याच्यानंतर सलग 14 म्हणजे आजपर्यंत 15, तर तुमचा मार्ग तो ठरलेलाच आहे त्यांनी जाता की आपण एखाद वेळेला दुसरा मार्ग पण शोधता
0: त्याच्यासाठी? तोच मार्ग,
1: त्याच मार्गाने
0: तो मार्ग.
1: अच्छा, म्हणजे आता तुम्हाला अगदी तोंडपाठ झालेला असेल.
0: तुम्हाला जरी जायचं झालं
1: हा
0: तर मी तुम्हाला मॅप देतो, त्याप्रमाणे तुम्ही कुठं वस्ती करा किंवा कुठं काय बघण्यासारखी ठिकाणं आहेत, प्रेक्षणीय स्थळ, तेही मी तुम्हाला सांगू शकतो.
1: अच्छा सर, पहिल्यांदा तुम्हाला 15 दिवस लागले ते येऊन जाऊन, मग आता 15

0: त्याप्रमाणे तुम्ही कुठं वस्ती करा किंवा कुठं काय बघण्यासारखी ठिकाणं आहेत, प्रेक्षणीय स्थळ, तेही मी तुम्हाला सांगू शकतो.
1: अच्छा सर, पहिल्यांदा तुम्हाला 15 दिवस लागले होते येऊन जाऊन, मग आता 15वी जी फेरी केली तुम्ही, तर तेव्हा दिवस कमी लागले की जास्त लागले?
0: सारमणी तेवढेच होतात.
1: अच्छा बर.
0: तर ह्या संदर्भात माझी एक तरुण मुलांना अशी प्रार्थना किंवा मी त्यांना मागणी करतो की त्यांनी तुम्ही मोटरसायकल हे वाहन चालवण्यापेक्षा सायकल सायकल चालवा आणि शारीरिकदृष्ट्या तुम्ही सक्षम राहा.
1: बर सर, आज आपण इथे आलात आणि आमच्या तरुण वर्गांना आणि आमच्या सगळ्या श्रोत्या मंडळींना आपले अनुभव सांगितले आणि तुमच्या येणाऱ्या सगळ्या प्रोजेक्टसाठी जे तुम्ही आता सांगितलं आहे की मला अयोध्या प्रयागराज पण सायकलनीच करायचं आहे, ते अंतर कापायचं आहे, त्या सगळ्यांसाठी आमच्या सगळ्यांकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज आपण इथे आलात त्याच्यासाठी आकाशवाणीच्या सांगली परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.

0: मधुरा दातार संगीता चितळे पौलमी पेठे आणि अमृता काळे यांनी गायलेलं हे गीत होतं प्राजक्ता पटवर्धन यांचं, संगीत अभिजित राणे.
1: स्पर्श त्याचा तुझ्या देहास चिंब चिंब करीत होता, सुसाट वैरी वाराही त्यालाच साथ देत होता. शहारलेल्या अंगाला तू मोठी दडवलं होतस, शरीराला तूच तुझ्या आलिंगन दिलं होतस. बघून तुझी ती मोहक काया तोही मंत्रमुक्त झाला, आणि मनात नसतानाही पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा बरसत राहिला.

0: साधना सरगम यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. सुनीता मुलकलवार यांच्या या गीताला संगीत होतं उदय अभिजित यांचं. यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई केंद्र, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.ECI.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षण तज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातींच्या उपवर्ग

वर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला प्रारंभ. आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नीलम गोरे, चंद्रकांत पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते. अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत, मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक उद्या होणार आहे, त्यासाठी महाविकास आघाडीकडून शिक्षण तज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज दाखल केला. या अर्जांची आता छाननी होत असून त्यानंतर आवश्यकता भासली तर निवडणूक होईल. दरम्यान सदनात आपली संख्या कमी असली तरी लोकशाही प्रक्रियेत भाग घेणं ही विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी असल्यामुळे या निवडणुकीत उतरत असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणारी भरती प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम होण्यासाठी सीबीटी अर्थात संगणक आधारित परीक्षा पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याची माहिती सामान्य प्रशासन विभाग मंत्री आशिष शेलार यांनी दिली. ऑफलाईन परीक्षा घेण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांवर अवलंबून राहावं लागतं. केंद्र सरकार, विविध राज्य बँका आणि इतर संस्थांच्या स्पर्धा परीक्षा याच काळात होत असल्यानं परीक्षा केंद्र उपलब्ध नसतात, त्यामुळे सीबीटी पद्धत अधिक उपयुक्त आहे असं शेलार म्हणाले. विधान परिषदेतले आमदार सचिन अहिर यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला. विधान परिषद उपसभापती पदासाठी आज अर्ज भरण्यापूर्वी अहिर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. अहिर हे धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आलेले असून ते शिवसेनेचेच आमदार आहेत असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ते आज दुपारी मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिवसेनेत आल्यानंतर अहिर यांच्या प्रवेशानं शिवसेनेची ताकद आणखी वाढेल असं ते म्हणाले. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. यात कोणावरही अन्याय होणार नाही असं ते म्हणाले. उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली, मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात सुधारणा विधेयक विधानसभेत सादर झालं. विकास करार रद्द, निरस्त किंवा समाप्त झाला तर मुद्रांक शुल्काचा परतावा किंवा सवलत दिली जाणार नाही अशी तरतूद या विधेयकात आहे. राज्य सरकारनं पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706,40,00,000 रुपयांच्या सर्व पुरवणी मागण्या विधानसभेनं आज मंजूर केल्या. या मागण्यांवरची चर्चा काल सभागृहात सुरू झाली होती, ती आज पुढे नेण्यात आली. या चर्चेला मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि माधुरी मिसाळ यांनी उत्तर दिलं. त्यानंतर सर्व विभागांच्या पुरवणी मागण्या आवाजी मतदानानं मंजूर झाल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर 4 सप्टेंबरपर्यंत प्रारूप

यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1 लाखाहून अधिक बीएलओ नियुक्त केले आहेत. मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. जून महिन्यात 182 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 236 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे. भात, तेलबिया, भरड धान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशिरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. भात पेरणीत 25% जास्त घट झाली आहे. कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे. दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. राज्यात पुढच्या काही दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. गेल्या 24 तासात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची नोंद झाली. बीड, अहिल्यानगर, जळगाव आणि लातूर या जिल्ह्यांना पुढच्या 4 दिवसांसाठी येलो अलर्ट दिला आहे. तसंच 2 आणि 3 जुलै रोजी विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह कोकणात तुरळक ठिकाणी 3 जुलैपर्यंत जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. कुडाळ तालुक्यात वालावल इथं दरड कोसळून मोठा दगड पायथ्याशी असलेल्या घराला धडकल्यामुळे घराचं नुकसान झालं. रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये सरासरी 106 मिलीमीटर पाऊस पडला. रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक 144 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रत्नागिरीत आज संपूर्ण दिवसभर पावसाचा जोर कायम आहे. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात आज मुंबईत मोर्चा निघाला. यात राज्यभरातून 1000 जण सहभागी झाले. या मोर्चाला मेट्रो सिनेमापासून सुरुवात झाली आणि आझाद मैदानावर या मोर्चाचं सभेत रूपांतर झालं. यात रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री राजकुमार बडोले, बबनराव घोलप, जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई सहभागी झाले होते. सलग 9व्या तिमाहीसाठी सरकारनं विविध लघु बचत योजनांचे व्याजदर जैसे थे ठेवले आहेत. उद्या ते 30 सप्टेंबर 2026 पर्यंत ही तिमाही आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयानं आज ही माहिती दिली. सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 8.2% आहे, तर चालू तिमाहीत 3 वर्षांच्या मुदत ठेवींवरचा व्याजदर 7.1% कायम आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706.40 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला प्रारंभ. आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: मतदारांना SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15 वाजता.

0: आमचं यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई. आता ऐकूया आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. याचे लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
1: बालकांना फूस लावून गुन्हा करवून घेतल्यास सूत्रधारांना मोक्का लावणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. व्यापक चर्चेनंतर अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबतचा निर्णय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चर्चेच्या मागणीसाठी विरोधकांचा सभात्याग. बिष्णोई टोळीसह भाडुत्री गुंडांचा बंदोबस्त करणार,

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. अल्पवयीन बालकांना फूस लावून पैशांचे आमिष दाखवून किंवा त्यांच्या हातात शस्त्र देऊन गुन्हा करवून घेतल्यास मूळ सूत्रधार घटनास्थळी हजर नसला तरी त्यानंच तो गुन्हा केला आहे असं समजून त्याच्यावर कारवाई केली जाईल. अशा प्रकरणांमध्ये टोळीसदृश बाबी आढळल्यास संबंधितांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मकोका अंतर्गत कारवाई करण्याची तरतूद कायद्यात केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. यासोबतच राज्यात वाढत्या बाल गुन्हेगारीच्या शास्त्रशुद्ध अभ्यासासाठी एक उच्चस्तरीय समिती नेमण्याची घोषणाही त्यांनी केली. शिवसेनेचे खासदार अर्जुन खोतकर यांनी जालना जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांचा संदर्भ देत अल्पवयीन मुलांच्या वाढत्या वापराचा मुद्दा तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला होता. या चर्चेत भाजप सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनीही उपप्रश्न विचारत चिंता व्यक्त केली. तसंच गुन्हेगारीसाठी अल्पवयीन बालकांचा वापर करणाऱ्यांच्या शिक्षेत वाढ करून कठोर शिक्षेची तरतूद करण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय केला जाणार आहे. या संदर्भातील कायदा लादायचा नाही, सर्वांना विश्वासात घेऊन सहमतीनंच व्यापक चर्चेअंतीच यासंदर्भातील अंतिम निर्णय केला जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात स्पष्ट केलं. प्रश्नोत्तराच्या तासानंतर काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा मांडला. उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर आज मुंबईत मोठा मोर्चा निघाला असून लाखो समाज बांधवांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर बदर समितीचा अहवाल सार्वजनिक केल्याशिवाय आणि सर्व संबंधित घटकांशी व्यापक चर्चा केल्याशिवाय कोणतेही विधेयक आणू नये अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. यावर अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत कोणताही कायदा सरकारनं आणलेला नसल्याचं स्पष्ट करतानाच सर्वोच्च न्यायालयानं अनुसूचित जातींमध्ये मागे राहिलेल्या घटकांबाबत निर्देश दिले होते त्यानुसार कर्नाटक आणि तेलंगणासारख्या काँग्रेसशासित राज्यांनी उपवर्गीकरण करून कायदाही बनवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं. मात्र राज्य सरकारला यासंदर्भातील कोणताही कायदा लादायचा नाही, कोणत्याही समाज घटकावर अन्याय करण्याचा सरकारचा मानस नाही, मागे राहिलेल्या समाज घटकांना पुढे आणण्यासाठी उचित उपाययोजना करायच्या आहेत, त्यामुळे व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय केला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. उपवर्गीकरणासाठी राज्य सरकारनं नेमलेल्या बदर समितीचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत आल्यानंतर त्यावर सूचना आणि हरकती मागवण्याची गरज भासली, त्यामुळे राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. सूचना हरकती मागवण्याची प्रक्रिया सुरू असून त्यावर सुनावणी होईल, त्यानंतर निर्णय होईल, यात कोणावरही अन्याय होणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. मुख्यमंत्र्यांच्या या माहितीनंतर अध्यक्षांनी लक्षवेधी पुकारल्या. मात्र हा विषय अतिशय महत्वाचा असून त्यावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. यावरून सभागृहात गदारोळ झाला. विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. परदेशात बसून व्हीपीएन तंत्रज्ञानाचा वापर करत आणि मास्किंगद्वारे मुंबई पुण्यातील धनिकांना धमकावणाऱ्या बिश्नोई आणि रोहित गोधरा टोळीचे समूळ उच्चाटन करण्यात येईल. या टोळ्या स्वतः मैदानात न उतरता उत्तर प्रदेश आणि बिहारमधून 1-2 लाख रुपयांचे भाडोत्री गुंड आणून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे लोक काही फार शूरवीर नाहीत. नागरिक उद्योजकांनी घाबरण्याचं कारण नाही. धमक्या देणारे मूळ आका परदेशात असले तरी त्यांचं नेटवर्क मोडून काढण्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीनं पावलं उचलली जात असून या भाडोत्री गुंडांवर मकोका लावून त्यांचा पूर्णपणे बंदोबस्त केला जाईल अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी बिश्नोई टोळी आणि शुभम लोणकर यांच्या वाढत्या कारवायांवरून कायमचा बंदोबस्त करण्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. डान्स बारकडून परफॉर्मन्स लायसन्सचा गैरवापर होऊ नये यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमात आवश्यक सुधारणा करण्यात येतील असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात दिलं. यंदाच्याच अधिवेशनात ही दुरुस्ती आणणार असल्याचं त्यांनी सांगितलं. देशाची आर्थिक राजधानी समजल्या जाणाऱ्या मुंबईत जर 8 ते 10 तास वीज पुरवठा खंडित होत असेल तर मुंबईच्या प्रतिष्ठेसाठी ही बाब खेदजनक असल्याचं सांगत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज नाराजी व्यक्त केली. मुंबईतील वीज पुरवठा करणाऱ्या वाहिनींचे जाळे सुधारण्यासाठी बेस्ट प्रशासनानं कार्यवाही का केली नाही असा प्रश्न करत विधानसभा अध्यक्षांनी बेस्ट प्रशासनाच्या

0: कारभारावर नापसंती व्यक्त केली. तसंच याप्रश्नी ऊर्जा नगरविकास विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची विशेष बैठक बुधवारी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात आयोजित केली जाईल. बेस्टचे व्यवस्थापकीय संचालक, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि शासनाच्या प्रतिनिधींनी या बैठकीला हजर राहावं अशा सक्त सूचनाही विधानसभा अध्यक्षांनी दिल्या आहेत. मुंबईतील वीज खंडित होण्याच्या वारंवार घटनांबाबत सदस्य कॅप्टन सेल्वन, अमीन पटेल यांनी लक्षवेधी मांडली होती. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत एक मानक कार्यपद्धती तयार करण्याचा सरकारचा विचार असून त्यासाठी AI तज्ज्ञांची समिती स्थापन केली जाईल अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सभागृहात लक्षवेधी सूचनेवरील चर्चेच्या उत्तरात दिली. या समितीचा अहवाल 4 ते 6 महिन्यात घेऊन केंद्र सरकारकडे पाठवला जाईल आणि केंद्राच्या धोरणात त्याचा समावेश व्हावा अशी विनंती केली जाईल असंही कदम यांनी सांगितलं.
1: आताच आपण विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते गौरीशंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे.
0: दीनदयाळ अंत्योदय योजनेच्या निधीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार मंत्री उदय सामंत यांची माहिती. नागपुरातील दूषित पाणी प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्यात येणार मंत्री उदय सामंत यांची घोषणा. नाशिक कुंभमेळ्याच्या विकास कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही मंत्री उदय सामंत यांची ग्वाही. पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचे लाभ आणि फायदे याबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन या कर्मचाऱ्यांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल सामान्य प्रशासन मंत्री आशिष शेलार यांची ग्वाही. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची क्षणचित्रे. राज्यातील सर्व नगरपालिकांमध्ये सन 2013 सुरू करण्यात आलेली दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान सप्टेंबर 2024 रोजी बंद करण्यात आली असून योजनेअंतर्गत काम करणाऱ्या शेकडो स्वयंसेवी संस्थांची देयके अद्याप प्रलंबित आहेत. हे अभियान राबवण्यासाठी केंद्राचा 60% आणि समरूप राज्य हिस्सा 40% याप्रमाणे निधीची तरतूद होती. हे अभियान सप्टेंबर 2024 बंद करण्यात आलं. सध्या या योजनेचे 78.87 कोटी रुपयांचा निधी केंद्राकडून येणं शिल्लक आहे. हा निधी मिळावा यासाठी पुन्हा पाठपुरावा करण्यात येईल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. सदस्य हेमंत पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. केंद्राचा 60% निधी आल्यावर राज्यही आपला वाटा देईल असं सांगतानाच केंद्राचा निधी येण्याआधी राज्य आपला वाटा देऊ शकतो का याची तपासणी करण्यात येईल असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. सदस्य प्रवीण दरेकर यांच्या या योजनेच्या पुनरुज्जीवन करण्याच्या सूचनेवर ही मागणी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवण्यात येईल असं मंत्री सामंत यांनी स्पष्ट केलं. नागपूर शहरात पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी असलेल्या ऑरेंज सिटी वॉटर कंपनीकडून अनियमित दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. सप्टेंबर 2025 ते मार्च 2026 या कालावधीत करारनाम्यानुसार सक्षम प्राधिकाऱ्यांची मान्यता न घेता नागरिकांना जास्त देयके पाठवण्यात आली, परंतु महानगरपालिकेनं ही देयकं त्वरित मागे घेण्याचे निर्देश दिल्यानंतर ती रद्द करण्यात आली आहेत. तरीही या काळात जर ग्राहकांना पाणी बिलांची देयके चुकीची पाठवण्यात आली असतील तर ती तपासून घेण्यात येतील अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. सदस्य भाई जगताप यांनी विचारलेल्या प्रश्नांवर मंत्री सामंत बोलत होते. तसंच नागपूर शहरातील काही भागांमध्ये झालेल्या दूषित पाणी पुरवठ्याबाबत चौकशी करून दोषींवर नियमानुसार आवश्यक ती कारवाई केली जाईल असंही ते म्हणाले. शहरात दूषित पाणी येत असेल तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळवून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या जातील असंही मंत्री सामंत यांनी स्पष्ट केलं. ऑरेंज सिटी प्रायव्हेट लिमिटेडकडून शहरात 24 तास पाणीपुरवठा व्हायला हवा, करार करताना घालून दिलेल्या अटीशर्तींची अंमलबजावणी का केली नाही याची विचारणा करण्यात येईल, कंपनीकडून पाणीपुरवठा सुरू ठेवायचा किंवा कसे याचा निर्णय नागपूर महानगरपालिकेच्या महासभेनं घ्यावा असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. नाशिक कुंभमेळ्यासाठी केंद्र आणि राज्य शासनासह विविध यंत्रणांमार्फत 39,732 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून कुंभमेळ्याच्या कामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. सदस्य सत्यजित तांबे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. तांबे यांनी सुचवल्याप्रमाणे मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्याची विनंती करण्यात येईल अशी ग्वाही सामंत यांनी दिली. तसंच कुंभमेळ्याआधी कामे संपावी यासाठी एकाच वेळी अनेक प्रकल्पांची कामं सुरू असल्यानं वाहतूक कोंडी होत असून ती हो

0: होऊ नये यासाठी काय उपाययोजना करता येतील याविषयी कंत्राटदारांशी चर्चा करण्यात येईल असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. रस्ते रुंदीकरणासह विविध प्रकल्पांची कामं वेगानं सुरू असून भूसंपादनाची प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. रस्ते रुंदीकरण आणि नवीन रस्त्यांच्या 36 कामांपैकी सुमारे 40% कामं पूर्ण झाली आहेत. 25 गावांमधील 406 हेक्टर जमीन संपादित करण्याचं नियोजन असून त्यापैकी 35 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यासाठी 352 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. खासगी जमीन संपादनासाठी 3,659 कोटी रुपये आणि रिंगरोडसाठी 3,954 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं. पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचे लाभ आणि फायदे याबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन या कर्मचाऱ्यांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल अशी ग्वाही सामान्य प्रशासन मंत्री आशिष शेलार यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य अभिजित वंजारी यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर बोलताना मंत्री शेलार यांनी ही माहिती दिली. पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांची संख्या राज्यात जवळपास 3,000 ते 3,500 असून सेवानिवृत्त पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांची संख्या 50 पेक्षा अधिक आहे. शासन सेवेत पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यास नियुक्तीची वयोमर्यादा 46 ते 55 वर्षांपर्यंत असल्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या शासन सेवेचा कालावधी अत्यल्प ठरतो. वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार तसंच उच्च न्यायालय संभाजीनगर खंडपीठ यांच्या 24 एप्रिल 2026 रोजीच्या आदेशानुसार राज्यातील पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्या बाबतीत एक वेळ विशेष बाब म्हणून शासनानं धोरणात्मक निर्णय घेतल्यास राज्यातील सर्व पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल अशी मागणी करत ही लक्षवेधी सूचना मांडली होती. पदवीधर अंशकालीन म्हणून रुजू झालेला दिनांक शासन ग्राह्य धरून सर्व अनुज्ञेय असलेले लाभ पूर्वलक्षी प्रभावानं देण्याकरता आंध्र प्रदेश शासनाच्या धर्तीवर एक विशेष बाब म्हणून पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचा अल्पशासकीय काळ विचारात घेऊन सेवानिवृत्तीचं वय 58 वरून 60 करण्याबाबत तसंच सर्व पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 अन्वये जुनी पेन्शनचा लाभ देण्याकरता शासनानं कार्यवाही करावी अशी मागणी सदस्यांनी या चर्चेदरम्यान केली. याबाबत न्यायालयानं दिलेले निवाडे आणि प्रचलित कायदा या सगळ्याचा विचार करून या कर्मचाऱ्यांना लाभ होईल आणि फायदे मिळतील यासाठी काय करता येईल याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येईल असं मंत्री शेलार यांनी सांगितलं.
1: विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं. लेखक होते अनुराग कांबळे, वाचन केलं कौस्तुभ पटाईत यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

300 अंश पाच मीटर्स अर्थात 963 किलोहर्ट्सवर 102.1 FM वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम शेत शिवार.

मंडळी नमस्कार. आजच्या शेतशिवार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहात

0: दुग्ध व्यवसायातून समृद्धी याविषयी कृषी विज्ञान केंद्र जळगाव इथले विषय विशेषज्ञ किरण मांडवडे यांची सोनिका मुजुमदार यांनी घेतलेली मुलाखत, तेव्हा ऐकूया ही मुलाखत.
1: पशुपालक बंधूंनो नमस्कार. मंडळी, पशुसंवर्धन हे किती महत्त्वाचं आहे हे आपण सगळे जाणतो, आणि पशुसंवर्धन करत असतानाच आपल्याकडे जर का गाई असतील, म्हशी असतील, शेळ्या असतील, तर या सगळ्यांचं जेव्हा आपण पालन करतो तर त्यावेळी यांच्याकडनं मिळणारं जे दूध आहे त्या दुधाचं आपण

0: भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि शेतीमध्ये पशुसंवर्धनाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत आणि आपल्या आरोग्यामध्ये दुग्ध व्यवसाय आणि दुधाचे काय महत्त्व आहे हे लोकांपर्यंत पोहोचवणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन 2001 जागतिक दुग्ध दिवस साजरा करण्याची सुरुवात झाली तेव्हापासून दरवर्षी 1 जून हा जागतिक दुग्ध दिवस म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो.
1: बरं सर, थोडंसं दुधाच्या महत्त्वाविषयी सांगाल का की दूध आपल्यासाठी म्हणजे मनुष्यांसाठी किती महत्त्वाचं आहे?
0: निश्चित, दूध हे एक पूर्णान्न मानले जाते कारण शरीराच्या उत्तम वाढीसाठी आणि आरोग्यासाठी आवश्यक असलेले जवळपास सर्वच पोषक घटक दुधाच्या नैसर्गिकरित्या उपलब्ध असतात. दुधातील मुख्य आणि महत्त्वाचे घटक हे पुष्कळ असतात. त्याच्यामध्ये मुख्य घटक आहे पाणी. साधारणतः दुधामध्ये 85-88% पाणी असते जे शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. त्यानंतर महत्त्वाचा घटक आहे प्रोटीन, ज्याला आपण प्रथिने म्हणतो. दुधात उच्च दर्जाचे प्रथिने असतात जे स्नायूंची झीज भरून काढण्यासाठी आणि त्यांच्या वाढीसाठी आवश्यक असतात. आता प्रथिने हे दोन प्रकारचे असतात. एक केसिन हे दुधाच्या जास्त प्रमाणात आणि संत गतीने पचते. दुसरं हे व्हे प्रोटीन हे पचनास हलके आणि शरीराला लगेच ऊर्जा देणारे असते. तसेच दुधामध्ये महत्त्वाचा घटक म्हणजे फॅट लिपिड, ज्याला आपण स्निग्ध पदार्थ म्हणतो. दुधातील फॅट्स शरीराला हे ऊर्जा निर्माण करून देतात. तसेच अ ड ई आणि के ही जीवनसत्वे शरीरात शोषून घेण्यासाठी फॅटची गरज असते. आता आपण जर बघितलं तर गाईच्या दुधात म्हशीच्या दुधापेक्षा फॅटचे प्रमाण हे कमी असते. कार्बोहायड्रेट म्हणजे दुग्ध शर्करा, म्हणजे दुधामध्ये जी साखर असते त्याला आपण लॅक्टोज असे म्हणतात. दुधात लॅक्टोज नावाची नैसर्गिक साखर असते, त्यामुळे दुधाला हलकी असं गोडवा येतो आणि शरीराला त्वरित
1: हलकसं गोड असतं दूध. बरोबर,
0: हलकसं गोड असतं आणि शरीराला त्वरित अशी ऊर्जा मिळतो. जसं आपण खेळाडूंना त्वरित ऊर्जा देण्यासाठी ग्लुकॉन डी देतो ना, तसंच शरीराला ऊर्जा देण्यासाठी आपण दुधाचा देखील त्या ठिकाणी वापर करू शकतो.
1: सर, आताच तुम्ही सांगितलं की गाईचं दूध जे आहे ते म्हशीच्या दुधापेक्षा पचायला हलकं असतं. शेळ्या मेंढ्यांचं पण दूध असतं किंवा बकरीचंही दूध असतं, तर या सगळ्या दुधांमध्ये म्हणजे काय फरक असतो सर?
0: आता जसं काही लहान मुलं असतात किंवा नवजात बालकं असतात तर अशा वेळेस आपण त्यांना गाईचं दूध प्रेफर करतो कारण ते पचणारा हलकं असतं आणि म्हशीच्या दुधात फॅटचं प्रमाण जास्त असल्यामुळे ते पचायला थोडंसं वेळ घेतं. म्हणून शक्यतो गाईच्या दुधामध्ये फॅटचं प्रमाण कमी असल्यामुळे ते पचायला सोपं जातं. म्हशीच्या दुधामध्ये फॅटचं प्रमाण अधिक असल्यामुळे ते देखील पचायला थोडं वेळ घेतं. मेंढीच्या मध्ये देखील फॅटचं प्रमाण हे जास्त असतं. आता पाश्चिमात्य देशांमध्ये शेळीच्या दुधाला प्रचंड प्रमाणात मागणी. आपण जर बघितलं तर साधारणतः देशी गाय, विदेशी गाय, म्हैस, शेळी, मेंढी अशा प्रकारचे आपण दूध किंवा दुधाचे घटक बघतो. आपण जर बघितलं तर जे लॅक्टोज आहे दुधामध्ये ते विदेशी गाईच्या दुधामध्ये हे जास्त असतं. प्रोटीनचं जे प्रमाण आहे ते मेंढींच्या दुधामध्ये हे जास्त असतं. आणि फॅटचं जर प्रमाण जर म्हटलं आपण तर म्हशीच्या दुधामध्ये 6.6 म्हणजे किंवा मॅक्झिमम 6.6 असतं म्हशीच्या दुधामध्ये आणि मेंढीच्या दुधामध्ये 8.6 इतकं असतं. म्हणजे आपण जर बघितलं फॅट तर हे म्हैस आणि मेंढी ह्या दोन पशुधनामध्ये जास्त प्रमाणात असतं. शेळीमध्ये जवळपास 4.5-5% फॅट असतं. देशी आणि विदेशी गायमध्ये 4-4.5% फॅटचं हे प्रमाण असतं. आणि पाण्याचं जे प्रमाण आहे ते जवळपास देशी गाय विदेशी गायीच्या दुधामध्ये 85% वरती असतं. म्हशीच्या दुधामध्ये जवळपास देखील 80-85% रेंजमध्ये असतं. शेळी आणि मेंढीच्या दुधामध्ये देखील ते 80% वरती असतं. म्हणजे जवळपास आपण जर विचार केला तर शेळीचं दूध देखील आरोग्यदायी असतं. पाश्चिमात्य देशामध्ये देखील शेळीच्या दुधाला प्रचंड प्रमाणात मागणी आहे. त्यानंतर गाढवींच्या दुधाला देखील पाश्चिमात्य देशामध्ये खूप जास्त प्रमाणात मागणी आहे. परंतु आपला भारताचा जर विचार केला तर आपण पारंपरिक पद्धतीने आजही गाय आणि म्हैस ह्या दोन पशुधनवर्गीय जे काही पशुधन आहे याचं आपण दूध घ्यायला प्राधान्य देतो. गाढवीनेचं दूध अतिशय महत्त्वाचं असतं. किंबहुना बाहेरच्या देशांमध्ये तर ते मागणी करून देखील मिळत नाही. भारतामध्ये पारंपरिक ट्रेंड जर बघितला तर शेळीच्या आणि गाढवीनेच्या दुधाला फारसं महत्त्व नाही. परंतु आजही ग्रामीण भागामध्ये शेळीच्या दुधाला महत्त्व आहे. शेळीच्या दुधाचा वापर केला जातो. परंतु

0: तूप गाढविण्याच्या दुधाचं देखील फार महत्त्व आहे. त्याला देखील दर खूपच प्रचंड प्रमाणात मिळतो, परंतु तो कल सध्या अजून तरी भारतामध्ये आलेला नाही आहे.
1: बरोबर.
0: तर एकंदरीत जर आपण विचार केला तर दुधामध्ये खनिजे म्हणजे दुधामध्ये कॅल्शियम व फॉस्फरसचं प्रमाण हे जास्त प्रमाणात असतं.
1: कुठलंही दूध असो पण त्याच्यामध्ये जे आहे ते कॅल्शियम
0: कॅल्शियम असतं,
1: असतं.
0: पोटॅशियम असतं, मॅग्नेशियम असतं, तसंच व्हिटॅमिन ए, बी कॉम्प्लेक्स, B12, रायबोफ्लोविन, व्हिटॅमिन डी हे देखील मुबलक प्रमाणात असतात.
1: अच्छा, सध्या स्थितीला भारतामध्ये दूध उत्पादन किती होतं सर?
0: साधारणतः आपण जर बघितलं तर भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे. जागतिक दूध उत्पादनात भारताचा वाटा हा सुमारे 25% आहे, म्हणजे जवळपास दूध उत्पादनात भारताचा वाटा 24 ते 25% आहे. भारतातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट करण्यात आणि कोट्यवधी शेतकऱ्यांना शाश्वत रोजगार देण्यास दुग्ध व्यवसाय म्हणजे डेअरी सेक्टरचा खूप महत्त्वाचा वाटा आहे. आपण जर प्रमुख आकडेवारी जर पाहिली तर जगात भारताचा प्रथम क्रमांक लागतो दूध उत्पादनाच्या बाबतीत. एकूण दूध उत्पादनाचा जर कधी आपण बेसिक ॲनिमल हजबंडरी स्टॅटिस्टिक्स जर बघितलं तर भारताचे वार्षिक दूध उत्पादन 247 दशलक्ष टनांपेक्षा जास्त आहे. आणि दर डोई उपलब्धता म्हणजे पर कॅपिटा मिल्क अवेलेबिलिटी, भारतात सध्या प्रतिव्यक्ती दररोज सरासरी 485 ग्रॅम दूध उपलब्ध आहे, जे सरासरी म्हणजे सुमारे 322 ग्रॅम पेक्षा जास्त आहे. आणि आपण जर कधी भारतातील आघाडीचे दूध उत्पादक राज्य जर बघितलं तर त्याच्यामध्ये उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र यांचा दूध उत्पादनाच्या बाबतीत अग्रेसर आहे. आता आपण जर बघितलं तर उत्तर प्रदेशाचं एकट्या भारतातील दूध उत्पादनामध्ये 16% वाटा आहे, राजस्थानचा 15% वाटा आहे, मध्य प्रदेशचा 9% वाटा आहे, गुजरातचा 7% वाटा आहे, महाराष्ट्राचा जवळपास देखील 60% वाटा आहे. म्हणजे आपण आज भारताचा जर विचार केला तर आपण 5व्या क्रमांकावर आहोत. आणि दूध उत्पादनामध्ये महाराष्ट्र राज्याला किंबहुना आपल्या जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर दूध उत्पादनामध्ये आपल्याला प्रचंड प्रमाणात वाव आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जर कधी बघितलं आपण तर अहिल्यानगर असेल, पुणे आहे, सोलापूर आहे, कोल्हापूर आहे, आपलं जळगाव आहे, नाशिक आहे, हे जिल्हे मोठ्या प्रमाणात दूध संकलन केले जाते. म्हणजे आजही बऱ्याच ठिकाणी कोऑपरेटिव्ह डेअरी आहे, दूध संकलन केंद्र आहे, मिल्क चिलिंग सेंटर आहे. कारण दूध हे पेरिशेबल आहे, म्हणजे ते नाशवंत
1: आहे,
0: त्याचा लगेच उपयोग करणं गरजेचं आहे.
1: बरोबर.
0: किंवा दुधाचे पदार्थ देखील बनवणं गरजेचं आहे. आता तुम्हाला सांगतो की पाश्चिमात्य देशांमध्ये साधारणतः 80% पेक्षा जास्त दुधाचे पदार्थ बनवून विक्री केले जाते.
1: बरं.
0: परंतु महाराष्ट्रामध्ये जवळपास 50% पेक्षा जास्त दूध हे लिक्विड स्वरूपात विकलं जातं.
1: बरं.
0: म्हणजे भारत सरकार असेल किंबहुना महाराष्ट्र शासन असेल, हे सातत्याने नेहमी सांगत येतं, किंवा आपण आकाशवाणीच्या माध्यमातून किंवा कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आम्ही देखील नेहमी सांगतो की दूध हे लिक्विड स्वरूपात न विकता त्याचे पदार्थ बनवून विक्री करणं फार गरजेचं आहे. जेणेकरून दुधापासून दही, ताक आहे, खवा आहे, तूप आहे,
1: हल्ली शहरांमध्ये चीज वगैरेचंही प्रमाण भरपूर,
0: पनीर आहे. म्हणजे साधारणतः कसं असतं की आज जे काही आपलं सोशल वर्ग आहे किंवा आपला जो मानवी वर्ग आहे तो खूप जागरूक झालेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या नैसर्गिक किंवा वेगवेगळ्या आजारांनी मानवाला ग्रस्त केलेलं आहे, त्याच्यामुळे अशा परिस्थितीमध्ये म्हणजे चांगले अन्नधान्य असेल, चांगले दुग्धजन्य पदार्थ असेल, चांगलं दूध असेल, हे आमचा सोशल वर्ग बघत असतो, पाहत असतो आणि घेत असतो.
1: तर
0: अशा परिस्थितीमध्ये चांगलं दूध जर मिळणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आज आपण बऱ्याच अडचणींचा परिस्थितीचा सामना करतोय की ज्याच्यामध्ये दूध असेल, भेसळयुक्त दूध असेल, ते देखील मिळतं, त्याच्यामुळे शरीरावरती विपरीत परिणाम होतो. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला चांगलं दूध देखील मिळणं फार गरजेचं आहे. म्हणून साधारणतः स्वच्छ आणि निर्जंतुक दूध उत्पादन करणं देखील ही काळाची गरज आहे.
1: अगदी. सर, तुम्ही आता जसं सांगितलं की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या खूप महत्त्वाच्या आहेत, तर समजा जर आपल्या एखाद्या शेतकरी बांधवांना दुधाची डेअरी सुरू करायची असेल किंवा दूध उत्पादन सुरू करायचं असेल, तर त्यासाठी त्यांनी कुठल्या कुठल्या गोष्टींचं लक्ष दिलं पाहिजे किंवा कुठल्या कुठल्या गोष्टी त्यासाठी गरजेच्या आहेत, त्याबद्दल थोडंसं सांग.
0: नक्कीच. साधारणतः आपल्याला जर कधी डेअरी युनिट ग्रामीण भागामध्ये डेअरी किंवा दूध युनिट जर स्थापन करायचे असल्यास, तर आपण ग्रामीण भागामध्ये जे काही आपला नजीकचा पशुधन विकास अधिकारी असेल किंवा पशुवैद्यकीय दवाखाना असेल त्यांच्याशी संपर्क साधून आपण त्याबाबतीत जे काही अर्ज असतील किंवा जे काही फॉर्मॅलिटीज असतील ते आपण विचारायचे असते. त्यानंतर आपली नजीकची जी पंचायत समिती आहे

0: त्याचं पशुसंवर्धन विभाग आहे, त्याच्याशी संपर्क साधून आपण त्या ठिकाणी जे काही योजना असेल त्या योजनांसाठी आपण अर्ज भरू शकतो. त्यानंतर कृषी विज्ञान केंद्रामार्फत आपण देखील प्रशिक्षण घेऊन आणि नॅशनलाइज बँकेच्या माध्यमातून देखील आपण कर्ज घेऊन त्या ठिकाणी डेअरी युनिट्स स्थापन करू शकतो. प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी असतो, त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला जिल्हा पातळीवर असणाऱ्या या कार्यालयातून दुग्ध व्यवसायाशी संबंधित मोठ्या योजनांची त्या ठिकाणी माहिती मिळते. त्यानंतर आहे CMEGP. जर तुम्हाला स्वतःचा दूध संकलन व्यवसाय, खवा, पनीर निर्मिती किंवा दुग्धजन्य पदार्थाचे युनिट टाकायचे असल्यास तर या योजनेअंतर्गत तुम्हाला 15% ते 35% अनुदान मिळते. त्यानंतर जे काही नॅशनलाइज बँका आहेत किंवा नाबार्ड असेल यांच्यामार्फत देखील तुम्ही शासकीय योजनांचा लाभ घेऊन त्या ठिकाणी गावामध्ये छोटी किंवा मध्यम किंवा कमर्शियल त्या ठिकाणी डेअरी युनिट टाकू शकता. महाराष्ट्र शासनाचा पशुसंवर्धन विभाग आहे, तिथे देखील आपण संपर्क करून त्यांच्या माध्यमातून आपण देखील रजिस्टर करून त्या ठिकाणी आपण सुरुवात करू शकतो.
1: यासाठी सरकारच्या काही योजना आहेत का?
0: आता याच्यामध्ये साधारणतः पशुसंवर्धन विभागामार्फत असेल, नाबार्ड अंतर्गत असेल, जॉईंट कॅपिटल वेंचर माध्यमातून असेल, त्यानंतर आत्माच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या योजना आहेत, त्याला सबसिडी किंवा अनुदान देखील उपलब्ध आहे. त्याच्या माध्यमातून आमचे जे शेतकरी बांधव असतील ते एखाद्या कंपनीच्या माध्यमातून रजिस्टर करून एक छोटी दूध उत्पादक कंपनी देखील स्थापन करू शकतात. स्वतः मिल्क कलेक्ट करून ते त्याची प्रोसेस करून विक्री करू शकतात किंवा दूध कलेक्ट करून त्याचे दुग्धजन्य पदार्थ तयार करून ते देखील त्या ठिकाणी विक्री करू शकतात. तसेच CMEGP, PMEGP ह्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या, त्याच्या माध्यमातून देखील जे गावातले जे शेतकरी आहेत ते गटाच्या माध्यमातून येऊन एकत्र येऊन ते देखील डेअरी युनिट सुरू करू शकतात. आता शेतकरी बचत गट आहे, महिला बचत गट आहे, ते देखील एकत्र येऊन गटाच्या माध्यमातून एक छोटंसं डेअरी युनिट सुरू करू शकतात, एक मिल्क आउटलेट सुरू करू शकतात, जेणेकरून दुधाचे पदार्थ तयार करून त्याची विक्री करून त्या ठिकाणी आपल्या गावाचा देखील प्रगती त्या ठिकाणी साधू शकतात.
1: कृषी विज्ञान केंद्र त्यांना या संबंधित कसं मार्गदर्शन करते सर?
0: नक्कीच, आम्ही सातत्याने कृषी विज्ञान केंद्रामार्फत पशुसंवर्धनाचे, दुग्ध व्यवसायाचे वेगवेगळे प्रशिक्षण घेत असतो. तसेच दुधापासून वेगवेगळे पदार्थ निर्मिती करायचे, दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचे देखील आम्ही प्रशिक्षण घेत असतो. म्हणजे याच्यामध्ये आम्ही मागच्या वेळेस जे काही मिल्क कोऑपरेटिव्ह सोसायटी असतील त्यांचे जे चेअरमन किंवा सदस्य असतील त्यांचे देखील आम्ही प्रशिक्षण घेतले होते. परत वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये जे काही डेअरी सेक्टर आहे किंवा डेअरी युनिट आहे त्यांचे देखील आम्ही प्रशिक्षण घेतले होते. आणि मग साधारणतः जे काही नॅशनलाइज बँकेज असतील किंवा राष्ट्रीयकृत बँका असतील किंवा नाबार्ड असेल यांच्यामार्फत ते अर्थसहाय्य घेतात किंवा महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासनामार्फत ते सबसिडी किंवा योजना घेतात. आणि मग प्रशिक्षण घेतले गेले असल्यास अशा शेतकरी बांधवांना किंवा अशा जे काही कोऑपरेटिव्ह डेअरीमधले जे सदस्य असतील किंवा शेतकरी बांधव असतील, पशुपालक बांधव असतील, त्यांना ते सोपं जातं आणि भविष्यामध्ये त्यांना जे काही मिल्क अँड मिल्क प्रोडक्टचं व्हॅल्यू ॲडिशन असेल ते देखील करायला सोपं जातं.
1: जाता जाता आपल्या पशुपालक बंधूंना काय सांगाल?
0: जागतिक दुग्ध दिनानिमित्त एकच सांगेल की दूध हे परिपूर्ण अन्न आहे, त्यासाठी दुधाचं मुबलक प्रमाणात उत्पादन करणं फार गरजेचं आहे. त्यासाठी पशुधनाचं संवर्धन करावं लागेल आणि दिवसेंदिवस जे कमी होत चाललेलं पशुधन आहे ते कसं वाढेल या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांना विचार करणं फार गरजेचं आहे. पशुसंवर्धन हा पूरक नसून आता एक मुख्य व्यवसाय झालेला आहे आणि पारंपरिक पशुसंवर्धन व्यवसाय न करता त्याला तंत्रज्ञानाची जोड देऊन त्याला अत्याधुनिक पद्धतीने जर जोड दिली तर निश्चितपणे आपण दुधाच्या बाबतीत चांगल्या पद्धतीने स्वयंपूर्ण होऊ शकतो. एकंदरीत सांगायचे झाल्यास दुग्ध दिनानिमित्त आपण सर्वांनी एक ग्राहक म्हणून दुधाचे आपल्या आहारातील महत्त्व ओळखले पाहिजे. दुग्ध व्यवसाय समृद्ध होईल तरच आपला शेतकरी व ग्रामीण भारत समृद्ध होईल.
1: निश्चितपणे. आणि दूध आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे आत्ताच सरांनी सांगितलं. दुधातून आपल्याला प्रोटीन

0: पद्धतीने स्वयंपूर्ण होऊ शकतो. एकंदरीत सांगायचे झाल्यास दुग्धदिनानिमित्त आपण सर्वांनी एक ग्राहक म्हणून दुधाचे आपल्या आहारातील महत्त्व ओळखले पाहिजे. दुग्ध व्यवसाय समृद्ध होईल तरच आपला शेतकरी व ग्रामीण भारत समृद्ध होईल.
1: निश्चितपणे. आणि दूध आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे आत्ताच सरांनी सांगितलं. दुधातून आपल्याला प्रोटीन मिळतात आणि एक परिपूर्ण असं अन्न आपण म्हणू शकतो की लहानांपासून वृद्धांपर्यंत दूध जे आहे ते सगळ्यांनाच अतिशय उपयुक्त असं अन्न आहे. येणाऱ्या दुग्ध दिनाच्या निमित्ताने आपण ही आशा करूयात की आणखीन आपला भारत जो आहे तो दुग्ध उत्पादनामध्ये उत्तरोत्तर प्रगती करो. सर, आज आपण या ठिकाणी आलात. जळगाव आकाशवाणीतर्फे आपले खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद
2: मंडळी. आताच आपण दुग्ध व्यवसायातून समृद्धी याविषयी कृषी विज्ञान केंद्र जळगाव इथले विषय विशेषज्ञ किरण मांडवडे यांची सोनिका मुजुमदार यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया काही भक्तिगीतं.

शेतशिवार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. निवेदन सोनिका मुजुमदार यांचं होतं. कार्यक्रमाचे सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे. यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

ആകാശവാണി മുംബൈ. सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मौसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यांमध्ये घट. महाराष्ट्रात अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना. हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षण तज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल. सलग नव्या तिमाहीसाठी विविध लघु बचत योजनांचे व्याजदर जैसे थे. आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत जर्मनीचा पराभव. मोरोक्को पॅराग्वे आणि ब्राझीलची बाद फेरीत धडक. मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाली.

असल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. जून महिन्यात 182 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 236 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे. भात, तेलबिया, भरडधान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशिरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. भात पेरणीत 25% जास्त घट झाली आहे. कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे. दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचार घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. यात कोणावरही अन्याय होणार नाही असं ते म्हणाले. उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली, मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात सुधारणा विधेयक विधानसभेत सादर झालं. विकास करार रद्द, निरस्त किंवा समाप्त झाला तर मुद्रांक शुल्काचा परतावा किंवा सवलत दिली जाणार नाही अशी तरतूद या विधेयकात आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नीलम गोरे, चंद्रकांत पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते. अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत, मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक उद्या होणार आहे. त्यासाठी महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज दाखल केला आहे. या अर्जांची आता छाननी होत असून त्यानंतर आवश्यकता भासली तर निवडणूक होईल. MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणारी भरती प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम होण्यासाठी CBT अर्थात संगणक आधारित परीक्षा पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याची माहिती सामान्य प्रशासन विभाग मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे. ऑफलाईन परीक्षा घेण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांवर अवलंबून राहावं लागतं. केंद्र सरकार, विविध राज्य, बँका आणि इतर संस्थांच्या स्पर्धा परीक्षा याच काळात होत असल्यानं परीक्षा केंद्र उपलब्ध होत नसतात. त्यामुळे CBT पद्धत अधिक उपयुक्त आहे असं सेलार म्हणाले. विधान परिषदेतले आमदार सचिन अहिर यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला. विधान परिषद उपसभापतीपदासाठी आज अर्ज भरण्यापूर्वी अहिर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. सचिन अहिर हे धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आलेले असून ते शिवसेनेचेच आमदार आहेत असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ते आज दुपारी मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिवसेनेत आल्यानंतर अहिर यांच्या प्रवेशानं शिवसेनेची ताकद आणखी वाढेल असं ते म्हणाले. राज्य सरकारनं पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706,40,00,000 रुपयांच्या सर्व पुरवणी मागण्या विधानसभेनं आज मंजूर केल्या. या मागण्यांवरची चर्चा काल सभागृहात सुरू झाली होती, ती आज पुढे नेण्यात आली. या चर्चेला मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि माधुरी मिसाळ यांनी उत्तर दिलं. त्यानंतर सर्व विभागांच्या पुरवणी मागण्या आवाजी मतदानानं मंजूर झाल्या. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ए न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सलग 9व्या तिमाहीसाठी सरकारनं विविध लघु बचत योजनांचे व्याजदर जैसे थे ठेवले आहेत. उद्या ते 30 सप्टेंबर 2026 पर्यंत ही तिमाही आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयानं आज ही माहिती दिली. सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 8.2% आहे, तर चालू तिमाहीत 3 वर्षांच्या मुदत ठेवीवरचा व्याजदर 7.1% कायम आहे. PPF अर्थात पब्लिक प्रॉव्हिडंट फंडाचा व्याजदर 7.1%, तर NSC अर्थात नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटचा दर 7.7% कायम आहे.
फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत जर्मनीचा धक्कादायक पराभव झाला असून मोरोक्को पॅराग्वे आणि ब्राझीलने बाद फेरीत धडक मारली आहे.

0: अमेरिकेतल्या बोस्टन इथं झालेल्या अटीतटीच्या सामन्यात पॅराग्वेने जर्मनीचा पेनल्टी शूटआउटमध्ये 4-3 असा पराभव केला. तत्पूर्वी निर्धारित वेळेत दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत होते. दुसरीकडे मेक्सिकोतल्या ग्वादालुपे इथं झालेल्या सामन्यात मोरोक्कोनं नेदरलँड्सवर पेनल्टी शूटआउटमध्ये 3-2 अशी मात केली. हा सामनाही निर्धारित वेळेत 1-1 असा बरोबरीत सुटला होता. तसंच ह्युस्टन इथं झालेल्या सामन्यात ब्राझीलनं जपानचा 2-1 असा पराभव करत बाद फेरीतलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. दरम्यान भारतीय वेळेनुसार आज रात्री 10:30 टेक्सास इथं आयव्हरी कोस्ट आणि नॉर्वे यांच्यात सामना रंगणार आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा उपयोग समानता असलेल्या समावेशी समाजाच्या उभारणीसाठी करावा असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या आज विशाखापट्टणम इथं केंद्रीय आदिवासी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात बोलत होत्या. आदिवासी भाषा आणि बोलीचं जतन करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. सांस्कृतिक ठेवा जपण्यासाठी हे विद्यापीठ करत असलेल्या कार्याची त्यांनी यावेळी प्रशंसा केली.
1: जनजातीय विश्वविद्यालय से विशेष रूप से ये अपेक्षा भी की जाती है कि वे जनजातियों भाषा बोलियां के संरक्षण पर मिशन मोड में काम करेंगे. मुझे बताया गया है कि संस्था के ट्राइबल स्टडीज विभाग द्वारा कुई और सावरा समेत अनेक जनजातीय बोलियों के डॉक्यूमेंटेशन को लेकर के इसी प्रकार से जमीनी कार्य किया जा रहा है.
0: जपानच्या प्रधानमंत्री सानाए ताकाईची उद्या संध्याकाळपासून 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. ते नवी दिल्लीत होणाऱ्या 16-व्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी राष्ट्रपती भवनात ताकाईची यांचं औपचारिक स्वागत केलं जाणार आहे. त्यानंतर त्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेण्यासाठी आणि सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी चर्चा करणार आहेत. या चर्चेनंतर सामंजस्य करार होतील. भारत जपान बिझनेस फोरममध्ये त्या सहभागी होणार आहेत. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात आज मुंबईत मोर्चा निघाला. सर्वपक्षीय अनुसूचित जाती प्रवर्गाच्या संघटना या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. राज्यभरातून या मोर्चासाठी हजारो कार्यकर्ते आले होते. या मोर्चाला मेट्रो सिनेमापासून सुरुवात झाली आणि आझाद मैदानावर त्याचं सभेत रूपांतर झालं. यात रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री राजकुमार बडोले, बबनराव घोलप, जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई, डॉ सुरेश माने तसंच सिद्धार्थ खरात, ज्योती गायकवाड, संजय मेश्राम, बालाजी किणीकर यांच्यासह सर्वपक्षीय आमदार सहभागी झाले होते. या सभेत विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाला तीव्र विरोध केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळं देशभर खरीपाच्या पेरण्यांमध्ये घट. महाराष्ट्रात अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल. सलग 9व्या तिमाहीसाठी विविध लघु बचत योजनांचे व्याजदर जैसे थे. आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत जर्मनीचा पराभव. मोरोक्को, पॅराग्वे आणि ब्राझीलची बाद फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: हे कार्यक्रम आपण ऐकत आहोत न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. 8:15 वाजलेत. लोकसंगीत मुकुंद आणि सहकारी यांनी गायलेल्या धनगरी ओव्या.
1: काशीलिंगा

0: ते दामो सिंपी नावाचा विठ्ठलाचा भगत राहता सायला
1: नित्यनियम सेवा भक्ती करायची जळण फाटा आणायचा पोट निर्वाह करायचा
0: आणि नित्यनियमानं भगवंताला निवंत दाखवणशीना
1: जेवायचा असा नियम असताना एक दिवसाला नवरपरी काय घडायला जात्या
0: आणि दामो सिंप्याला जळण मिळलं नाही लवकर
1: म्हणून गुणाय मात्र काय लागली होती नामदेवाला बोलाहिला
0: आपल्या मुलाला सांगायला
1: लवकर जावा बाबा

0: पिताळ भगवंताला देऊन
1: तिळाला वायला गळ्यामध्ये हार घाला हिला
0: तुळशीची पानं वायला ना त्या ठिकाणीला निवत सोडून शिना
1: देवाच्या मोरटून हात जोडून उभा राहायला
0: उठा भगवंता उशीर झाला निवदाला
1: म्हणून तुम्ही जेवा हा बरे का
0: रोज पिता येतो तुम्ही जेवण करता
1: हाजर नाही जेवी ना तर
0: आणि मी या गरड खांबाला

0: एका मताने घेऊन नामदेव धूम मारून सिना
1: आपल्या मातेजवळ जायला माता लागली होती. बाळाला बोलाहिला
0: बाबा नामदेवा निवद काय केलाच बर का.
1: देवान खाल्ला निवद आय
0: देवान खाल्लात का देवावर आळ घेतो.
1: अरे इकती बारण बारा 24 वर्ष तुझा बाप सेवा करतोय परंतु
0: पाषाणाच्या मूर्तीनं कधी खाल्ला नाही स्वतः खाऊन.

0: लागलं ना देवाच्या पित्याला दामू शिंपेला बद 12 वर्ष सेवा केली मी
1: अजून देऊन जेवला नव्हता मी देवाला उपाशी जीवला आज नाम देवान जीव घातलं बरं का
0: आनंदी आनंद झाला माई लेकराला त्या ठिकाणी आला
1: आनंदाच्या भरा देवा संग गुजगुटी बुरहन बरं का
0: प्रसन्न झाला देव त्या ठिकाणी आला दामू शिंपेला नाम देवाला
1: आणि त्या आनंदाच्या भरा हात बरं का
0: घरवाड्या

Então,

लोकसंगीत या कार्यक्रमात आज आपण मुकुंद आणि सहकारी यांनी गायलेल्या धनगरी ओव्या ऐकल्या. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. भावधारा.

दिल बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. प्रमोद खंदारे यांनी गायलं होतं आणि संगीत प्रभाकर धाकडे यांचं होतं. याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला. रात्रीचे 9:15 वाजतायत. आता रात्री 10 वाजेपर्यंत आपण ऐकणार आहोत आकाशवाणी दिल्ली केंद्राचं प्रसारण.

हे प्रसारण आपण ऐकत आहोत न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. रात्रीचे 10 वाजले आहेत. आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित यशवंतबुवा जोशी यांचं गायन आपण ऐकणार आहोत, राग बिहाग. विलंबित खेळाची बंदिश तिलवाड्यात आलात. जग जीवन थोडा द्रुत ख्याल ऐकतालात. सब सीधा गुरु आदिनाथ त्यांना तबला साथ राजेंद्र अंतरकर, संवादिनी अनंत केमकर, राग बिहाग कलाकार पंडित यशवंतबुवा जोशी.

0: नाद ब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण ऐकलत पंडित यशवंत बुवा जोशी यांनी गायलेला राग बिहाग. त्यांना तबल्याची साथ राजेंद्र अंतरकर आणि हार्मोनियम साथ अनंत केमकर यांनी केली होती. नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे 10:30 वाजलेत.
1: प्रसारित करीत आहोत नभोनाट्य प्रदर्शन. लेखक मनोहर भागवत. सादर करते चंद्रकांत बर्वे.

0: नंदिनी
1: नंदू
2: हाँ प्रकाश तू
1: नहीं प्रकाश नहीं
2: प्रकाश नहीं मां
1: नहीं ना आठवत मी श्रावण
2: श्रावण
1: श्रावण विसरलीस
2: अरे हो विसरलेली नाही मी पण चटकन आठवेना लहानपणातल्या गमती आणि भांडणं त्याच वेळी शोभून दिसतात ये ना बस
1: अगं तूच तर हे लहानपणी माझं ठेवलेलं नाव असा चिडायचो मी तुमच्यावर मारायला धावायचो आणि तुम्ही पोरी श्रावण श्रावण करून घर डोक्यावर घ्यायच्यात की पुन्हा आमचं भोकाड सुरू
2: सगळं आता आठवतंय रे पण मगाशी चटकन नाही आलं ध्यानात
1: साहजिकच आहे म्हणा आता कशाला आठवेल तुला
2: ए तू काहीतरी गैरसमज करून घेतोयस थांब मामींचं औषध तयार करायचं राहून गेलं तेवढं करून येते
1: त्यापेक्षा तू इथून जा तुझ्याशी मला बोलायचं नाही असं स्पष्टच का सांगत नाहीस
2: तसं नाही रे
1: का उगाच फसवतेस स्वतःला आणि मला पण
2: मला नाही समजत हे तुझं असलं वाकडं बोलणं
1: मग आता मला सरळच सांगायला हवं मला माहित आहे तुझे मामा आणि मामी नाशिकला परवाच गेलेले आहेत आणि आठवडाभर तरी परत येणार नाहीत विजय अनघाचं कॉलेज म्हणून ती इथंच आहेत आणि त्यांच्या सोबतीला घरात कुणीतरी हवं म्हणून मामानी आपल्या लाडक्या भाचीला खास परमिशन काढून इथं आणलंय हे देखील मला माहिती आहे तुला आता काय म्हणायचं यावर
2: तू म्हणतोस तसा माझा उद्देश नव्हता खरंच अगदी शपथ
1: प्रत्येक खोटी गोष्ट शपथ घेऊनच खरी म्हणून पटवावी लागते

0: तुम्हा मुलीनं?
1: मला नाही माहित, मी कितीही जीव तोडून सांगितलं ना तरी पटायचं नाही तुला। मला एवढंच सुचवायचं होतं की
0: तुझा माझा आता काही संबंध नाही, तेव्हा तू मला भेटू नकोस, बोलू नकोस, ओळख सुद्धा दाखवू नकोस, हेच ना?
1: नाही, अगदी हेच, असंच नाही।
0: मग कसं?
1: पूर्वीचं एक ठीक होतं रे, पण आता तसं वागलेलं बोललेलं बरं दिसणार नाही आपल्याला।
0: एवढं देखील मला कळत नाही असं सुचवायचंय की काय तुला?
1: बघ, मी काहीही बोलायला गेलं ना तरी भलताच अर्थ काढतोयस तू।
0: शपथेवर खरं सांगणाऱ्या मुलींचं बोलणं असतं ना ते।
1: पुन्हा तेच, मी जातेच कशी आत?
0: बरं जाऊ दे, मला काय सांगायचं होतं, व्हायचं ते होऊन गेलं, लहानपणापासूनची तुझी माझी मैत्री, हो आता मैत्रीच म्हणायला हवं तिला, प्रत्यक्ष बोलली नाहीस तरी तुझ्या कृतीनं तू माझ्या लग्नाच्या मागणीला उत्तर दिलंसच, ठीक आहे, पण हे सगळं तुझ्या माझ्यातलं होतं, लोकांच्या दृष्टीनं ती दाट मैत्री, दोघांच्या मधलं आकर्षण, प्रेम काही का असेना, मामा मामींचा तर प्रश्नच नव्हता, आपल्याला एकत्र भांडताना खेळताना त्यांनी पाहिलेलं आहे। तेव्हा आपण पूर्वीसारखे बोललो असलो नाही तर मामा नसते गैरसमज आणि शंकाकुशंक काढतील, तू इथं नाहीस तरी पूर्वीसारखा मी तुझ्या मामांकडे अजून येत असतो, आता तू असताना जेवढं येणं व्हायचं तेवढं नाही होत हे खरं, मधून मधून कधीतरी तुझी चौकशी करतो, हे सगळं एकदमच बंद केलं तर बरं दिसणार नाही ते, मी काय म्हणतोय आलं ना लक्षात, बरोबर आहे ना?
1: हा बरोबर आहे, तरी देखील
0: मला माहित आहे तुला काय म्हणायचं ते, तुझे माझे संबंध आता कसे असायला हवेत याची मला चांगली जाणीव आहे, तू कसलीही काळजी करू नकोस, तुला त्रास होईल असा मी कसा वागेन? बरं, तू मजेत आहेस ना?
1: हो ना।
0: गुड, आणि घरची माणसं?
1: चांगली आहेत की?
0: तुझे मिस्टर?
1: ते देखील।
0: एकूण माझ्याशी नीट बोलण्याच्या मूडमध्ये दिसत नाहीस तर तू बरं, मी निघतोच कसा, उगाच तुला अडचण नको।
1: नाही तसं नाही, पण अजून स्वयंपाक व्हायचा आहे ना, विजय आणि अनघा आत्ता येतील आणि जेवण तयार नसलं तर मग बघायला नको, म्हणूनच जरा।
0: अच्छा अच्छा गो ऑन, अच्छा अच्छा गो ऑन, परत येईन मी कधीतरी सावडीनं, अच्छा निघतो ना।

0: नंदुताई एक गंमत सांगतो तुला, सांगू?
1: गंमत सांगायला सुद्धा माझी परवानगी लागते का रे?
0: तसं नव्हे ग, नाही पण म्हणजे त्याचं काय आहे?
1: त्याचं काय आहे? काही नाही, गंमत बिंमत कुछ नाही, मी सांगते त्याला।
0: तू गप्प राग, नेहमी मध्ये मध्ये बोलून सगळा वांदा करून टाकतेस।
1: तू थांब गाण गा, सांग काय ते।
0: तर आज शनिवार, करेक्ट?
1: करेक्ट, आज शनिवार, उद्या रविवार, गमतीचं काय?
0: ते सांगतो ग, तर आठवड्यातल्या प्रत्येक वाराचं काही ना काही महत्व असतं। सोमवार शंकराचा, कुणाचा उपवास वगैरे असतो, मंगळवार शुक्रवार हे देवींचे वार म्हणून राखून ठेवलेले, गुरुवार दत्तगुरूंचा, तसा शनिवार
1: मारुती रायाचा। मग तुला मारुतीला जाऊन तेलबिल वाहून यायचं की काय? परीक्षा आल्या की मारुती रायाच्या विद्यार्थी भक्तांची संख्या बाकी वाढते, कुणाकुणाला तरी पास करणार दो बिचारा।
0: छे, असलं आपण काही करत नाही, आपण आपला अभ्यास करतो आणि त्याचे फक्त आशीर्वाद मागतो। पण शनिवारचं आणखी एक महत्व आहे, खास करून माझ्यासारख्या कॉलेज स्टुडंट्सना।
1: ते कसलं?
0: अगं, शनिवारी पिक्चरचा दुपारचा शो कधी चुकवीत नाही आम्ही मंडळी, म्हणजे अगदी एखादं व्रत करावं ना त्या नेमानं।
1: भले शाबास।
0: तर आज दुपारच्या शोला आय मीन काय सस्पेन्स कॉमेडी आहे माहितीये।
1: शेवटी तू ठिकाणावर आलास म्हणायचं, म्हटलं काय एवढी गंमत सांगतोयस। मी केव्हाच ओळखलं होतं, शनिवार आला की याच्या अंगात नेहमी सिनेमा संचारतो, नेहमीच आहे म्हणावं। तुझ्याजवळ तरी खूप लवकर मुद्द्यावर आला, बाबांना आणि आईला बोलता बोलता कुठे गुंगवून ठेवतो आणि 5-10 रुपये घेऊन नेहमी पळ काढतो आम्हाला।

0: कुठेच जाता येत नाही याच्यासारखं.
1: आयडिया, आज बाबाही नाही आई नाही, तेव्हा आपण तिघांनीच जाऊया सिनेमाला, चालेल? मग चला चला चला लवकर आटपा बघू. आणि हो अनघा, तुझ्यासाठी नाही म्हणजे तुझी हेअरस्टाईल हीच असली तरी चालेल, नाहीतर व्हायचं काय, आपण 3 शोला म्हणून जायचं तर 6 शोचा इंटरवल झालेला असायचा.
0: एवढं काही चिडवायला नकोस विजू भाऊ, तुझ्या आधी माझं आटोपेल.
2: कुणाचंही लवकर आटपलं तरी आज सिनेमाला जायचं नाही.
0: काय
2: सांगितलं ना सिनेमाला जायचं नाही म्हणून? अरे 8 परीक्षा आली आहे ना तुमची, आणि तुम्हाला सिनेमा सुचतोय? मामा मामी नसताना मी तुम्हाला पाठवू, काय म्हणतील मला ते?
1: अगं पण ताई, मेक ए रिक्रिएशन ग, सिनेमा पाहिला की कसं अगदी फ्रेश वाटत. आठवड्यातून एकदा तरी काशी करमणूक नको, तू पण अगदी.
2: वर्षाचा अभ्यास समोर पडलाय आणि करमणूक कसली? परीक्षा होऊ दे, मग एक काय, 2 सिनेमे पहा की.
1: तू म्हणजे अगदी बाबांसारखी बोलतेस हल्ली.
0: आमच्या आईपेक्षा काही कमी नाही.
2: म्हणून तर मला मामांनी मुद्दा मानून ठेवलं इथं. ए पण विजय, तुझं एक बाकी चांगलंय, निदान सिनेमाला जायचंय असं उघड सांगून तरी पैसे मागतोस. तुझ्या बरोबरीची मुलं काय काय उद्योग करतात ते ऐकलं ना की मनाला अगदी यातना होतात, काही सुचतच नाही.
3: मी आत येऊ शकतो का?
1: हो प्रकाश दादा, हो. अरे ये ना ये आत ये. तुला केव्हापासून परवानगी विचारायला लागली बुवा?
3: अरे तसं नव्हे, तुम्हा बहीण भावंडांचं भांडण रंगात आलंय, कुणाला कसल्या यातना होत आहेत, तर उगाच आपण मध्ये घुसून अडथळा कशाला आणा म्हणून विचारलं.
0: भांडण नाही आणि संभाषणही नाही, आम्हा दोघांना जायचं होतं सिनेमाला. नंदू ताईला आम्ही आग्रह करतोय की तू पण चल म्हणून, पण ही मुली यायलाच तयार नाही आणि आम्हालाही जाऊ देत नाही. या अभ्यासानं अगदी बोर झालंय बघा.
3: अगं तिचं बरोबर आहे, अगदी करेक्ट. आता तिला तुमच्या बरोबर सिनेमात जाण्यात कसला इंटरेस्ट असणार? मामा येईपर्यंत कसं तरी राहायचं. अगं तिचं मन गुंतलंय तिकडं, सासरी त्यांच्यात. एवढं कसं कळत नाही तुम्हाला?
2: तसं नाही, त्यांच्या परीक्षा जवळ आल्या आहेत म्हणून म्हणते मी तसं. एवढं सांगूनही त्यांना जायचं असलं तर मी काय करणार आहे म्हणा?
0: बघ रागावलीस,
2: रागवू कशाला, मला वाटलं ते बोलले.
1: म्हणजे खरंच जायचं नाही का? जाऊ दे, उगाच तुझ्या मनाविरुद्ध नको. मी आता कॉलेजच्या लायब्ररीत जाऊन बसतो कसा?
2: आत्ता कसं शहाण्यासारखं बोललास.
1: अच्छा बाय. अरे हो पण प्रकाश दादा, तू आता इकडे कुठे वळलास?
3: अरे सहजच, या पलीकडे माझं जरा काम होतं बिझनेसचं, पण भेटायला हवा होता तो माणूस काही भेटला नाही. परत जाताना गाडी तिकडून घ्यायची ती इकडून घेतली, म्हटलं 5 भेटून जावं सगळ्यांना.
1: हो आय सी. अच्छा मी निघतो.
3: अच्छा
1: बाय.
0: ताई मी पण निघतेच ग.
2: तू आता कुठे निघालीस?
0: मैत्रिणीकडून माझ्याकडे नसलेले नोट्स तरी घेऊन येते.
2: आत्ताच काय घडलंय? संध्याकाळी आपण दोघी जाऊ ना बाहेर.
0: आणि संध्याकाळी तीच कुठे बाहेर गेली म्हणजे? मी लगेच येते.
2: बरं जा. ए पण लवकर ये.
0: हो आलेच अर्ध्या तासात. बाय.
2: प्रकाश.
3: नो श्रावण,
2: प्लीज स्टॉप इट नाऊ. आई बाबांच्या नावानं सारखा गळा काढून रडणारा तो प्रकाशही आता तू नाहीस, आणि श्रावण बाळाची शाळेत ऐकलेली गोष्ट मनात ठेवून तुला श्रावण श्रावण म्हणून चिडवणारी ती जगातली नंदिनी देखील आता खूप मोठी झाली.
3: तू त्याच नावानं हाक मारलीस, अगदी चिडवलंस, तरी बालपणीचा सुखाचा काळ पुन्हा एकदा अनुभवल्यासारखा वाटतं. सुरवंटाचं फुलपाखरू कधी झालं ते कळलंच नाही. वाटा वेगळ्या झाल्या तरी ज्या वाटेवरच्या पायघड्यावरून आपण आनंदानं बागडत मोठे झालो, तिकडे आपुलकीच्या नजरेनं प्रेमाच्या जाणीवेतून पाण्यात केवढं मोठं सुख असतं.
2: नोटांच्या हिशोबात रंगणारा तुझ्यासारखा बिझनेसमॅन आज अगदी काव्यात बोलायला लागलाय.
3: याचं कारण तू नंदिनी. तू भेटल्यानंतर हे सगळं आठवणं वाटणं अगदी साहजिकच आहे, नाही का?
2: तुला वाटतही असेल, पण सर्वांनाच त्या आठवणी हव्या असतात असं नाही.
3: तुला देखील? सांग ना, मी असं काय केलं होतं म्हणून न बोलता न सांगता तू?
2: फॉरगेट इट. तुझ्या लग्नाची पत्रिका मिळाली होती
3: पण यायला जमलं नाही, कुणीतरी सीख नाहीतर.
2: खरंच मिस्टरांना काळवीळ झाली होती त्यावेळी. मामांच्या पत्रात मी लिहिलंही होतं तसं. मागाहून वर्तमानपत्रात तुम्हा दोघांचा फोटो पाहिला.

0: छान आहे ना दीपा?
1: नुसती दिसायला नाही, तशी तर ती आहेच, पण स्वभावानं देखील फार चांगली मनमिळाव आहे. वर्ष होऊन गेलं आमच्या लग्नाला, पण आजच आम्ही एकमेकांना भेटतो आहोत एवढी ओढ आणि ताजेपणा असतो आमच्यात. खरंच दीपावर माझं आणि माझ्यावर तिचं एवढं प्रेम आहे, सगळं सगळं तुला सांगावं म्हणून परवा आलो होतो, तर तुझा मूडच दिसला नाही. स्वयंपाकाची गडबड आहे म्हणून आत पळालीस. बसली असतीस 5 मिनिटं बोलत तर काय बिघडणार होतं का?
0: मी तुला एकदाच सांगितलं ना, त्यावेळेची गोष्ट निराळी होती. आज तू अगदी सहज आला असेल कदाचित, पण अनघाचे डोळे केवढे मोठे झाले होते ते पाहिलंस का? मैत्रिणीकडून नोट आणायची तिला घाई झाली ती उगीच नाही.
1: माझ्या येण्याचा तिनं काय किंवा कुणी काय असा संशय घेणं म्हणजे निव्वळ वेडेपणा आहे. तुला जशी काही बंधनं आहेत तशीच माझी जबाबदारी आहेच. नुसत्या भेटण्यानं किंवा साधं बोलण्यानं आपण काही मोठी चूक करतोय असं नाही मला वाटत.
0: तरी देखील काट्याचा नायटा करणारे लोक भोवताली असतातच.
1: राहिलं, खूप दिवसानं तू आलीस, तुझ्याशी मनमोकळं बोलावं, तुझी विचारपूस करावी असं खूप वाटत होतं मला, पण तुझी इच्छाच नसेल तर माझं काही म्हणणं नाही. परवा एक विचारायचं राहूनच गेलं, आता सहज आठवलं म्हणून विचारतो. विचारू ना?
0: विचार, पण लवकर ह, अनघा येईलच एवढ्यात.
1: तसं काही खाजगी नाही, तुला विचारणं नव्हतो. मिस्टर काय करतात ग तुझे? आपलं सहज होत
0: एवढंच ना, विलासपूरला हेवी इंजिनिअरिंग कारखाना आहे ना, तिथे कामाला येत ते.
1: इंजिनियर क्या? ऑफिसर?
0: नाही नाही, ते सुपरवायझरच्या पोस्टवर आहेत.
1: तरी चांगला 2-3 हजार रुपये पगार मिळत असेल, राजा आणि राणी, मजा असेल तुमची.
0: तेवढा नाही पगार मिळत, पण मिळतो आपला आमच्या पुरता, खाऊन पिऊन सुखी. आणि आम्ही काही दोघंच नसतो, सासूबाई आहेत, मामनजी आहेत, भागते 2 दीर शिकतायत.
1: अच्छा, म्हणजे तुझ्या संसाराच्या अगदी वेटिंग रूमच झाले गे. तरीच
0: तरीच तरीच काय?
1: काही नाही, खरंच काही नाही.
0: उगाच लपू नकोस, काहीतरी नक्की बोलायचंय तुला, बोल बोल ना.
1: तुला वाईट वाटेल, कदाचित राग येईल, पण मला म्हणायचं होतं, तुझ्या घरची परिस्थिती तशी अगदी सर्वसाधारण आहे. तुझ्या अंगावर सुद्धा तसं काही विशेष दिसलं नाही मला, तेव्हा मी तर्क केला होताच, पण म्हटलं प्रत्यक्ष विचारावं. खोकला झाला की नाही तुला?
0: हां थोडासा. मला वाटतं तू अंगावरच्या दागिन्यांविषयी विचारलंस. हो ना? सासूबाईच म्हणाल्या एकटी प्रवासाला जातेस तर जोखीम कशाला हवी अंगावर, म्हणून मोजकेच 2 दागिने घेऊन आले. फार प्रेमळ आहेत हा माझ्या सासूबाई, लहानपणी आईची माया मिळाली नाही ना त्याची आत्ता भरपाई होती.
1: अरे वा, भाग्यवान आहेस, फारच थोड्या जणी असं नशीब काढतात.
0: तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छा असल्यावर मला काय कमी पडणार आहे?
1: एवढ्या चांगल्या भावना आहेत तुझ्या माझ्याबद्दल, आय मीन विशेषतः माझ्याबद्दल. नको प्लीज, शपथ घेऊ नकोस, मी खरंच मानतोय तुझं.
0: खरोखरच मला तसं वाटतं.
1: मग मी आता एक सांगितलं सुचवलं तर ऐकशील
0: काय?
1: इथून जाण्यापूर्वी एकदा तरी तू माझ्याकडे येऊन जावंस अशी माझी फार इच्छा आहे, विनंती आहे तुला.
0: अरे पण कशाला, इथंच तर आपण 2 दा भेटलो बोललो.
1: ते मलाही माहिती आहे, तेवढ्यानं माझं समाधान होण्यासारखं असतं, तर हा आग्रह धरला असता का मी? तुला यायचंच नसलं तर स्पष्ट सांग, नसत्या सबबी सांगू नकोस.
0: पण मला काय वाटतंय हे सांगितलंय ना मी तुला.
1: तुझ्या मनानं निर्माण केलेला तो एक बागुलबो आहे, भ्रम आहे तो, त्याला घाबरशील ना तर कायमचा तुझ्या मानेवर येऊन बसेल.
0: तरी देखील मला अवघडच वाटतंय.
1: जाऊ दे, तू येणार नाहीस असं धरून चालू का मी? माझी इच्छा आग्रह कधीच चालला नाही तुझ्या पुढे, आता तरी तू का म्हणून त्याला मान देशील?
0: तसं नाही रे, तू तू समजून घे ना. बर, मी प्रयत्न करते, दुपारचा कधी वेळ मिळाला तर.
1: नाही म्हणण्याचा हा सौजन्यशील प्रकार ना,
0: कसं सांगू तुला. ठीक आहे, मी येईल, खरंच येईल.
1: कधी?
0: आजच नाही सांगताय, पण जाण्यापूर्वी एखाद दिवस नक्की.
1: परवा दुपारीच येशील? दीपाला पाठवतो गाडी घेऊन तुला आणायला.
0: नको नको, मी एकटीच येईन की.
1: पत्ता माहित आहे ना, आता आम्ही जुन्या जागेत राहत नाही ना.

0: पॅराडाईज फ्लॅट नंबर 3, नाहीतर असं कर ना, हे कार्डच ठेव, परवा दुपारी मी वाट पाहतोय तुझी, नक्की ये.
1: अरे
0: चल निघतो मी.

0: ಕೋಲ್, ನನ್ನಿನಿತ್ತು ಏನ ಆದೆ?
1: ದೀಪ ಹೇ ಬಂದ್ಕೋಣ.
2: ಕೋಲ್ ಯಾ ಯಾನಾ ಯಾ ಬಸಾ ಸಾನೆ ಸ ಬೈಸ್ ಮಾಡಾಯ್ತು ಮಂಜೆ ಉಪಚಾರಾಚೆ ಸಗಳೆಸ್ ಬುರ್ಕೆ ಕಾಡೂನ್ ಟಾಕಾಯ್ಚೆ.
3: ಬರ ತುಮ್ಮಿ
2: ನಹಿ ತೂ ತೂ ಮಂಟೇಸ್ ತಸ.
0: ಪರ್ವಾ ತುಜಿ ವಾಟ್ ಪಾವನ್ ಥಕಲೋ ಆಮಿ. ಮಂಟ್ಲಾ ಆತಾ ಕಸ್ಲಿ ಯೇತೇಸ್? ಹವ ತರ ದೀಪಾಲಾ ವಿಚಾರ. ಕಾ ದೀಪ?
2: ಖರ ತರ ತೂ ದುಪಾರಿ ಯೇಚಿ ಹುತಿಸ್ ತ ಸಕಾ ಪಾಸುನ್ ಪ್ರಕಾಶ್ ಚಿ ಕೋನ್ ಧಂದಲ್ ಉಡಾಲಿ ಹುತಿ. ತ್ಯಾ ದಿವಶಿ ಆಫೀಸ್ ಆತ ಏಕ್ ಮೀಟಿಂಗ್ ಹುತಿ ತೀ ಪನ್ ಕ್ಯಾನ್ಸಲ್ ಕೇಲಿ. ತುಜಿ ಎನೇಚಿ ವೇ ಟೋಲುನ್ ಗೆಲ್ಯಾವರ್ ಖೂಪ್ ವಾಯ್ಟ್ ವಟ್ಲ ತೆಲ್ಲಾ. ಮಲಾ ದೇಖಿಲ್ ಮಗ ಕರ್ಮೇನಾ. ಓಹ್ ಆನ್ ಸಾರಿ ದೀಪಾ, मला देखील खूप वाईट वाटलं. ठरल्याप्रमाणे परवा दुपारी खरंच याल निघाले होते मी, पण त्याच वेळी अनघा आपल्या चार मैत्रिणींना घेऊन आली. मग काय, त्यांची पार्टी, मलाही ओढलं त्यात. अगं तुझ्याकडे जायचंय म्हणून सांगितलं ना तरी सोडेनात. ए पण प्लीज तुम्ही रागाव नका.
0: आज तरी आलीस हे खूपच झालं, बरं वाटलं.
2: आज यायलाच हवं होतं, उद्या निघणार आहे ना मी.
0: का ग, रजा कॅन्सल केली की काय तुमच्या हेड ऑफिस न?
2: कालच मिस्टरांचं पत्र आलं होत, सासूबाईंची प्रकृती जरा बरी नाहीये.
0: अगं हे असं सांगावंच लागत, मला चांगला अनुभव आहे ना. तुला निदान पत्र तरी आलं तुझ्या मिस्टरांचं, पण दीपा माहेरी गेली ना. सांगू का ग?
2: इश्य हे काय,
0: नाहीतरी नंदीने गेली की तू 2 दिवस गालाचा चंबू करून बसशील, आणि मग 2 दिवस सगळा काम धंदा बंद ठेवून मला तुझी समजूत काढून बसावं लागेल.
2: मला नको विचारू, नाहीतरी कोणी आलं की तुला स्फुरणच चढत.
0: हा तर काय सांगत होतो? अग काहीतरी निमित्त काढून तुझ्या मिस्टरांनी तुला लवकर बोलावून तरी घेतलं, पण दीपा माहेरी गेली ना तर दुसऱ्याच दिवशी काहीतरी निमित्त काढते परत येण्यासाठी. आता गेल्या वेळी धोब्याकडून मी कपडे बरोबर मोजून घेणार नाही ही सबब सांगून आली. आता सांग, लाखाचे ट्रान्झॅक्शन करतो मी आणि थोब्याचे कपडे? अगं हिच्या मैत्रिणीला जाम चिडवतात. सगळी गंमतच असते नाही, संसाराच्या सुखाचं खरं तर आजीर्ण व्हायला लागलंय मला. बघ दीपाचा विषय निघाला की मी आपला वेड्यासारखा बडबडतच सुटतो, भान राहत नाही. अगं दीपा काही चहा फराळाचा कर, आपलं घर दाखवलीला.
2: अरे हो हो, जरा स्वस्तपणे बसू द्या ना तिला, एवढा वेळ कुठं आहे. परत जायचंय ना लवकर, दुसऱ्या एका मैत्रिणीला पण भेटून जायचंय जाता जाता.
0: आपण बसलो ना हा ड्रॉइंग हॉल कसा छान सजवलाय दीपानं, पैशाची आपण फिकीर नाही करत कधी. तिची हाऊस फिटली की मला सगळं मिळालं. हिला अगदी सगळं उंची आणि टॉप हवं. मी म्हणतो घे, आहे तुझ्या नशिबात. आता आपण बसलो तो सोफा केवढ्याचा असेल सांग नंदिनी? 10,000 रुपयाचा आहे. शिवाय कार्पेट पडदे सगळी हाऊस दीपाची.
2: असं का?
0: आणि किचन स्वयंपाकघर म्हणजे तिचीच सत्ता. कितीतरी प्रकारचे चमचे काटे डिशेस कटर पॅन्स मिक्सर्स फ्रीज सगळी हत्यारं बाईंच्या सेवेला हजर. आणि त्याला स्वयंपाकघर नाही म्हणत मी, जेवण करण्याची लॅबोरेटरी प्रयोगशाळा आहे.
2: असू दे, तुम्हाला संबंध दिवस तुझ्याशी करायला लागला ना म्हणजे कळलं असत.
0: तरी बरं जेवण करायला बाई आहे.
2: आता बघ ए नंदिनी, तू चल बघू आत. ही आमची बेडरूम. रात्रीच्या वेळी हा पलीकडचा डोंगर आहे ना, त्यावरची छोटी छोटी झाडं आणि त्यातनं चंद्र गवताना इतका छान दिसतो म्हणून सांगू. प्रकाश फार हौशी आहे ग, कुठून कुठून माझ्यासाठी काय काय घेऊन येतो. ए हे बघ, नुसत्या साड्यांनीच हे मोठं कपाट आहे ना ते भरून ठेवले त्याने, बघ तरी. छान आहेत. आणि हे बघ, हे माझे दागिने. नको नको म्हटलं तरी बांगड्यांचे 4 सेट्स केलेत. मोत्यांच्या आहेत त्या वेगळ्याच. ही परवाच नवीन डिझाईनची कॉलर केली आहे, तुला घालून पाहू कशी छान दिसेल नक्कीच.
3: नको नको. ए प्लीज.
2: अगं असू दे ना, घालते ग. नको आत्ता, पुन्हा कधीतरी येईन, मुद्दाम येईन, तेव्हा घाल. ए आता मी निघते. हा वा ग, एवढा फराळाचं कोण संपवणार.
3: तुम्ही आत की दोघ.
2: हा मी फक्त ही खोबऱ्याची वडी घेते, मी निघतेच. ए आमच्या हनुमानचे काश्मीरचे फोटो तरी बघ ना, छान छान चांगलेच आहेत की. ए पण आता मात्र मी निघालेच, घरी अनघा आली असेल. थांब ग.

0: थांब, कुंकू लावते हा, आणि हे बघ ही साडी घे हा।
1: कुंकू लावलंच तेवढं पुरे, ही साडी कशाला?
0: अग आपल्या पहिल्या भेटीची आठवण म्हणून। नाही म्हणू नकोस, घे ग। अग घे ना।
1: ए तुझा मान ठेवला, मी साडी घेतली हा, मला पोचली, पण ती इथंच राहू दे, पुन्हा येईन ना केव्हा तरी तेव्हा नेईन।
2: ए बघ रे प्रकाश, ही कशी करते ती।
3: नंदिनी अग घे ना।
1: हे आत्ता नको रे, पुन्हा येईन ना तेव्हा घेऊन जाईन, आता मी निघते हा।
3: अग थांब, गाडी आहे आपली, आत्ता पोहोचवतो तुला।
1: नको, जाईन मी। बरं दीपा, ओके प्रकाश।

0: काय चाललंय नंदिनी?
1: निघायची तयारी. संध्याकाळी 6 ची गाडी आहे ना.
0: म्हणजे तू नक्की जाणार?
1: हो, जायलाच हवं ना.
0: पण मामा मामी तर आले नाही अजून.
1: त्यांचा मुक्काम वाढलाय 3-4 दिवस. पण विजय आणि अनघाच्या कॉलेजला आता सुट्टी आहे ना, तेव्हा मी गेले तरी चालेल.
0: जायलाच हवं का?
1: आता करमत नाही इथं.
0: काल आमच्याकडे तुझ्याशी काही फारसं बोलायला जमलं नाही. तू घाईत, शिवाय मूड मध्ये दिसली नाहीस.
1: छे छे, तसं नाही रे. लवकर घरी पोचायची काळजी होती ना, म्हणून असेल.
0: दीपा कशी वाटली? मी सांगत होतो तशीच आहे ना.
1: हो तर.
0: फार फार प्रेम आहे माझं तिच्यावर. सगळ्या कामात तरबेज आहे ती. स्वयंपाकाला बाई आहे, पण रोज एक खास पदार्थ माझ्यासाठी करून वाढल्याशिवाय तिला चैनच पडत नाही. मी हा असं सुटत चाललोय ना, त्याचं कारण तेच. परवाच्या वड्या किती छान केल्या होत्या तिने, पण तू काही बोललीच नाहीस.
1: चुकलंच माझं, पण मन ठिकाणावर नव्हतं ना.
0: इतक्या उत्साहानं तिनं आपल्या साड्या, दागिने, फोटो सगळं दाखवलं तुला, पण तुला त्याचं काहीच कौतुक नाही. केवढ्या आस्थेनं, प्रेमानं तिनं तुला साडी दिली, ती देखील तू घेतली नाहीस. काय वाटलं असेल तिला आणि मला देखील?
1: असं कसं? तिच्या भावनेचा, प्रेमाचा मान ठेवला ना, स्वीकारली नाही पुन्हा ठेवली.
0: तुला आवडली नाही का ती?
1: खरं तर मी नीट पाहिलीही नाही.
0: कमाल आहे, एवढा परकेपणा, कोरडेपणा कशासाठी? मी सांगू नंदिनी, माझं आताचं सुख आणि वैभव पाहून तुझ्या मनात कुठेतरी मत्सर निर्माण झालाय. नंदिनी शिवाय प्रकाश सावरला, त्यानं स्वतःचं वैभव वाढवलं, सुख मिळवलं, याचा हेवा वाटला तुला. तुझी समजूत होती की तू मिळाली नाहीस तर मी खचून पिचून जाईन, भयान वाळवंट होईल माझ्या जीवनाचं. पण तसं काहीच झालं नाही, उलट जास्त जोमानं फुलून आलं. ते पाहून तुला कदाचित पराजित, फजित वाटलं असेल, आणि म्हणून हा कोरडेपणा, हा निरुत्साह. दुसऱ्याचं कौतुक करायला देखील स्वतःचं मन फार मोठं असावं लागतं नंदिनी.
1: थांब, चुकतोयस तू. तुझ्या बोलण्या वागण्यातून हा अहंकार कधीतरी उफाळून येईल म्हणून मी टाळत होते तुला, पण तू भागच पाडलंस. बोलायला मी तुझ्याकडे यायला देखील, त्यात बिचाऱ्या दीपाचा मात्र नाहक बळी दिलास. तिला खरंच कल्पना आली नाही तुझी. तुझ्या सुखात ती आपलं सुख शोधते, आणि तुझं सुख प्रकाश, सुखाचा असा प्रचार करावा लागत नाही की जाहीरनामाही काढावा लागत नाही, त्याचं हे असं प्रदर्शनही मांडावं लागत नाही. आम्ही मोठ्या सुखात आहोत, श्रीमंतीत लोळतोय, हे पटवायला माझ्यासमोर तुझ्या वैभवाचे शोपीस दाखवावे लागत नाहीत. फुटकळ विनोद करून हसण्या हसवण्याचं बिनवासाचं गुलाब पाणीही शिंपडावं लागत नाही. जे सुखाचं दैन्य तू लपवायला गेलास, तेच तुझ्या अहंकारानं, वेडेपणानं उघडं पाडलं. आपल्या वृत्तीच निराळ्या होत्या प्रकाश. मला कळायला लागलं त्यावेळीच तुझं माझं जमायचं नाही हा निर्णय मी घेऊन टाकला होता. अगदीच बरोबर होता तो. मी असे नाही गरीब, पण सर्वांच्या मायेच्या सावलीत मी समाधानी आहे, पूर्ण समाधानी. आणि तू, मी सांगते, तू मुळीच सुखी नाहीस प्रकाश. बाकी सगळी सुख तुझ्याकडे खेचून आणलीस, तरीही नंदिनी तुझ्या आयुष्यात नाही, हीच तुझ्या आयुष्यातली खरी उणीव आहे.
2: आत्ताच आपण प्रदर्शन हे नभोनाट्य ऐकलं. लेखक होते मनोहर भागवत. यातील भूमिका आणि सहभागी कलाकार: प्रकाश राजा बापट, विजय कालीप्रसाद शहा, अनघा मीनल शिंदे, दीपा प्रतिभा मेहर आणि नंदिनी मंजिरी दातीर. सादर करते चंद्रकांत बर्वे.

बलसागर भारत हो. वन संवर्धन पर्यावरण संरक्षण ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यातून शाश्वत विकास होतो आणि जैवविविधता राखली जाते. झाडे लावा, प्रदूषण टाळा. पर्यावरण अभ्यासक पौर्णिमा शिरगावकर यांची मुलाखत अवश्य एक. बुधवार दिनांक 1 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत.